सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर 14 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 5 जुलै 2026. यावेळी सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या आजच्या सभेला आता मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झालेली आहेत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासचं कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.7 अंशानं कमी नोंदलं गेलं, तर किमान तापमान 23.4 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.6 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहून मुसळधार पावसाची शक्यता, तसंच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 22 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12442 बिलासपूर राजधानी 5:10 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 3 मिनिटं उशिरा. 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 आपल्या नियोजित वेळेवर. 12270 चेन्नई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस 5:35 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 11 मिनिटं उशिरा. 12591 गोरखपूर यशवंतपूर पहाटे 3:55 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 2 तास 20 मिनिटं उशिरा धावत आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 16 मिनिटं उशिरा. 20482 भगत की कोठी हमसफर 6:45 आपल्या नियोजित वेळेवर. 12721 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 आपल्या नियोजित वेळेवर. 18238 छत्तीसगड एक्सप्रेस रात्री 2:10 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 6 तास उशिरा. 12289 CSMT नागपूर दुरांतो 8:25 आपल्या नियोजित वेळेवर. 61120 आमला नागपूर मेमू 8:45 आपल्या नियोजित वेळेवर. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 16 मिनिटं उशिरा. 16032 अंदमान एक्सप्रेस 9 वाजता आपल्या नियोजित वेळेवरच येत आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 8 मिनिटं उशिरा धावत आहे. 12113 नागपूर गरीब रथ 9:20 आपल्या नियोजित वेळेवरच नागपूर स्थानकावरून सुटेल. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 आपल्या नियोजित वेळेवर. 22692 बँगलोर राजधानी 9:25 आपल्या नियोजित वेळेवर. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 आपल्या नियोजित वेळेवरच येत आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 आपल्या नियोजित वेळेवर. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 18 मिनिटं उशिरा. 04113 परया हुबली स्पेशल 5:50 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 4 तास 18 मिनिटं उशिरा. 01926 मदुराई कानपूर सेंट्रल 9:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 7 मिनिटं उशिरा. आणि 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 57 मिनिटं उशिरा धावत आहे. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्रमांक 139 संपर्क साधू शकता. रेल्वे गाड्यांविषयीची सूचना आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करा.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 6:05:20 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना.

लता मंगेशकर यांच्या आवाजात संत तुकारामांची ही रचना आताच आपण ऐकलीत. यानंतर ऐकवित आहोत सुधीर फडके यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची ही रचना.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अरुण दाते यांच्या आवाजात मनोहर सांबरे यांची ही भक्तीरचना.

उत्तरा केळकर यांच्या आवाजात जगदीश खेबोडकर यांची ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाच्या शेवटी आता एकविता होत देशभक्ती रचना समूह स्वरात.

या देशभक्ती रचनेबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झालीत. प्रसारित करीत आहोत चिंतन कार्यक्रमात स्मृती याविषयी सुचिता ठाकरे यांचे विचार.

स्मृती स्मृती ही मानवी जीवनाचा अमूल्य अनमोल असा ठेवा आहे. माणूस निघून जातो पण त्याच्या पाऊलखुणा मात्र स्मृतीच्या रूपाने मनात कायम कोरल्या जातात. स्मृती म्हणजे आठवण. मानवी मनाचे हे एक अद्भुत असे दालन आहे जिथे भूतकाळातील प्रत्येक क्षण साठवून ठेवलेला असतो. विज्ञानाच्या भाषेत स्मृती म्हणजे केवळ मेंदूतील न्यूरॉन्सचे जाळे असेल, पण मानवी जगण्याच्या भाषेत मात्र स्मृती हा आपल्या अस्तित्वाचा, भावनांचा, अनुभवांचा आरसा आहे. आपल्या मनात साठवलेल्या स्मृती ह्या एकाच रंगाच्या नसतात. त्यात सुखाचे सप्तरंग असतात आणि दुःखाचे काळेकुट्ट ढगही असतात. काही स्मृती अतिशय सुखद असतात. बालपणीचा तो निरागस काळ, मित्रांसोबत मारलेल्या गप्पा ही आनंदाची पर्वणीच असते. मित्रमैत्रिणींच्या गप्पा घरात तासभर बसून संपत नाही. आणखी रस्त्यावर उभे राहून कितीतरी वेळ हसत या गप्पा चालतातच. पावसाच्या पहिल्या थेंबाचा सुगंध, आहा, आईच्या हाताच्या जेवणाची चव पण आयुष्यभर विसरू शकत नाही. आयुष्यातील पहिले यश, पहिले प्रेम, या अशा स्मृती आहेत ज्या कितीही वर्षांनी आठवल्या तरी चेहऱ्यावर एक गोड हसू देऊन जातात. जवळच्या व्यक्तीचा विरह किंवा एखादा अपमान, या स्मृती माणसाला आतून हेलावून सोडतात. परंतु याच स्मृती माणसाला भविष्यात अधिक खंबीर आणि समजूतदारही बनवतात. स्मृती ह्या भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना जोडणारा एक अदृश्य पूल आहे. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पाठीशी असलेल्या अनुभवांच्या स्मृतीमुळेच आहोत. थोर व्यक्तींच्या, क्रांतिकारकांच्या आणि समाजसुधारकांच्या स्मृती आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात, तर आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चुकांच्या स्मृती आपल्याला पुन्हा ती चूक करू नये याचा धडा देतात. जून 1893 रोजी दक्षिण आफ्रिकेतील रेल्वे स्थानकावर महात्मा गांधींना प्रथम श्रेणीच्या डब्यातून डावलण्यात आले. वैध तिकीट असताना देखील त्यांना हा अपमान सहन करावा लागला. ही केवळ गांधीजींच्या वैयक्तिक आयुष्यातील एक दुःखद घटना नव्हती, तर भारताच्या आणि जगाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारी एक ऐतिहासिक प्रेरक अशी स्मृती होती. या स्मृतीने देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. माणसाला जशी लक्षात ठेवण्याची देणगी आहे तशीच विसरण्याचे वरदानही मिळालेले आहे. जर माणसाने आयुष्यातील वाईट प्रसंग, दुःख आणि अपमान विसरले नसते तर त्याचे जगणेच कठीण झाले असते. जुन्या पानातून नव्या पालवीचा जन्म व्हावा तसे काही स्मृतींना मागे सारून नव्या स्मृती तयार करणे हे जीवनाचे नाव आहे. शेवटी पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी काळाच्या ओघात नष्ट होऊ शकतात, पण माणसाने कमवलेल्या चांगल्या स्मृती आणि इतरांच्या मनात निर्माण केलेली स्वतःची जागा कधीच पुसली जात नाही. आज आपण जे जगत आहोत तो उद्याचा भूतकाळ आणि एक स्मृती बनणार. म्हणूनच आजचा प्रत्येक क्षण आनंदाने जगूया, इतरांना सुख देऊया, जेणेकरून भविष्यात मागे वळून पाहताना फक्त आणि फक्त सुंदर स्मृतीचा सुगंध आपल्या मागे दळवळत राहील. स्मृती म्हणजे आठवणींचे असे एक गाव जिथे डोळे मिटले की हक्काने जाता येते.

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर म्हणजेच 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात अझोला धान शेतीसाठी वरदान या विशेष माहितीचा भाग दुसरा ऐकाल. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉ लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला, निर्मिती सहाय्य किरण ढगे यांचं आणि सादर करते धीरज कुंडलिक केदारी. त्यानंतर म्हणजे 6:50 आणि दुपारी 2:10 पर्यावरणपूरक पंढरीची वारी याचा पहिला भाग, सहभाग दत्तम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी याचे अध्यक्ष प्रशांत अवसट, सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी आणि 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हे तिन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 स्वरमंजिरी कार्यक्रमात आला गार वारा धारा घेऊनी कवित हे गीत ऐकाल कवी अविनाश महालक्ष्मे, गायक यामिनी पायघर आणि दत्तात्रय हरकरे, संगीत ऋषभ आकरकर आणि सादरकर्त्या रचना पोपटकर गजबिये. 7:55 सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांनी गायलेलं मराठी भावगीत. 8:40 आणि 9:10 मराठी चित्रपट संगीत. 9 ऐकाल सूचना पत्र. 9:05 कार्यक्रम वृत्तविशेष, विषय VBG रामजी विधेयक. 9:30 मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम, विषय गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राजविलास नारखेडे आणि सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 10 हॅलो मनभावन हा फोन इन कार्यक्रम ऐकाल, सादरकर्त्या मोनाली शेंडे. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 10:45 नवा भारत कार्यक्रमात पंतप्रधान ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ई श्रम कार्डचे सशक्तीकरण याविषयी माहिती, आलेख आणि निवेदन आशिष सातपुते. 11 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:30 इंद्रधनुष कार्यक्रमात अभिजित बोरीकर आणि चमूद्वारे संगीत मंच कार्यक्रम सादरीकरण आणि सादरकर्ते सतीश रेवे. बारा वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यात सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा कार्यक्रम. 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. 2:30 आणि 5:02 नादब्रह्म कार्यक्रम. 5:30 युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. यात करिअर मंत्रमालेत CA कौस्तुभ औरंगाबादकर यांची मुलाखत, सादरकर्ते अतुल साखरकर, निर्मिती नागपूर केंद्राची. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 गंमत जम्मत कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम. 7:30 ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या T20 अंतिम सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून ऑफ ट्यूब वर्णन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्याच्या वेळा अशा 7:30 ते 8:05 8:15 ते 8:45 आणि 9:15 ते सामना संपेपर्यंत. तर श्रोते हो, अशी होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झालीत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय अझोला धान शेतीसाठी वरदान याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, अझोला या

0: हिरव्या वनस्पतीचा वापर आपल्याला धान शेतीमध्ये कसा करता येईल या अनुषंगानं काल आपण कृषीवाणीतून माहिती जाणून घेतली होती. लक्षात घ्या, एझोला जर आपण वापरतो म्हटलं तर जमिनीचा पोत हा सुधारत असतो. नत्र खताची साधारणपणे प्रति हेक्टरी 25 ते 30 किलो या प्रमाणात बचत होते. धान्य उत्पादनात देखील 20 ते 25% वाढ झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच हिरवळीचा खत म्हणून आपल्याला एझोलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल. या व्यतिरिक्त जनावरांच्या खाद्यामध्ये देखील आपल्याला त्याचा वापर करता येतो. कुक्कुटपालन, बदकपालन, मत्स्यपालन ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी खाद्य म्हणून देखील त्याचा उपयोग करता येतो. शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, मात्र शेतामध्ये एझोला जर मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर सर्वसाधारणपणे आपण 40 चौरस मीटर आकाराचा वाफा तयार करावा. त्यामध्ये गायीचं शेण, सुपर फॉस्फेट आणि त्यामध्ये ताजं एझोला मातृकल्चर आपण मिसळून घ्यावं. धान लागवडीसाठी वापरण्यात येणारी ओलिताखालची जी जमीन असते ती निवड करताना आपण थोडी काळजी घ्यावी. जमीन तयार करताना ती सपाट करून घ्यावी. साधारणपणे 20 मीटर बाय 2 मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत आणि पाणी देण्यासाठी पाट तयार करावे. अशा वाफ्यामध्ये सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर पर्यंत पाण्याची पातळी आपल्याला राखावी लागते. अशा वाफ्यामध्ये आपल्याला 10 किलो गायीचं शेण 20 लिटर पाण्यात मिसळून घ्यावं आणि तयार केलेलं जे द्रावण आहे ते वाफ्यामध्ये शिंपडून घ्यावं. सुरुवातीला 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण त्यात टाकून घ्यावं. अशा प्रत्येक वाफ्यामध्ये ताजं एझोला कल्चर आपण टाकावं. एझोला लागवडीनंतर 4 आणि 8 दिवसात प्रत्येक वाफ्यात 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण फेकावं. 2 ते 3 आठवड्यात अशा वाफ्यामध्ये हिरव्या चटईसारखी एझोलाची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. वाफ्यातून एझोला गोळा करून आपण टाकावा आणि पाणी देखील काढून टाकावं. तर अशा रीतीनं कास्तकारांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान शेतीसाठी तसंच आपल्या जनावरांसाठी एझोला निर्मिती शेतामध्ये करायला काही हरकत नाही.
1: कृषीवाणी कार्यक्रमात एझोला धानशेतीसाठी वरदान याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. याबरोबरच कृषीवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला कार्यक्रम आताच संपला.

श्रोतेहो हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. उद्या सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, 6:45 होत आहेत. काहीच क्षणात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर म्हणजे 6:50 परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच ऐकू शकाल आणि 6:55 संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा प्रतीक्षा करा.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदा

0: डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजा तवाना होतो, त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरणपूरक पंढरीची वारी. काय श्रोतहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयी सुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लास्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते आहे. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळे एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो.
0: हो.
1: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं, भटकी जनावरं असेल, त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील, ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर आहे.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करतय असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
0: बरोबर.
1: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
0: बरोबर आहे. अवसट सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
2: पावाणी
0: त्याबद्दल
2: संप्रती वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना ह्यः गुजरातस्य सानन्दक्षेत्रे सिजी सेमी संस्थायाः अत्याधुनिकस्य ओसेट् सेमीकण्डक्टर् संयन्त्रस्य उद्घाटनं कृतम्. अत्रावसरे जनसभां सम्बोधयन् प्रधानमन्त्रिणा प्रतिपादितं यत् अयं

0: सूर्यप्रकाश असावा। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर आहेत 6940067256010101 आणि 2529266। फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या 6940067256010101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, उद्या दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
1: दूरदर्शन संच ज्यांचे घरी
2: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
1: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
2: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
1: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
2: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
1: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील। प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची।
3: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय, आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन अप्लाय। देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271। मेल आय डी csunagpur@gmail.com। कंडिशन अप्लाय।

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर म्हणजे 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच ऐकू शकाल. सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या, प्रतीक्षा करा.

0: सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
1: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी

0: दिवाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र पीक लागवड घोषणापत्र आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकत आहेत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉइंट केतन पॉइंट असा आता झालेला आहे, हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने

0: पसरतायत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठे मंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
1: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथं दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथं उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन

0: माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब। सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
3: गुलाब जुई चंपक बन फुले।
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा। अशी ही सदा फुली आकाशवाणी।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी।
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
7: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळची 7:22 झाली आहेत। आजचा दिनविशेष, आज SNDT महिला विद्यापीठाचा स्थापना दिवस। SNDT महिला विद्यापीठ 1916 साली स्थापन झालं। हे भारतातील पहिलं महिला विद्यापीठ आहे। याचं मुख्य कार्यालय दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथे असून सॅन्टाक्रूज जुहू येथे त्यांचं एक उपकॅम्पस आणि पुण्यात एक प्रमुख कॅम्पस आहे। या विद्यापीठाला NAC कडून A+ श्रेणीची मान्यता मिळाली आहे। येथे कला, विज्ञान, फार्मसी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळची 7:23 झाली आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
8: अभिजात मराठी आपली मराठी।
9: अभिजात मराठी
10: आपली मराठी।
9: अभिजात मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून कुमार वयातील मुला मुलींसाठी कुमार विश्वकोश असावा अशी कल्पना मांडून खंड संपादित करण्याची योजना आखली गेली. जगातील सर्व ज्ञान शाखांचं ज्ञानभांडार मुलांसाठी उपलब्ध करावं हा त्यामागचा उद्देश होता. कुमार विश्वकोशाच्या या नियोजित 12 खंडीय प्रकल्पाविषयी ओळख आज आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे मराठी विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घोडराज सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं.
1: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची

ही अनेक शतकांची परंपरा आहे. आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कदीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा.

0: प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
1: सर, मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होत?

0: म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जी आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणंसुद्धा सोपं जावं या दृष्टीनेही खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठसंख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे. आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की चार भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे, तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे. आपण ते वाचू शकता www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.marathivishwakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे. तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान. सर, आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली, इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान. कसं आहे, कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे.

0: जे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो, म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहितीसुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृतीसुद्धा आहेत, त्याचासुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण चार खंडाची माहिती घेतली. पाचवा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्कीच सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
0: हो,
1: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषय असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार.
1: हा,
0: आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन, विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील, आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे.
0: हो, हो.
1: आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर मुलांना समजायला आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल, म्हणजे शेतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्त्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्त्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कलाप्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे. हो, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखेच जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड

0: थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे, राजकीय सामाजिक सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे, म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्ररेखासुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्कीच सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली, त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: Rocky.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम स्वरमंजिरी. गीत अविनाश महालक्ष्मे, संगीत ऋषभ आगरकर, गायक कलाकार यामिनी पायधन आणि दत्तात्रय हरकरे, सादरकर्त्या रचना पोपटकर गजभिये. आला गार वारा धारा घेऊनी कवेत, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत. आला गार वारा धारा घेऊनी कवेत, धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत. किती काळ विरह तुझा नभाला विचारी, किती काळ विरह तुझा नभाला विचारी. चातकही थकला आता कुठे ती भरारी. सोड पीळ आता सखया धुंद होई रात,

सोड पीळ आता सखया धुंद होई रात धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत पुन्हा माझ्या अंगावरती घाल हिरवा शालू पुन्हा माझ्या अंगावरती घाल हिरवा शालू ओली चिंब पाने फुलली बघ लागली तडोलू ढगातील चंद्रालाही कळू नये बात धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत तुझ्यासाठी जीव झाला असे पिसा वेडा तुझ्यासाठी जीव झाला असे पिसा वेडा मोरवनीचा स्पुंद तो पक्षी सोडी झाडा गीत निसर्गाचे गाईल सृष्टी ही दवात गीत निसर्गाचे गाईल सृष्टी ही दवात धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत आला गार वारा धारा घेऊनी कवेत धरणीच्या भेटीसाठी नभ उतरती हवेत नभ उतरती हवेत

स्वरमंजिरी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. गीत होतं अविनाश महालक्ष्मी यांचं, संगीत दिलं होतं रिषभ आगरकर यांनी, गायक कलाकार होते यामिनी पायधन आणि दत्तात्रय हरकरे, कविता वाचन राधिका पात्रीकर, साज संगत अशी होती तबला देवेंद्र यादव, ढोलक पंकज यादव, गिटार प्रसन्न वानखेडे, सिंथेसायझर रणजित ठाकूर आणि ऑक्टोपॅड सुभाष वानखेडे. सादरकर्त्या रचना पोपटकर गजभिये. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: तू अशी जवळी।
0: हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
4: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
5: क्या है ये?
6: अरे पिक्चर क्लियर नहीं है।
7: अरे पर्दा ही मेला है।
4: अरे कुछ आता है कि नहीं?
8: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांनी गायलेलं मराठी भावगीत।

सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांनी गायलेलं मराठी भावगीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम हिंदीतून, 8:15 इंग्रजीतून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात हिंदीतून, प्रतीक्षा करा.

0: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40,000 ते 60,000 किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI ने काल पुण्यात पत्रकार परिषदे दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAI संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 यापासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं.

0: जम्मू काश्मीर मधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सात गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे दोन दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 151 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या 3र्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

माणिक वर्मा यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांची रचना आताच आपण ऐकलीत. पु ल देशपांडे यांचं संगीत होतं. आणि चित्रपट देव पावला. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत ज्योतिबाचा नवस या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत जैत्रे जैत या चित्रपटासाठी रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत, नाधो महानोर यांची शब्दरचना आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

एक गाव बारा भानगडी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात कन्यादान चित्रपटातलं गीत, पी सावळाराम यांची रचना आणि वसंत प्रभू यांचं संगीत.

कन्यादान चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. पी सावळराम यांची रचना होती आणि वसंत प्रभू यांचं संगीत. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला.

0: यावेळी सकाळचे 9 वाजलेत. आमची आनंदाची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी. भारत हा कृषी प्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्यांना उपजीविका देण्याचे काम हा महत्वपूर्ण घटक करतो. म्हणूनच शेती हा घटक अन्न सुरक्षा रोजगार आणि ग्रामीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून सतत होणारे हवामान बदल, जमीन आणि पाण्याची टंचाई, बियाणे आणि खतांवरील वाढता खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता

0: त्यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करीत असते, जसे की शेतीचे उत्पादन वाढविणे, हवामान बदलास अनुकूल आणि शाश्वत शेतीला चालना देणे, सिंचन व्यवस्था आणि जलसंधारणात सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. याशिवाय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे, शेतकरी गटांना बळकट करणे आणि बाजारपेठेत उपलब्धेत सुधारणा आणणे यासारखेही प्रयत्न केले जात आहेत. मात्र आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी गेली काही वर्षे अनेक नैसर्गिक आणि आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, यामुळे शेतपिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान होत आहे. या सगळ्यांचा परिणाम अनेकदा वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतात. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना महत्वाची ठरते. शेतकरी कर्जमुक्ती योजना म्हणजे शेतकऱ्यांनी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण किंवा अंशत माफी. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होतो आणि त्यांना नव्याने शेती व्यवसाय उभा करण्याची संधी मिळते. कर्ज माफीमुळे शेतकऱ्यांच्या मानसिक तणावात घट होते, तसेच त्यांच्या आर्थिक स्थैर्याला आधार मिळतो. कर्जमुक्तीनंतर शेतकरी नव्याने पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये गुंतवणूक करू शकतात, यामुळे उत्पादन वाढीस मदत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळणार आहे. तथापि कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरील कायमस्वरूपी उपाय नाही. शेती क्षेत्रातील मूलभूत अडचणी दूर करण्यासाठी सिंचन सुविधा, पीक विमा, साठवणूक व्यवस्था, बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीमालाला योग्य हमीभाव यांसारख्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि शेती व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी कर्जमुक्ती सारख्या योजनांची भूमिका महत्वाची आहे. मात्र दीर्घकालीन विकासासाठी शाश्वत कृषी धोरणे आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकास हाच खरा मार्ग आहे. शेतकरी सक्षम झाला तरच देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि ग्रामीण भारताच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी माहिती उपसंचालक वृत्त विभाग माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्याकडनं देण्यात आली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: यावेळी सकाळीचे 9:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. आजचा विषय आहे व्हीबीजी रामजी विधेयक.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकताच देशभरात व्हीबीजी रामजी कायदा लागू झाला आहे. आजच्या भागात आपण या कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या आणि विकसित ग्रामीण भारताच्या संकल्पनेला पुढे नेण्याच्या दिशेनं एक ऐतिहासिक टप्पा गाठत विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अर्थात व्हीबीजी रामजी कायदा 2025 नुकताच देशभरात लागू झाला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे आता पात्र ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांच्या हमीयुक्त वेतनासह रोजगाराचा वैधानिक हक्क मिळणार आहे. हा कायदा ग्रामीण रोजगार अधिक प्रभावी पारदर्शक आणि परिणामाभिमुख करण्यासाठी आहे. यामुळे टिकाऊ ग्रामीण मालमत्ता निर्माण करण्यावर भर दिला जातो. नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करण्यासही प्राधान्य

0: दिलं जातं. शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण उपजीविकेला चालना देणं हेही यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. तसंच महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला गती देण्यावरही या कायद्यात भर देण्यात आला आहे. हा कायदा कार्यान्वित झाल्याबरोबर भारत सरकारनं सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि अधिसूचित मजुरी क्षेत्रांसाठी VBG रामजी कायदा 2025 अंतर्गत सुधारित मजुरीचे दर देखील अधिसूचित केले आहे. परिणामी देशात कुठेही अधिसूचित दैनिक मजुरी ₹300 पेक्षा कमी असणार नाही. राष्ट्रीय सरासरी अधिसूचित मजुरी दररोज 298.8 वरून वाढून 327.4 झाली आहे. ही 10% पेक्षा जास्त सरासरी वाढ दर्शवते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मजुरीत 15-25% वाढ झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच या कायद्याची विनाअडचण आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं रोजगार निर्मिती, वेळेवर मजुरीचं वाटप आणि विकास कामांची अंमलबजावणी अखंडपणे व्हावी यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692.31 कोटींचा अंतरिम निधी आधीच जारी केला आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं की ग्रामीण भारतासाठी या योजनेची अंमलबजावणी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली VBG रामजी कायदा हा केवळ एक नवीन कायदा नसून कोट्यवधी ग्रामीण कामगारांसाठी सन्मान, स्वाभिमान आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेच्या एका नवीन युगाची सुरुवात करणारा एक परिवर्तनात्मक उपक्रम आहे असंही ते म्हणाले. आता पात्र ग्रामीण कुटुंबांना 100 दिवसांऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराचा वैधानिक अधिकार मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही पात्र ग्रामीण कामगाराला एका दिवसासाठीही रोजगारापासून वंचित राहावं लागू नये याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे यावर चौहान यांनी भर दिला. ते म्हणाले की केंद्र आणि राज्यांनी या कायद्याच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी सर्व आवश्यक प्रशासकीय, वित्तीय आणि तांत्रिक तयारी पूर्ण केली आहे. या उपक्रमाबद्दल विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की यामुळे गावांमध्ये उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होतील, टिकाऊ मालमत्तेच्या निर्मितीला गती मिळेल, महिला सक्षमीकरण मजबूत होईल आणि आत्मनिर्भर तसंच विकसित ग्रामीण भारताच्या संकल्पनेला नवीन गती मिळेल. त्यांनी सर्व नागरिकांना समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी गावं उभारण्यात भागीदार होण्याचं आवाहन केलं. VBG रामजी कायदा 2025 देशव्यापी अंमलबजावणीच्या निमित्तानं 2 जुलै 2026 रोजी मुक्कवारी पल्वे गाव ओबुलवरा पल्ले मंडल तिरुपती जिल्हा आंध्र प्रदेश इथं एका राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी तसंच शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आताच आपण वृत्तविशेषच्या भागात VBG रामजी कायद्याबद्दल माहिती जाणून घेतली. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.
1: वृत्तविशेष कार्यक्रमात VBG रामजी विधेयक याविषयी आपण माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता हेमांगी कुलकर्णी यांचा आणि सादर करते प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी नागपूर. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:10 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: केला इशारा जाता जाता या चित्रपटासाठी बाळकराम यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं राम कदम यांनी.
1: क्लियर नहीं है,
2: अरे पर्दा ही मेला है,
3: अरे कुछ आता है कि नहीं?
4: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
5: आपले डेझर्टर आला आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
6: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
8: कमी वेळात जास्त नफा,
9: बस एका क्लिक वर कमाले.
10: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता ऐकवित आहोत आलिया भोगासी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार मधुसूदन कालेलकर आणि संगीतकार शंकरराव कुलकर्णी.

कन्यादान चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. गीतरचना होती पी सावळाराम यांची आणि संगीत वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत आली लहर केला कहर या चित्रपटासाठी चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं गीत. यांना साथ केली आहे उत्तरा केळकर यांनी.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत अगं बाई अरेच्चा या चित्रपटासाठी सचिन यांनी गायलेलं गीत, वसंत बापट यांची रचना आणि अजय अतुल यांचं संगीत.

0: अगबई अरेच्या या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:30 झालीत. प्रसारित करीत आहोत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कुराडी रोड, नागपूर.
2: श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पोटविकारतज्ञ डॉक्टर राजविलास नारखेडे. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सर, आता त्यात पहिली महत्वाची टर्म आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल, तर ही टर्म आपण कशी काय डिफाईन करू?
3: सो गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे जी पण आपली पचनक्रिया आहे त्याच्याशी रिलेटेड जे ऑर्गन्स आहेत, काही जे आपले ट्युब्युलर ऑर्गन्स ज्याच्यामध्ये आपलं फूड आपलं जेवण जातं आणि ज्यातनं जेवण पचतं, आणि असोसिएटेड ऑर्गन्स जे जेवण पचायला हेल्प करतात यांना आपण म्हणतो. म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे फूड पाईप, दॅट इज अन्ननलिका, जठर, स्टमक, मग स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन, ही आपली फूड पाईप झाली. त्याच्यानंतर पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, लिव्हर, दॅट इज म्हणजे यकृत, आणि गॉलब्लॅडर म्हणजे पित्ताशय. सो हे ऑर्गन्स त्या आपल्या जेवणाच्या किंवा पचनक्रियेच्या कामासाठी हेल्प करतात, म्हणून हे जीआय सिस्टीमचे पार्ट आहेत. तर आपण आज या जीआय सिस्टीम रिलेटेड जे कॅन्सर्स आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत.
2: तर डॉक्टर, गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सर्स मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कॅन्सर्स येतात?
3: सो हे जे आपण ऑर्गन बघितले, तर बॉडीमधला प्रत्येक अवयव, प्रत्येक जी सेल आहे याच्यामध्ये कॅन्सरनी त्रास होऊ शकतो. सो तोंडाचे कॅन्सर्स म्हणू शकतो आपण, अन्ननलिकेचे कॅन्सर्स, जठर म्हणजे आपल्या स्टमक कॅन्सर.

0: कॅन्सर्स, देन छोट्या आतड्यांचे कॅन्सर होऊ शकतात, मोठ्या आतड्यांचे कॅन्सर्स, जे रेक्टम असतं म्हणजे जे गुदद्वाराचा एरिया आहे तिथले कॅन्सर होऊ शकतात. मग जे असोसिएट ऑर्गन्स आहेत जसं लिव्हर, लिव्हरमध्ये मग हेपॅटोसिल्ला कॅन्सर होऊ शकतो, पित्ताच्या नलिकांचा आपण इंट्राहेपॅटिक कोलॅन्जिओ कार्सिनोमा होऊ शकतो, गॉलब्लॅडर म्हणजे पित्ताशयाचा कॅन्सर होऊ शकतो, पित्ताच्या नळीचा कॅन्सर होऊ शकतो, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियासचे कॅन्सर्स, आणि स्प्लिनमध्ये बऱ्याच वेळा लिम्फोमाज वगैरे येऊ शकतात. सो ह्या प्रत्येक ऑर्गनमध्ये काही ना काही प्रकारचे कॅन्सरस ग्रोथ येण्याची शक्यता असते. आणि कॅन्सर म्हटलं म्हणजे कसं, हा वाढत जाणारा रोग आहे, म्हणून त्याला आपण जर जेवढ्या लवकर डायग्नोस करू, ज्या कमीत कमी स्टेजमध्ये डायग्नोस करू, तेवढं लवकर आपल्याला क्युअर करता येतं आणि लॉंग टर्म क्युअर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिळतं.
1: आता याची कारणं काय असतात ती जाणून घ्यायला आवडते.
0: मेजॉरिटी टाइम्स आपली जी रुटीन दैनंदिन वागणूक आहे, खाणंपिणं आहे, राहणीमान आहे, यामुळे आपल्याला काही गोष्टींमुळे कॅन्सरची रिस्क वाढते. बऱ्याच वेळा काही कॅन्सर्स हे आपल्याला अनुवांशिक प्रकारे येऊ शकतात, म्हणजे आपल्या आईवडिलांकडनं आपल्या जेनेटिक्समध्ये आपल्याला येतात. काही एरियामध्ये कॅन्सर्स हे त्या पर्टिक्युलर भूगोलामधल्या तिथले जे पाणी म्हणता येईल, तिथले खनिज आहेत, यांच्या परिणामामुळे सुद्धा येऊ शकतात. म्हणजे एक्झाम्पल झालं तर पित्ताशयाचे जे कॅन्सर्स आहेत हे गॅंजेस बेल्टसाठी खूप कॉमन आहेत, म्हणजे ज्या एरियामध्ये गंगा नदी वाहते आहे, म्हणजे उत्तरांचल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि आसाम, तर या स्टेट्समध्ये गॉलब्लॅडर कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. तेवढं प्रमाण आपल्याला बाकी एरियामध्ये मिळणार नाही. सो या ठिकाणची जी भौगोलिक प्रकृती आहे किंवा त्यांची जी इथनिसिटी आहे यामुळे यांना रिस्क वाढते. सो अशा प्रकारे भौगोलिक कारणांमुळे सुद्धा कॅन्सर्स कधी कधी डेव्हलप होऊ शकतात, पण ते असोसिएशन आहे, ते कारण नाहीये. त्या एरियामध्ये लोकांना होतं पण त्या एरियात राहिलं म्हणजे सगळ्यांना कॅन्सर होतो असं नाहीये, पण ते एक रिस्क फॅक्टर आहे. सो हा एक प्रकार झाला. तिसरा, कधी कधी रेडिएशन्समुळे म्हणा किंवा जे आपले धूम्रपान म्हणा, अल्कोहोल घेणं, तंबाखू खाणं, खर्रा या गोष्टीने पण बऱ्यापैकी कॅन्सरची रिस्क वाढते. जे टोबॅको इन एनी फॉर्म, तंबाखू, स्मोकिंग, या दोघांमुळे ऑलमोस्ट जीआय ट्रॅकमधल्या प्रत्येक ऑर्गनला कॅन्सर रिस्क वाढते. अल्कोहोलमुळे सुद्धा आपल्या अन्ननलिकेच्या किंवा फूड पाईपचा जो पूर्ण पार्ट आहे म्हणजे इंटेस्टाईन्स, लिव्हर, पॅनक्रियास सगळ्यांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढू शकतं. सो हे रिस्क फॅक्टर्स आहेत. पण मग काही काही सायलेंट रिस्क फॅक्टर्स आहेत, जसं जास्त वजन असणं, ओबेसिटी ही कोलॉन कॅन्सरमध्ये रिस्क वाढून देते. वारंवार तुम्ही म्हणजे आपण असं म्हणतो की जर आपण मैद्याचं प्रमाण जास्त खात राहिलो, फायबर्सचं प्रमाण कमी असेल तरी पण कॅन्सरची रिस्क वाढते मोठ्या आतड्यांमध्ये. तर ह्या गोष्टींमुळे आपले एक सौम्य प्रकारचे हे रिस्क फॅक्टर्स आहेत. जसं आपण जर ऑर्गनवाईज गेलं, जर आपण म्हटलं की आपलं फूड पाईपच्या कॅन्सरमध्ये मोस्ट कॉमन रिस्क फॅक्टर जसं म्हटलं की धूम्रपान करणं हा सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर मग खर्रा वगैरे खाणं ह्या गोष्टी पण आहेत. त्यानंतर मग ऍसिड रिफ्लक्स जर वारंवार येत असेल, जे स्टमक मधलं ऍसिड छातीमध्ये येणार असेल, तर या रिफ्लक्समुळे सुद्धा कॅन्सरची रिस्क वाढते. काही काही वेळेस जर तिथे क्रॉनिक इंजुरी असेल किंवा जर करोझिव्ह इंजुरी असेल तर यांना खूप रेअरली त्यामध्ये कॅन्सर डेव्हलप होऊ शकतात. सो हे झाले. स्टमक मध्ये पण ऑलमोस्ट सिमिलर काइंड मध्ये हे मिळतं. स्टमक कॅन्सर्स हे कॉमनली जॅपनीज पॉप्युलेशन किंवा जे इस्टर्न वर्ल्ड मध्ये पण त्याच्यामध्ये जास्त कॉमनली मिळतात, तर त्यामुळे आपल्या कंट्रीमध्ये एवढं जास्त प्रमाण नाहीये. बरोबर आहे. मग लिव्हर कॅन्सर्समध्ये अल्कोहोल, त्याच्यानंतर जी लिव्हरची इन्फेक्शन आहे ज्यामुळे सिरोसिस होतो, तसे आपण हेपेटायटिस बी इन्फेक्शन, सी इन्फेक्शन यांच्यामुळे पण लिव्हर कॅन्सरची रिस्क वाढते. सो अशा प्रकारे यांच्यामुळे आपल्याला या कॅन्सर पर्टिक्युलर कॅन्सरची रिस्क वाढल्यामुळे ह्या गोष्टी प्रिव्हेंशन आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना काही प्रमाणामध्ये आपल्याला आटोक्यामध्ये आणता येतं.
1: हा डॉक्टर, इतक्या सगळ्या कॅन्सरचे प्रकार आपण सांगितले, मग कुठल्या कॅन्सरमध्ये काय लक्षणं दिसून येतात, कसं ओळखायचं की या अवयवाचा कॅन्सर आपल्याला झालेला आहे?
0: भली हे खूप सारे वेगवेगळे आहेत, पण मेजॉरिटी टाइम्स जेव्हा पण बॉडीमध्ये कॅन्सर कुठे येतो, दोन लक्षणं प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे वेट लॉस, म्हणजे आपण एफर्ट न घेता आपोआप वेट लॉस होतोय. म्हणजे एक सिग्निफिकंट वेट लॉस म्हणजे असं म्हणतात की जर तुमचं 10% वेट 6 महिन्यामध्ये जर कमी झालं आहे आणि तुम्ही काहीही वेट लॉस एफर्ट घेत नाही, म्हणजे एफर्टलेस जर वेट लॉस झाला असेल तर ही थोडंसं एक आपण अलार्मिंग सिमटम समजलं पाहिजे आणि अशासाठी आपण चेकअप करून घेतलं पाहिजे. दुसरं, भूक न लागणं. सो हे दोन कॉमन सिमटम आहेत की जे तुम्हाला प्रत्येक कॅन्सरमध्ये पाहायला मिळतील. मग त्यानंतर मग जे तुमचे बाकी ऑर्गन स्पेसिफिक तुम्हाला सिमटम येतात, जसं जर फूड पाईपचा कॅन्सर असेल तर गिळ्याला त्रास होणं, स्टमकच्या कॅन्सरमध्ये मोस्ट कॉमन सिमटम आहे की अनिमिया येणं, म्हणजे आपल्याला हिमोग्लोबिन कमी होतं त्यामुळे वारंवार थकवा येणं असं होतं. मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरमध्ये संडासमध्ये रक्त जातं किंवा सिमटम्स चेंज होतं, म्हणजे कॉन्स्टिपेशन वाढतं, मध्येच लूज मोशन होतात, रक्त जाणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. लिव्हर कॅन्सरमध्ये मग जॉन्डिस होऊ शकतो, पॅनक्रियास कॅन्सरमध्ये जॉन्डिस होऊ शकतो, त्याच्यानंतर मग आपल्याला पोटामध्ये दुखू शकतं. सो जे काय असे जर सिमटम आपल्याला आले तर आपण आपल्या जे फॅमिली फिजिशियन त्यांच्याकडे जाऊन एक रुटीन चेकअप करून घेतलं पाहिजे, सुद्धा ऍटलीस्ट आपल्याला फोकस्ड एरिया कळेल की कोणती एरिया आपल्याला चेक करायचा आहे.
1: हा हा, म्हणजे ही काही लक्षणं प्रॉमिनेंटली सगळ्याच प्रकारच्या कॅन्सर

0: मध्ये दिसून येतात असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
0: डॉक्टर, कॅन्सरचं निदान कसं करण्यात येतं?
2: सो जसं म्हटलं की ऑर्गन वाईज आपल्याला निदानचे टेस्ट वेगवेगळे आहेत. सो आपण पोट म्हटलं तर आपण पोटाची सोनोग्राफी जी असते ही आपण एक ऍज अ प्रिलिमिनरी टेस्ट करतो, म्हणजे आपल्याला ऍटलीस्ट कळतं की त्रास कुठे आहे, मग जो त्रास असेल त्यानुसार आपल्याला त्याची पुढचं चेकअप करता येतं. सो कॉमनली कॅन्सरचं 100% निदान आपल्याला बायोप्सी झालं की मिळतं. मग कोणत्या ठिकाणी कॅन्सरची गाठ आहे त्यानुसार बायोप्सीचे वेगवेगळे वेज ठरतात. म्हणजे जर स्टमक किंवा इसोफेगस अन्नलिका आहेत कॅन्सरचं, आपण तोंडावाटे अपरजेस्कोपी करतो, दुर्बिणद्वारे चेक करतो, त्याच्यामुळे बायोप्सी घेऊन घेता येतो. जर कोलॉन कॅन्सर असेल तर आपल्याला कोलॉनोस्कोपी करून बायोप्सी घेता येते. लिव्हर आणि पॅनक्रियाची कॅन्सरची आपण जी बायोप्सी असते ही आयदर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडने घेतो किंवा मग सिटी गाईडेड बायोप्सी करता येते. सो देर आर मल्टिपल वेजने आपल्याला करता येतं. ते आपण जेव्हा एक एक कॅन्सर बद्दल बोलू तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये याचं सांगू शकतो.
0: डॉक्टर, आता आपण एक एक कॅन्सरकडे वळणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की लिव्हर कॅन्सर बद्दल. तर लिव्हर कॅन्सर मध्ये नेमकी लक्षणं काय दिसतात आणि मग त्याचं निदान कसं करायचं आणि उपचार पद्धती काय?
2: सो लिव्हर कॅन्सर मध्ये मॅम सिम्पटम म्हणजे सगळ्यात पहिलं वेट लॉस होणं, पोटामध्ये उजव्या बाजूला दुखणं हे कॉमनली दिसतं, भूक न लागणं. आणि बऱ्याच वेळा जर खूप मोठा कॅन्सर झाला किंवा जर नळीजवळच्या बाजूला असेल पित्ताच्या तर बऱ्याच वेळा ते जॉन्डिस म्हणजे आपण त्याला म्हणून पिलिया जो म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्यांचं लक्षण येऊ शकतं. सो डोळे पिवळे होणं, अंगावरती खाज येणं हे कॉमनली लिव्हर कॅन्सरमध्ये वगैरे दिसू शकतं. सो अशा पेशंटला ज्या लोकांना हेपॅटायटिस बी इन्फेक्शन आहे, हेपॅटायटिस सी इन्फेक्शन आहे, ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे जो अल्कोहोल घेतल्यामुळे पण होऊ शकतो किंवा डायबिटीजमुळे पण होऊ शकतो किंवा आपण लॉंग स्टँडिंग अल्कोहोल इंजेक्शन किंवा मेडिसिन घेणं यांच्यामुळे पण होतो, तर अशा पेशंटला लिव्हर कॅन्सरची रिस्क जास्त असते. म्हणून अशांना आम्ही नॉर्मली दर 6 महिन्यामध्ये एकदा सर्व्हिलन्स सोनोग्राफी करायला लावतो. जर एखादी गाठ दिसली तर मग आपल्याला पुढचं चेक करून आपण टेस्ट करू शकतो. सो सोनोग्राफी ह्या कॅन्सर डिटेक्ट करायला सगळ्यात पहिलं टेस्ट आहे. त्याच्यानंतर मग सिटी स्कॅन करायचा आणि जर गरज पडली तर मग आपण त्यांचे ट्युमर मार्कर्स जे असतात, एक सीईए आहे, एक पिवका म्हणून असतं, एएफपी असतं, देन CA99 हे आपण वेगळ्या टाईपचे मार्कर्स करतो सो दॅट आपण त्या कॅन्सरची कॅटेगरी किंवा त्याचं डायग्नोसिस करता आलं पाहिजे. मग ह्या सगळ्या इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला हे कळतं की कॅन्सर एकतर कोणत्या सेल्सपासून आलाय, म्हणजे तो हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आहे की तो कोलॅन्जिओ कार्सिनोमा आहे की तो हेपॅटोकोलॅन्जिओ कार्सिनोमा आहे किंवा कोणता अटिपिकल आहे, कारण की यांच्यानुसार यांची ट्रीटमेंट आणि प्रोग्नोसिस बदलतो. मग एकदा कॅन्सर डायग्नोस झाला की आपण बघतो की स्टेज काय आहे. जर हा फक्त लिव्हरमध्ये असेल, बाहेर गेला नसेल आणि लिव्हरचं जर त्याचं क्वालिटी चांगली असेल आपल्याला त्याला ऑपरेशन करून त्याला काढता येतं. पण बऱ्याच वेळा आपण हे बघतो की ऑलमोस्ट 30-40% पेशंट लोकांना ऑलरेडी सिरोसिस डेव्हलप झाला असतो म्हणून त्यांना कॅन्सर येतो. सो सिरोसिसमध्ये कॅन्सर सर्जरी करणं ही खूप रिस्की असते, कारण की उरलेलं जे लिव्हर राहणार ऑपरेशन ते लिव्हर त्यांच्या बॉडीला सस्टेन होणारच नसतं. म्हणून जर लिव्हर सिरोसिस असेल जो ऍडव्हान्स डिसीज आहे आणि कॅन्सर सुद्धा असेल तर अशा वेळेस आपल्याला त्यांना ट्रीट करायला, क्युअर करायला लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं ऑप्शन देता येतं, ज्याच्यामुळे त्यांना आपण कम्प्लिटली क्युअर करू शकतो. सो एक असतं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन, दुसरं असतं की आपण जस्ट चांगलं लिव्हर असलं आपण एखादा कॅन्सरस भाग गाठ काढून आपण त्यांना ऑपरेशन ट्रीट करता येतं. जर ऑपरेशन ट्रीट करता येणार नसेल किंवा खूप मोठा असेल तर मग लोकल थेरपीज पण आहेत, ज्याच्यामध्ये एक आपण टेस्ट नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये आपण तो ट्युमरला किमोथेरपी देऊन बंद करण्याचा प्रयत्न करतो.
0: आपण म्हणालात की लिव्हर ट्रान्सप्लांट हे एक ऑप्शन देण्यात येतं लिव्हरचा जर कॅन्सर झाला असेल तर. मग अशा केसमध्ये डोनर कोण राहू शकतं असं काही स्पेसिफिक असतं का?
2: सो डोनर कोणाला पण राहता येतं. आता लिव्हर कॅन्सर आहे याचा अर्थ कॅन्सर हा बऱ्यापैकी फास्ट स्प्रेड होतो म्हणून त्यावेळेस आपला वेळ खूप जास्त नसतो. म्हणून अशा पेशंटला आपण भले आपण डिसीज डोनर लिस्टला आपण वेट लिस्ट करतो सो दॅट कम्युनिटीमध्ये जर कोणी ब्रेन डेड पेशंट असेल तर त्यांनी जर लिव्हर त्यांचं डोनेट केलं तर त्यांना मिळू शकतं. पण मोस्ट ऑफ टाइम्स जास्तीत जास्त वेळ काय होतं की तेवढा वेळ पेशंटकडे नसतो, ती लिव्हर कधी मिळणार याची आपल्याला शाश्वती नसते. म्हणून युजली फॅमिली मेंबर त्यांना लिव्हर डोनेट करतात. सो त्यांचा जो ब्लड रिलेटिव्ह असेल हा त्यांच्या लिव्हरचा एक पार्ट काढून त्यांना डोनेट करतो सो दॅट त्यांना ते त्यांचं लिव्हर आपण बदलून नवीन लिव्हर लावतो आणि त्यांना आपण त्यातनं क्युअर करतो.
0: डॉक्टर, नंतर आपण म्हणाले होते की पॅनक्रियासचा पण कॅन्सर असतो, तो नेमका काय असतो आणि काय कारण असतात त्यामागे?
2: सो पॅनक्रियासचा कॅन्सर जो असतो हा जे स्वादुपिंड आहे बॉडीमध्ये ज्याचं काम असतं की इन्सुलिन बनवणं आणि आपलं जेवण पचायला हेल्प करणं, एन्झाइम्स बनवणं हे असतं, तर याच्यामध्ये पण कॅन्सर येतो. याच्या कॅन्सरमध्ये सुद्धा बरेच वेळा जॉन्डिस हा सगळ्यात पहिला सिम्पटम असतो, डोळे पिवळे होणं, कावीळ होणं. सो जर कावी झाला असेल, पोटात दुखत नसेल तर अशा वेळेस या लोकांनी खूप गरजेचं आहे की त्यांनी चेक केलं पाहिजे की तो कशामुळे झालाय. जनरल

0: टेंडन्सी पॉप्युलेशन मध्ये असतं की कावीळ झाला आहे की आपण लगेच काहीतरी झाडापाल्याचं औषध घेतो आणि कावीळ बंद करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे यांची ट्रीटमेंट डिले होते आणि जेवढी ट्रीटमेंट डिले होणार तेवढा कॅन्सरचा स्टेज वाढणार आणि जेवढी स्टेज जास्त तेवढी क्युअर करण्याचा चान्स कमी होतो आणि तो कॅन्सर परत येण्याचा चान्स वाढतो. सो म्हणून पॅनक्रेटिक कॅन्सरमध्ये जर आपण कन्फर्म केलं की पॅनक्रेटिक कॅन्सर आहे त्याची आपण बायोप्सी घेतो एंडोस्कोपी गायडेड. ती बायोप्सी झाली की कन्फर्म होतं की हा कॅन्सर आहे. सिटी स्कॅनवरती आपल्याला डायग्नोस करतात की हा कॅन्सर त्याची एक्झॅक्टली लोकल स्टेज काय आहे आणि पसरला आहे का. जर तो पसरला नसेल तर आपल्याला ऑपरेशन करून ते पॅनक्रियाचा जो पार्ट आहे तो काढता येतो. त्यात दोन सर्जरी कॉमनली करतात. एक असतं विपल्स सर्जरी ज्यामध्ये पॅनक्रियाच्या हेड मधल्या भागामध्ये कॅन्सर त्याला काढतात आणि मग डिस्टल पॅनक्रियाटिव किंवा सबटोटल पॅनक्रियाटमी ज्याच्यामध्ये जो बॉडी किंवा टेल मध्ये जर कॅन्सर असेल तर त्याला आपण काढू शकतो. तर ही बऱ्यापैकी मोठी सर्जरी आहे. पण एक योग्य जर ट्रेंड सर्जन असेल तर याच्यामध्ये आउटकम्स खूप चांगले असतात. कधी कधी हा ट्युमर जी मेन रक्ताची नळी आहे ज्याला पोर्टल वेन म्हणतो त्याला आपण कधी कधी हा म्हणजे ट्युमर इन्व्हॉल्व करतो. काही वर्षांपर्यंत ही जर नळी इन्व्हॉल्व्ह असेल तर आपण कॅन्सरला इनऑपरेबल सांगायचो की हा क्युअर होऊ शकत नाही. पण आता ही नळी पण आपण कट करून तिला आपण परत जोडू शकतो सो दॅट त्या पेशंटला सुद्धा आपण कम्प्लिटली क्युअर देऊ शकतो. आणि नंतर मग सर्जरी नंतर जेव्हा आपण ट्युमर काढतो स्टेज कळते कोणती आहे त्यानुसार आपल्याला किमोथेरपी देता येते ज्यामध्ये आपण किमोथेरपीनी त्या पेशंटचा कॅन्सर परत येण्याचा चान्स जो आहे तो आपण रिड्यूस करू शकतो.
1: यावर मग काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट पण आली आहे का?
0: येस येस. आता याच्यामध्ये असं असतं की जर ट्युमर खूप वाढला असेल आर्टरीला पण इन्व्हॉल्व्ह केला असेल तर आपण त्यांना सुरुवातीला किमोथेरपी देऊ शकतो. त्याला आपण निओ ऍडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो. तर त्याच्यामुळे तो कॅन्सरचा जो साईज आहे तो कमी होऊ शकतो. ब्लड वेसल जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती इम्प्रूव्ह होऊ शकते आणि कॅन्सरचे R0 रेसेक्शन म्हणजे कम्प्लिटली ट्युमर निघायचा चान्स वाढतो. ऍडिशनली आता कसं ह्या सर्जरीज मोठा कट लागून होतात परंतु नाऊ ह्या सर्जरी आपल्याला रोबोटिक सर्जरीने सुद्धा करता येतात ज्यामध्ये जसं आपण लिव्हर कॅन्सर बोललो किंवा ट्रान्सप्लांट मध्ये डोनर सर्जरी झाली पॅनक्रेटिक कॅन्सर झाले यांना आपण रोबोटिक सर्जरीने पण करतात. त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज आहे की कट फार छोटे छोटे येतात आणि छोट्याशा कटमधून पूर्ण बाहेर निघून जातात त्यामुळे रिकव्हरी फास्ट होते.
1: अगदी डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सर्स आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर राजविलास नारखेडे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आता आपण दोन कॅन्सर जाणून घेतले, लिव्हर आणि पॅनक्रियासचा कॅन्सर. आता त्यानंतर येते गाल ब्लॅडर, एक आपला पित्ताशय म्हणतो हा जो अवयव आहे, यामध्ये कॅन्सर कसा काय होतो, त्यामागची कारणं काय असतात?
0: जसं आपण आधी बोललो की पित्ताशयाचा कॅन्सर खूप कॉमनली नॉर्थ इंडियामध्ये पाहायला मिळतो तिथल्या जॉग्राफिक प्रॉब्लेम्समुळे, म्हणजे मे बी तिथले लोकल फॅक्टर काही असणार, मे बी पाण्यामध्ये जमिनीमध्ये खाण्यामध्ये, ज्यामुळे तिकडे रिस्क वाढते. सो ज्या ज्या लोकांना पित्ताशयामध्ये स्टोन्स आहेत त्या एरियामध्ये त्यांना याची रिस्क वाढते. आता बाकी इंडियन एरियामध्ये त्या स्टोनमुळे एवढी रिस्क वाढत नाही एवढी नॉर्थ इंडियामध्ये वाढते. पण युजली स्टोन मोर दॅन 2 सेंटीमीटर हे एक बुकमधलं इंडिकेशन आहे की यांना थोडीशी रिस्क जास्त असते ॲज कम्पेअर टू रुटीन पॉप्युलेशन. सो हा एक रिस्क फॅक्टर आहे. दुसरं, जर त्यांच्या फॅमिलीमध्ये लिव्हर पॅनक्रियास किंवा गॉलब्लॅडर रिलेटेड कॅन्सर असतील तर ही त्यांना रिस्क वाढू शकते. सो हे दोन मोस्ट कॉमन कारण आहेत. बाकी मग अल्कोहोल आणि स्मोकिंग यांनी पण गॉलब्लॅडर कॅन्सर रिस्क वाढते.
1: याची लक्षणं काय असतात?
0: यांच्यामध्ये असं की पेन होणं हे सगळ्यात कॉमन लक्षण आहे आणि युजली असं की बाकी सिमटम जे आहेत, जे आपण ज्याला कॉन्स्टिट्युशन सिमटम म्हणतो, जसं वेट लॉस होणं आणि भूक न लागणं, हे आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस याच्या व्यतिरिक्त सिमटम येतात त्यावेळेस हा डिसीज खूप पसरून जातो. म्हणजे जी पित्ताशयाची नळीला इन्व्हॉल्व्ह करून जॉन्डिस येणं हे जेव्हा येतं त्यावेळेस डिसीज बऱ्याच वेळा ऑपरेशन करण्याच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणून जर थोडं पेन असेल तर मग आपण याला इव्हॅल्युएट करून चेक केलं पाहिजे. बऱ्यापैकी असं म्हटलं की अराउंड 1 ते 3% लोकांना आम्ही जेव्हा पित्ताशयाच्या खड्यांसाठी ऑपरेशन करतो तेव्हा पण त्याच्यामध्ये कॅन्सर मिळून जातो. सो असं पण आम्हाला कधी कधी सापडतं. म्हणून जेव्हा पण आम्ही पित्ताशयाच्या खड्यांचं ऑपरेशन करतो, जे आपण गॉलब्लॅडर सर्जरी म्हणतो, ते याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस ते पित्ताशय चेकअपला पाठवतो आणि वी मेक शुअर की त्यामध्ये कॅन्सर नाही असेल तर त्याला पुढची ट्रीटमेंट घ्यावी लागते. कारण की गॉलब्लॅडर कॅन्सर असेल तो एका ठिकाणी लोकलाइज्ड आहे, त्याच्यावेळेस युजली गॉलब्लॅडर सोबत जे लिव्हर खूप जवळ चिकटलेलं असतं, त्यामुळे गॉलब्लॅडर कॅन्सरच्या सर्जरीमध्ये गॉलब्लॅडर सोबत आपल्याला लिव्हरचा काही पार्ट पण काढावा लागतो. तर त्यामुळे या पेशंटला जर आपला कॅन्सर असेल तर प्रॉपर स्टेजिंग होणं, योग्यपणे त्यांचं इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. जेव्हा तो ऑपरेबल आहे अशा वेळेस सर्जरी करून त्यांना आपल्याला लॉंग टर्म क्युअर देता येतं.

0: डॉक्टर, यानंतर आपण वळणार आहोत स्टमक कॅन्सरकडे. तर स्टमक कॅन्सरची कारणं काय असतात, लक्षणं काय दिसून येतात?
1: स्टमक म्हणजे जठर. जठरचं काम असतं की जेवण, आपण खाल्लेलं जेवण जमा करणं आणि त्याला पाचक तत्वांसोबत मिक्स करून त्याला पचवणं. तो याच्यामध्ये कॅन्सर बऱ्याच वेळा हा एकतर लॉंग स्टँडिंग ऍसिड सिक्रेशन आपण जर सप्रेस करतो, म्हणजे मेडिसिन घेतोय, त्यांनी होऊ शकतो, किंवा बरेच वेळा हेरिडिटरी सुद्धा कॅन्सर असतात, किंवा बरेच वेळा स्पोरॅडिक असतात ज्याचं आपल्याला कारण कळत नाही. पण त्यांचे सिम्पटम्स हे खूप टिपिकल असतात, म्हणजे भूक न लागणं, वेट लॉस होणं आणि वारंवार थकवा येणं. आपण हे बघतो हिमोग्लोबिन त्यांचं बरेच वेळा कमी झालेलं असतं, तर या गोष्टीमध्ये आपल्याला मिळतं. कधी कधी खूप रेअरली रक्ताच्या उलट्या होणं हे पण आपल्याला लक्षण मिळतं. मग यांचं डायग्नोसिससाठी आपण एन्डोस्कोपी करून ती एक्झॅक्टली स्टमकमध्ये गाठ कुठे आहे हे आपण बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला बायोप्सी घेता येते आणि या कॅन्सरचं कन्फर्मेशन करता येतं.
0: तर या पद्धतीने त्याचं निदान करण्यात येतं. मग उपचार पद्धती काय असते?
1: सो उपचार करताना आपण सगळ्यात पहिले स्कॅन करून त्यांना बघतो की हा डिसीज ऑपरेबल आहे की नाहीये. तर जर असं स्कॅनमध्ये आढळलं की तो डिसीज फक्त स्टमकला पसरलेला आहे, अजून कुठे गेलेला नाहीये, जे तो स्टेज 4 नाही आहे, हे जर आपण कन्फर्म केलं तर आपल्याला त्यांना कम्प्लिटली क्युअर करायला सर्जिकल ट्रीटमेंट देता येते. सो आपल्या इंडियामध्ये अर्ली गॅस्ट्रिक कॅन्सर युजली डायग्नोस होत नाहीत, कारण की हे यांचे सिम्पटम काहीच नसतात. अर्ली गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणजे खूप अर्ली स्टेज मधला कॅन्सर जो आपल्याला लोकली काढता येतो. जर इन्सिडेंटली काही दुसऱ्या कारणात एंडोस्कोपी केली आणि आपल्याला जर कॅन्सरची गाठ मिळाली, ती खूपच छोटी आहे आणि फक्त वरच्या पापुद्रेमध्ये आहे, तर त्याला एंडोस्कोपिक ट्रीटमेंट करून आपल्याला कॅन्सरला काढता येतं. म्हणजे कोणतीही मोठी सर्जरीची गरज पडत नाही. परंतु हे डायग्नोसिसचं प्रमाण जे इंडियामध्ये फार कमी आहे, म्हणून मेजॉरिटी कॅन्सर हे आपल्याला रिलेटिव्हली ऍडव्हान्स स्टेजमध्ये मिळतात. मग अशांसाठी जी योग्य थेरपी आहे ती आहे की आपण त्यांना आधी किमोथेरपी दिली पाहिजे, ज्याने हा कॅन्सर एक तर कंट्रोलमध्ये येतो, साईज कमी होते आणि ज्या मायक्रोस्कोपिक सेल्स ज्या स्टमकमधून दुसऱ्या ऑर्गन्सला गेल्या असतील किंवा पसरल्या असतील त्यांना पण आपल्याला आटोक्यामध्ये आणता येतो, ज्याला आपण म्हणतो की त्या डिसीजला आपण कंट्रोल करतो. मग केमोथेरपी झाल्यानंतर मग आपण सर्जरी करून तो जो डिसीज पार्ट आहे तो आणि आजूबाजूची जी नोडल टिश्यू आहे, लिम्फ नोड्स आहेत, ते आपण ते काढतो आणि त्याच्यानंतर परत किमोथेरपी देऊन आपण त्याला कम्प्लीट क्युअर देतो. सो ज्याला आपण याला सँडविच थेरपी म्हणतात, ज्याला आपण मॅजिक प्रोटोकॉल म्हणून नाव आहे, तर याप्रमाणे ट्रीटमेंट देऊन आपण पेशंटला लॉंग टर्म क्युअर देऊ शकतो. परंतु जर हा कॅन्सर पसरलेला असेल, सपोज लिव्हरमध्ये ट्युमर गेला आहे, लंगमध्ये गेला आहे, तर मग अशा वेळी त्यांना आपण फक्त किमोथेरपी देऊन त्यांचा डिसीज आटोक्यामध्ये आणतो आणि त्यांची लाईफ प्रोलॉंग करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण एकदा ट्युमर पसरला असेल तर आपल्याला त्यांना लॉंग टर्म क्युअर देता येत नाही.
0: त्यानंतर आणखी एक कॅन्सरचा आपण उल्लेख केला होता, तो म्हणजे इंटेस्टिनल कॅन्सर. तर इंटेस्टिनल कॅन्सरमध्ये नेमकं कुठे कॅन्सर होत असतो आणि काय त्याचं कारण आणि लक्षण असतात?
1: सो इंटेस्टाइन्स ह्या छोटी आतडी आणि मोठी आतडी दोन प्रकारच्या असतात. तर छोट्या आतड्यामध्ये पण कॅन्सर होऊ शकतो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण हे मोठ्या आतड्यामध्ये कॅन्सर होण्याचं आहे. तो बऱ्याच वेळा आपण बघतो की वारंवार कॉन्स्टिपेशन होणं, त्यांचे मोशन जे करण्याची जे हॅबिट्स आहेत त्या चेंज होणं, लॅटरिनमध्ये ब्लड जाणं, पोट फुगणं, ही सिम्पटम्स बऱ्याच वेळा कॅन्सरमध्ये येऊ शकतात. मग अशा वेळेस जर त्यांनी योग्य ते चेकअप करून घेतलं तर आपण त्यांना एकदम अर्ली स्टेजमध्ये डायग्नोस करता येतं. आता अगेन याचं डायग्नोसिस करायला आपल्याला एक तुकडा लागणार. सो छोट्या आतड्यांच्या पर्यंत एन्डोस्कोपीने पोहोचणं खूप डिफिकल्ट आहे, म्हणून बऱ्याच वेळा छोट्या आतड्यांची बायोप्सी आपल्याला घेता येत नाही, किंवा ही सिटी गाईडेड बायोप्सी करावी लागते जेव्हा तो खूप मोठा होतो तेव्हा. जी मोठ्या आतडे आहे ज्याच्यामध्ये कॉमनली कॅन्सर पाहायला मिळतो, यांची आपण कोलोनोस्कोपी करून बायोप्सी घेता येते. आपण कोलोनोस्कोपिक बायोप्सी घेतो, त्याला प्रूव्ह करतो की हा कॅन्सर आहे, त्यानंतर सीटी स्कॅन करून हे चेक करायचं की तो डिसीज फक्त आतड्यामध्ये आहे की बाहेर पसरला आहे. तर जर आतड्यामध्ये जर तो असेल तर आपण त्यांना ऑपरेशन करून क्युअर करता येतं. सो लॅप्रोस्कोपिक सर्जरीने किंवा रोबोटिक सर्जरीने आपण कोलॉन कॅन्सरला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, ज्याने एकदम छोट्या कटमध्ये कम्प्लिटली क्युअर करता येतं. जर खूप मोठा ट्युमर आहे किंवा त्यांना ऑब्स्ट्रक्शन झालं आहे, मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे की होल सर्जरीने करता येणार नसेल रोबोटिकने किंवा लॅप्रोस्कोपीने, तर ही सर्जरी ओपन मेथडने पण करता येते, ज्यामध्ये आपण जो इन्वॉल्व्ह पार्ट आहे त्यांचा जो ड्रेनिंग एरिया आहे, लिम्फ नोड्स आहे, सगळे काढतो. सो दॅट आपल्याला त्याची स्टेज व्यवस्थित डिसाईड करता येते आणि त्या स्टेजनुसार मग त्यांना जर किमोची गरज आहे की नाही ठरवता येतं आणि ऑपरेशन झाल्यानंतर ते एकदा रिकव्हर झाले की 3 किंवा 4 आठवड्यानंतर आपण त्यांना किमोथेरपी देऊन त्यांचा जो रिकरन्सचा चान्स आहे तो आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आपण कोलॉनिक कॅन्सर त्यांना क्युअर करता येतो. आता कोलॉनिक कॅन्सर्स आणि रेक्टल कॅन्सर्स हे अशा टाईपचे कॅन्सर याच्यामध्ये स्टेज 4 डिसीज सुद्धा क्युअर करता येतो. आपण जसं बोललो आपण की इसोवेगस म्हणा किंवा स्टमक, पॅनक्रियाज, लिव्हर, याच्यामध्ये स्टेज 4 कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की यांना आपण क्युअर नाही करू शकत, कारण की त्यांना सर्जिकल ट्रीटमेंट देऊन सुद्धा रिकरन्स चान्स खूप हाय असतो. परंतु जर कोलोरेक्टल कॅन्सर असतील, म्हणजे कोलॉन, मोठी आतडी आणि रेक्टम यांच्या कॅन्सरमध्ये जर लिव्हरमध्ये कॅन्सर पसरला आहे तर आपण किमोथेरपी देऊन हा कॅन्सर आटोक्यामध्ये आणतो आणि सेम वेस म्हणजे आयदर बॅक टू बॅक किंवा एकाच टाइमला आपण 2 सर्जरी करू शकतो, म्हणजे कोलॉन पण काढतो आपण

0: आणि लिव्हरचा जो अफेक्टेड पार्ट तो पण काढतो. अशा प्रकारे आपण त्यांना क्युअर करता येतो. बऱ्याच वेळा जर फक्त सिंगल लंग मध्ये नोड्यूल आहे आणि कोलन कॅन्सर आहे, आपण दोन्ही ठिकाणी सर्जरी करून आपण त्यांना क्युअर करता येतो. सो कोलोरेक्टल कॅन्सर हा असा कॅन्सर ज्यामध्ये स्टेज 4 डिसीज पण बऱ्याच वेळा आपल्याला क्युअर करता येतो.
1: रेक्टल कॅन्सरची काही वेगळी लक्षणं असतात.
0: सो कोलन आणि रेक्टम हे फक्त नावच वेगळे आहेत. म्हणजे कोलनचं कंटिन्युएशन रेक्टम असतं. सो यांच्यामध्ये सिमटम थोडे चेंज होतात. म्हणजे कधी कधी फ्रेश ब्लड जाणं संडास मध्ये, बऱ्याच वेळा संडास करताना वारंवार मोशन जायची इच्छा होणं, वेट लॉस होणं किंवा संडासच्या जागेतनं काही मास बाहेर येणं, अशा गोष्टी आपल्याला कोलोरेक्टल किंवा रेक्टल कॅन्सर्स किंवा एनल कॅनल कॅन्सर्समध्ये करता येतात. आता जर रेक्टम कॅन्सर असतील तर युजली रेक्टम हा सगळ्या बाजूनी कसा एक मासानी भेजलेला गोळा असतो, तर त्याच्या आजूबाजूला वॉल्स फार कमी असतात. म्हणून जर मिड किंवा लो रेक्टल कॅन्सर असतील तर डायरेक्टली सर्जरी करण्यापेक्षा जर लोकली ऍडव्हान्स डिसीज असेल तर आपण रेडिएशन द्यायचा आधी प्लॅन करतो. सो एक न्यूअडजुवंट किमो रेडिएशन हा आपण त्यांना थेरपी पहिले देतो. सो काही किमोथेरपेटिक टॅबलेट्स किंवा इंजेक्शन द्यायचे असतात आणि सोबत त्याला रेडिएशन देतो. सो दॅट हा डिसीज कंट्रोलमध्ये करता येतो आणि मग आपल्याला त्याला सर्जरी करून ते रेक्टम काढता येतं. मग त्यांना ओपन सर्जरी पण करता येतं, लॅपरोस्कोपी पण करता येतं, किंवा जे सध्या रिसेंट ऍडव्हान्स आहे ज्याचे आपण रोबोटिक सर्जरी म्हणतो, त्याने पण आपण रेक्टल कॅन्सरची क्युअर करता येतो. सो दॅट आपल्याला तो डिसीज पूर्णपणे निघून गेला पाहिजे आणि पेशंटची रिकव्हरी फास्ट झाली पाहिजे. सो याच्यामध्ये आपल्याला मिनिमल ऍक्सेस टेक्निक म्हणजे की होल सर्जरीने त्यांची रिकव्हरी फास्ट होते.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सर्स बद्दल बोलतोय, बरेच प्रकार आपण बघितले, या प्रकारांमध्ये हेरिडिटी असते का? म्हणजे आई वडिलांना असेल तर मुलांना होईल असं होतं का?
0: सो काही ऑर्गन्समध्ये कॅन्सर हेरिडिटी होतात, जसं स्टमक कॅन्सर्स आहेत, काही प्रमाणामध्ये हेरिडिटी असू शकतात. क्रॉनिक कॅन्सर्समध्ये HNPCC नावाचा प्रकार असतो किंवा एक फॅमिली ऍडिनोमॅटस पॉलिपोसिस FAP, ही जी 2000 आहे यांच्यामध्ये आपल्याला हेरिडिटी मिळू शकतात. सो युजली हेरिडिटरी कॅन्सर्स हे वयाच्या 40 वर्षाच्या आधी लोकांना येतात. सो जर फॅमिली मेंबरमध्ये मोर दॅन 2 पेक्षा जास्त लोकांना कॅन्सर झाला असेल, ज्यांचं रक्तच नातं आहे, किंवा 40 पेक्षा कमी वयामध्ये कॅन्सर आला असेल, तर मग अशा लोकांनी आपल्या बाकी मेंबर्समध्ये मग ते चेकअप करून बघितलं पाहिजे. किंवा जर इंटेस्टमध्ये 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सर आला असेल तरी पण आपण एक HNPCC रुल आउट करायला आपण त्यांना चेकअप करायला सांगतो. म्हणून जर फॅमिली मेंबरला
1: हा
0: कॅन्सर असेल तर त्यांनी त्याप्रमाणे त्यांचं चेकअप केलं पाहिजे. म्हणजे आता जर कोणाला रेक्टल किंवा कोलोनिक कॅन्सर असेल तर आम्ही त्यांच्या फॅमिली मेंबरला सांगतो की तुमच्या जर रक्ताच्या नातेवाईकाला कॅन्सर झाला आहे तर त्यांना ज्या वयात कॅन्सर डेव्हलप झालाय त्याच्या 10 वर्षाआधी, सपोज त्यांना 70व्या वर्ष आला किंवा 60व्या वर्ष आला, तर तुम्ही 50व्या वर्षापासून तुमचं चेकअप सुरू केलं पाहिजे. सो दॅट एकदम अर्ली स्टेजला जर आपल्याला कळालं तर कॅन्सर डेव्हलप न होताच आपण त्याला क्युअर करू शकतो, किंवा जर एकदम अर्ली स्टेजला ट्रीट करता येतं. म्हणून अशा प्रकारे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपल्याला घेता येतात.
1: प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कडेच आपण वळणार आहोत. काय प्रिव्हेंशन घेऊ शकतो आपण?
0: सो बेसिकली कसं आहे की कॅन्सर हा आपल्याला खूप कमी कारण माहिती आहेत. मेजॉरिटी कॅन्सर आपण त्याला स्पोरॅडिक लेबल करतो. स्पोरॅडिक म्हणजे काय की ज्याचं आपल्याला कारण कळलेलं नाहीये आणि हा काही कारणामुळे आलाय. सो रुटीनली ज्या हेल्दी लाईफस्टाईल आहेत ह्या आपण अंगीकृत करणं फार गरजेचं आहे. म्हणजे वजन आटोक्यात ठेवणं, ओबेसिटी अवॉइड करणं, एक मॉडरेट एक्सरसाइज आपलं ठेवणं, सो दॅट आपल्या बॉडीमधले फंक्शन नॉर्मल राहतात. एक्सेसिव्ह जे इनटेक ऑफ मेडिसिन्स आहे, अनावश्यक औषधी आहेत, त्या आपण टाळणं. जसं आपण म्हणतो की नेहमी ऍसिडिटीचे औषध घेण्यामुळे कोलन कॅन्सरची रिस्क वाढते, जास्त ऍसिडिटीमुळे इसोफेगियल कॅन्सरची रिस्क वाढते, ऍसिड सप्रेशन खूप क्रॉनिक असेल तर स्टमक कॅन्सरची रिस्क वाढते. म्हणून ह्या गोष्टी आपण शक्य तेवढ्या कमी घेतल्या पाहिजे. दुसरं आहे की आपल्या जेवणामध्ये योग्य अमाऊंटमध्ये आपण फायबर्स घेतले पाहिजे, म्हणजे सॅलड्स खाल्ले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला कोलन कॅन्सरची रिस्क कमी होते. बरोबर. त्याच्यानंतर मग धूम्रपान करणं, म्हणजे अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको, ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. सो दॅट ओव्हरऑल म्हणजे इनफॅक्ट कम्प्लीट जी आहे ट्रॅकची जी रिस्क आहे याच्या कॅन्सरमध्ये कमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. त्याच्यानंतर मग जर तुम्हाला हेपॅटायटिस बी किंवा सी इन्फेक्शन हे आपण लवकर ट्रीट करून घ्यायचे. जर नॉन सिरोटिक असेल तर आपण सर्व्हिलन्स फ्रिक्वेंटली केलं पाहिजे, म्हणजे दर 3 किंवा 6 मिनिटाला सोनोग्राफी केली पाहिजे आणि चेकअप ठेवला पाहिजे. सो दॅट अर्ली डायग्नोसिस होऊन आपल्याला ट्रीट करता येते. आपल्या रिलेटिव्हमध्ये कोणाला जर इंटेस्टाईनचे किंवा स्टमक कॅन्सर असतील तर आपल्या डॉक्टरशी बोलून तुम्ही तुमचा सर्व्हिलन्स कसा केला पाहिजे, सो दॅट आपल्याला कॅन्सर होऊ नये. जर होणार असेल तर त्याचे प्रिकर्सर लवकर डायग्नोस करून त्याला ट्रीट करायचं. आता आपण बघतो की कोलोनिक कॅन्सर जेव्हा होतात ना, कॉमनली हे पॉलिप तयार होतं आणि मग हे पॉलिप वाढत वाढत त्यामध्ये कॅन्सर तयार होतो, म्हणजे आपण कार्सिनोमा इन सिटू, मग इन्व्हेसिव्ह कॅन्सर आणि मग तो स्प्रेड होतो.

0: म्हणून हे जर पॉलिप आपण लवकर डायग्नोस केलं तर पॉलिप काढल्यानंतर हा कॅन्सर डेव्हलपच होणार नाही. म्हणून ज्या लोकांचं कोलॉन कॅन्सरसाठी किंवा रेक्टल कॅन्सरसाठी सर्जरी झाली आहे यांनी सर्व्हिलन्स कॉपी केली पाहिजे, सो दॅट नवीन कोणतं पॉलिप आलं तर त्यामध्ये कॅन्सर तयार व्हायच्या आधी ते काढलं पाहिजे. सिमिलर वे जर रिलेटिव्हमध्ये कॅन्सर झाला असेल, ब्लड रिलेटिव्ह म्हणजे आई वडिलांना किंवा भावांना वगैरे, तर मग आपण त्यांच्या 10 वर्ष आधीपासून सर्व्हिलन्स चालू करायचा, दर 5 वर्षामध्ये एकदा स्कोपी केली पाहिजे. तर हे केल्यामुळे आपण हे डायग्नोसिस लवकर करता येतं किंवा प्रिव्हेंट करता येतं.
1: हा म्हणजे एकंदरीतच फॅमिलीमध्ये असेल तर काळजी घ्यायला हवी, स्वतःचं रेग्युलर चेकअप करायला हवं, आणि ज्यांना झालं आहे त्यांनी देखील काळजी घ्यायला हवी, पुन्हा येऊ नये म्हणून वारंवार चेकअप हा आवश्यक असतो असं इथे म्हणावं लागेल. डॉक्टर राजविलास नारखेडे आपण इथे आलात आणि एकंदरीतच गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सरची सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. तर श्रोते हो, हा होता मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅन्सर्स आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर राजविलास नारखेडे यांनी. तेव्हा डॉक्टर राजविलास नारखेडे यांच्यासह मी वैदेही चौरे घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
3: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन.
1: हॅलो मनभावन.
2: उन्हाळा सरून आला तो पावसाळा, गर्मीचा जोर थोडासा कमी झाला. पडता पावसाच्या सरी शेतकऱ्यांना मिळे नवी उभारी. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मनसोक्त वारा, पक्ष्यांचा किलबिलाट, पाऊस पडता अंगावरती झाली धरती आनंदित सारी. श्रोते हो, आपण ऐकता आहात कार्यक्रम हॅलो मनभावन. हॅलो हॅलो मनभावन या कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार सर, धनंजय वाघ बोलतोय गंगापूर तालुका जिल्हा संभाजनगर इथून.
2: बोला बोला,
3: कशात आपण सर्व?
2: आम्ही अगदी मजेत, तुम्ही कसे आहात?
3: आम्ही पण एकदम मस्त, स्वस्त, निरोगी आणि नागपूर आठवणी संघ बघत आहे.
2: अरे वा, काय म्हणतोय पाऊस?
3: पाऊस बघत आहे आता 3 दिवसापासून संध्याकाळी छान पैकी असा पावसाचा आम्हाला आनंद भेटतो बघत आहे.
2: गर्मी पासून थोडासा का होईना दिलासा मिळालाय की नाही?
3: हो हो हो हो. तिकडे कसं काय वातावरण पावसाचं नागपूरला?
2: आज तर धुवाधार पाऊस चालू आहे आमच्या नागपुरात.
3: वा वा वा, खूपच छान, आनंदाची बातमी बघत आहे. आणि सगळीकडे छान पैकी पाऊस हो आणि शेतकरी राजा खुश हो आणि त्याच्या पिकाला चांगला भाव मिळव, हेच आपण शेतकऱ्यांनी प्रार्थना करू. येत
2: अगदी बरोबर. चला सांगा तुमच्या आवडीचं गीत सांगा.
3: पण आता जांभळाचं सीजन चालू आहे सगळीकडे, जांभूळ आपण खातोय आणि जांभूळ खाणं म्हणजे आपल्या शरीराला खूप छान आणि आयुर्वेदिक चांगलं बघत आहे.
2: अगदी बरोबर.
3: जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो असं एक गीत बघत आहे.
2: हो हो, जैत्र जैत चित्रपटातलं.
3: हो हो हो हो. आणि या गीताचा आनंद घेण्यासाठी काही मित्राचं नाव सांगितलं चालेल का?
2: हो हो सांगा अगदी.
3: जनार्दन गोडके, सोमनाथ बर्वे, विजय बाये, सारे भाईसाहेब वापाटीना, आपले सर्व नागपूर आकाशवाणीचे सर्व श्रोते मिळून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊयात.
2: नक्की नक्की. चला आम्ही ऐकत आहोत तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.
3: धन्यवाद सर.
2: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो मन भावना, या कार्यक्रमात स्वागत.
0: मी साहेबराव पाटील, राणा शिराळा तालुका अजिलाजा इथून बोलत आहे मॅडम.
1: बोला, काय करता आपण?
0: शेती काम करतो मॅडम मी.
1: आता तुमच्या शेतीला तर अगदी छान जोमानं सुरुवात झाली असेल ना?
0: हो, आमचं पेरणीचं काम आटोपलंय आता.
1: हा,
0: आणि पाऊस बी समाधानकारक पाऊस बी झाला आमच्याकडं.
1: हो हो हो
0: शेतीला उपयुक्त झाला. फक्त जे आपल्याला नदी नाल्याला पूर जाताना तसं नाही झालं, पण शेतीयुक्त भीष पाऊस असा झाला. बघा,
1: काय पेरलंय तुम्ही यावर्षी शेतीत?
0: शेतीमध्ये आपल्या 15 एकर जमीन आहे माझ्याकडं, आणि कपाशीचं पीक, अद्रक आणि सोयाबीन.
1: अरे वा.
0: आणि पावसाळी मका.
1: हा हा हा पावसाळी मक्याचं पीक किती दिवसात येतं?
0: मक्याचं पीक येतं बा आता दिवाळीच्या टायमाला.
1: अच्छा.
0: आपल्याला काय गाणं ऐकायचं आहे?
1: हा,
0: आला आला वारा संगे पावसाच्या दारा.
1: अरे सुंदर, खूपच अतिशय सुंदर गाणं.
0: हो
1: नक्की, तुमच्या आवडीचं गीत आम्ही तुम्हाला नक्की ऐकू.

0: हॅलो,
1: हॅलो मनमोहन मध्ये माझा नंबर लागला मॅडम. धन्यवाद तुम्ही उचलल्याबद्दल.
0: धन्यवाद धन्यवाद. आपलं नाव सांगा सर,
1: नरेंद्र गजघाट बोलतो मॅडम. मी
0: कुठून बोलताय आपण?
1: उमरे रोडला मांगली म्हणून गाव आहे,
0: हा,
1: नागपूरवरून 30 किलोमीटर येते, आणि माझ्या शेतीचं काम आहे.
0: हाँ. आता
1: शेतीचं
0: शेतीची कामं
1: तुम्ही
0: चालू झाली असतील मग
1: आता,
0: तुमची.
1: हो मॅडम, आता पाणी पडलं तर खूपच छान झालं. 2-4 दिवसापासून पाण्याचं चालू होतं. आता कापूस लागवडीला वगैरे जे चांगलं सुविधा झाली आहे लावासाठी.
0: हा. आता यावर्षी खूप तापलं, तर आता पावसानी थोडासा गर्मीपासून आपल्याला दिलासा मिळाला आहे. तुमच्याकडे कसं आहे
1: हा,
0: वातावरण?
1: दिलासा मिळेल. आता आमच्याकडे थंडच आहे. 2-3 दिवसापासून थोडंसं पाणी वगैरे चालू आहे सर.
0: अच्छा, तुमची मुलं काय शिक्षण घेतात?
1: माझा मुलगा 11वीला आहे आणि मुलगी आहे नर्सिंग होमचं हे करून राहिली.
0: अच्छा, आमच्या आकाशवाणी नागपूर केंद्राचे कोणते कोणते कार्यक्रम आपण ऐकता?
1: मॅडम कार्यक्रम तर बरेच आवडतात. सकाळपासून चालूच राहते रेडिओ, घरी पण मोबाईल मध्ये बी चालू राहते, आणि ट्रॅक्टरवर बी FM चा बॉक्स लावला आहे, तेथे बी चालू राहते. फक्त तेथे FM च्या याच्यामध्ये नागपूर स्टेशन नाही लागत मॅडम,
0: अच्छा
1: मग त्याला घरीच्या रेडिओवर मग ते घरी ऐका लागते मग कार्यक्रम तुमचे नागपूरचे.
0: अच्छा अच्छा अच्छा
1: म्हणजे याच्यात बरीचशी माहिती भेटते शेतीविषयी वगैरे,
0: हो.
1: आणि पाणी पाऊस वगैरे केव्हा येणार आहे, काय येणार आहे, बातम्या वगैरे चालू राहतात. हे आवडते. मग आता हा कार्यक्रम ऐकतो तर मग आपलंही मनभावन म्हणजे आपलं मन प्रकट करून शनी मनाचं आपण सांगून द्या बा.
0: नक्की नक्की. तुम्हाला आज कोणतं गाणं
1: या
0: ऐकायचं
1: गाणं
0: आहे?
1: पावसावर ऐकून द्या गाणं, चांगलं वाटेल.
0: ठीक आहे ठीक आहे, आम्ही तुमच्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. हॅलो मनभावन या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: ताई नमस्कार, मी विजय बाळस बोलतोय गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथून.
0: हा बोला
1: ताई. आजच्या कार्यक्रमामध्ये ताई एक गीत ऐकायचं होतं मला.
0: कोणतं गीत ऐकायचंय?
1: मग देवता चित्रपट आहे बघा.
0: देवता? हा
1: हो, त्याच्यामध्ये खूप छान गीत आहे. खेळ कुणाला दैवाचा कळला, रवींद्र महाजनी यांच्यावर चित्रित झालेलं गीत आहे बघा ताई.
0: काय करता तुम्ही?
1: मी बटाटा वेफरच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो आणि आकाशवाणीचा मी जो 12-15 वर्षापासून श्रोत आहे.
0: अच्छा, कोणते कोणते कार्यक्रम तुम्हाला खूप आवडतात?
1: सर्वच कार्यक्रम आवडतो. शेतीविषयक माहिती पण ऐकतो आम्ही, बातम्या सुद्धा ऐकतो.
0: अच्छा छान, तुम्हाला ऐकवित आहोत आम्ही तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. हॅलो मनभावन, या कार्यक्रमात आपलं स्वागत. तुमचं नाव सांगा.
1: हा, मी सौ अपर्णा फडके नागपूरहून बोलते.
0: अच्छा, काय करता तुम्ही?
1: हा, मी आता घरीच असते. पहिले मी कॉन्व्हेंट मध्ये टीचर होते.
0: अच्छा.
1: आता रिटायरमेंट आहे माझं. रिटायरमेंट आहे. थोडस छोट्या लहान असे चांगले कपडे इपडे असतात, डॉल्स वगैरे तयार करते.
0: अरे वा, हा तुमचा विरंगुळा आहे म्हणजे. आज आपल्या मनभावन कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय?
1: हो, आता आज असं आहे की बराचसे गीत रामायण मधलं ते गाणं आहे ना, स्वये श्री राम प्रभू ऐकती
0: कुशल रामायण
1: गाती. हा, तर हे ऐकवता येईल का?
0: अगदी अगदी, नक्की नक्की. या गाण्याचा भावार्थ अतिशय सुंदर आहे.
1: हो, तर ते गाणं खूप ऐकायची इच्छा आहे. तसे मी गीत रामायणची सगळीच गाणी ऐकते. हे मला खूप आवडतं गाणं.
0: नक्की ऐकवित आहो आम्ही तुमच्या आवडीचं हे गीत.

0: मला नाच करायला आवडतो, मला वक्तृत्व करायला आवडतं, मला कथाकथन करायला आवडतं, लिहायला आवडतं.
1: कुठल्या विषयावर कथाकथन करता तुम्ही?
0: कोणत्याही विषयावर.
1: आवडतं
0: निसर्गावर, कधी कलेवर,
1: हा हा हा,
0: असं कोणत्याही विषयावर.
1: छान छान छान. आम्ही ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार. हॅलो मन भावन, या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: मला एक मराठी गाणं ऐकायचंय,
0: आधी
1: बहरला हा
0: आपलं
1: मधून
0: नाव
1: माझं नाव.
0: सांगा,
1: माझं नाव आर्या दंडिगे.
0: काय करता आपण.
1: मी ऍक्च्युली आता MCA करते
0: हां,
1: पोस्ट ग्रॅज्युएशन,
0: अच्छा.
1: आणि मला बहरला हा मधून माझं नाव हे मराठी गाणं खूप आवडतं, तर मला ते ऐकायची खूप मनापासून इच्छा आहे.
0: आणखीन काय हॉबीज आहेत तुमच्या.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. हॅलो मन भवन या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार. बोला.
0: आपलं नाव सांगा, कुठून बोलताय आपण?
1: मी नागपूर मधून बोलते आहे.
0: नाव सांगा आपलं.
1: दुर्गा भोयर आहे.
0: हा, काय करता आपण?
1: MBA शिक्षण पूर्ण झालंय.
0: आमच्या हॅलो मन भवन या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं मराठी गाणं ऐकायचंय?
1: मला भिजुनी गेला वारा हा गाणं ऐकायचं आहे.
0: या गाण्यामागे काही तुमच्या विशेष भावना?
1: सध्या नागपूरचं वातावरण पाहता मला ते गाणं छान वाटेल ऐकायला.
0: नक्की नक्की ऐकवित आहोत आम्ही तुमच्या आवडीचं हे गीत.

आला आला पाऊस साचले पाणी अंगणी आणि आठवणी दाटल्या मनी। पहिल्या पावसाच्या सरींनी भिजली सारी धरती आज मातीचा तो सुवास दरवळे आणि मन झाले पुन्हा ताजे तवाने खास। श्रोते हो, आजच्या आपल्या हॅलो मंदावन कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे। मी मंजुषा आंबुलकर आपला निरोप घेते। नमस्कार।

हॅलो मन भावन, हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी 10:30 झालेली आहे. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत गोलमाल चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं गीत, गीतरचना गुलजार यांची आणि संगीत राहुल देव बर्मन यांचं.

गुलम हाथी मेरे साथी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकवित आहोत ओम शांती ओम या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि अभिजित यांनी गायलेलं गीत.

0: ओम शांती ओम या चित्रपटातल्या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नवा भारत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो नवा भारत या कार्यक्रमात आज आपण पंतप्रधान ई श्रम कार्ड योजना या अंतर्गत ई श्रम कार्डचे सशक्तीकरण याबाबत माहिती जाणून घेऊया. भारताचं श्रमशक्तीचं खऱ्या अर्थानं सशक्तीकरण करायचं असेल तर ई श्रम कार्ड एक बळकट पायाभूत साधन ठरू शकतं. जेव्हा एखाद्या राष्ट्राचा पायाभूत घटक दुर्लक्षित राहतो तेव्हा त्या राष्ट्राची प्रगती ही अपूर्णच राहते. भारताचा असंघटित कामगार वर्ग हा केवळ कष्टकरी नाही तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचं गुप्त इंजिन आहे, जे झोपडपट्टीपासून कारखान्यांपर्यंत, शेतांपासून बांधकाम साईटपर्यंत प्रत्येक ठिकाणी झिजत असतं. ई श्रम कार्ड ही योजना म्हणजे त्यांच्या या झिजेची दखल घेण्याचं सरकारचं उत्तर आहे. हे कार्ड बनवून घेणं म्हणजे सरकारच्या नजरेत यावं, हक्कानं आपलं स्थान अधोरेखित करावं आणि भविष्यासाठी एक सुरक्षा कवचच तयार करावं. हा प्रयत्न केवळ शासनाचा नाही तर प्रत्येक सुजाण नागरिकाचाही आहे. कारण समाजात असमानता कमी करायची असेल तर ती सुरुवात माहितीपासून, ओळखीपासून आणि हक्काच्या नोंदणीपासूनच होते. म्हणूनच आज जर आपण आपल्या आजूबाजूच्या कामगारांना, घरगुती काम करणाऱ्या स्त्रियांना, फेरीवाल्यांना, हमालांना, बांधकाम मजुरांना हे कार्ड काढून दिलं तर आपण त्यांचं आयुष्य थोडं अधिक सुलभ आणि सुरक्षित आणि अधिक सन्माननीय केल्या जाईल असं मात्र निश्चित म्हणता येईल. ई श्रम कार्ड हा केवळ सरकारी कागदपत्रच नाही तर तो भारताच्या श्रमिकांचा आवाज आहे, अधिकृत, दृढ आणि अर्थात त्यांच्या भविष्याशी जोडलेला. तर श्रोते हो नवा भारत या कार्यक्रमात आज आपण पंतप्रधान ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ई श्रम कार्डाचं सशक्तीकरण याबाबतची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया नवा भारत याच कार्यक्रमात विविध योजनेंसह. तोपर्यंत नमस्कार.
0: नवा भारत कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. उद्या सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 10:50 झालीत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासचं कमाल तापमान 32.2 सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.7 कमी नोंदलं गेलं, तर किमान तापमान 23.6 सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.1 कमी होतं. येत्या 24 तासात आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 22 अंशाच्या आसपास राहील. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

आता ऐकूया रेल्वे गाड्यांविषयीची सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळेवर, 12975 जयपूर एक्सप्रेस 11:05 आपल्या नियोजित वेळेवरच येत आहे, 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 2 तास 38 मिनिटं उशिरा, 12860 गीतांजली एक्सप्रेस सकाळी 7:40 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 3 तास 32 मिनिटं उशिरा धावत आहे, 12809 हावरा मेल 11:15 आपल्या नियोजित वेळेवर, 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आपल्या नियोजित वेळेवर, 12626 केरला एक्सप्रेस 11:45 आपल्या नियोजित वेळेवर, 01926 मदुराई कानपूर सेंट्रल स्पेशल 9:15 येणारी गाडी 2 तास 48 मिनिटं उशिरा, 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या नियोजित वेळेवर, 04113 प्रयागराज हुबळी स्पेशल 5:50 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 6 तास 20 मिनिटं उशिरा धावत आहे, 22974 पुरी गांधीधाम एक्सप्रेस 8 वाजता येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 4 तास 30 मिनिटं उशिरा, 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:40 आपल्या नियोजित वेळेवर येत आहे, 03252 बेंगलुरू दानापूर 12:45 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 12 तास 9 मिनिटं उशिरा धावत आहे, 20822 पुणे हमसफर 11:20 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास 43 मिनिटं उशिरा धावत आहे, 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवर, 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05

5 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 आपल्या नियोजित वेळेवर. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 आपल्या नियोजित वेळेवरच येते आहे. 12810 हावरा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 23 मिनिटं उशिरा. 12811 हातिया एक्सप्रेस 1:35 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटं उशिरा. 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 1 तास उशिरा. 20814 पुरी एक्सप्रेस 2:25 आपल्या नियोजित वेळेवर. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 आपल्या नियोजित वेळेवर. 05074 बेंगलोर एक्सप्रेस 2:30 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 46 मिनिटं उशिरा धावत आहे. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 आपल्या नियोजित वेळेवर. 03251 दानापूर बेंगलोर स्पेशल 12:05 येणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 3 तास 16 मिनिटं उशिरा. 04717 हिस्सार तिरुपती सुपरफास्ट स्पेशल 3:25 आपल्या नियोजित वेळेवर. आणि 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 आपल्या नियोजित वेळेवर येत आहे. अधिक माहिती करता दूरध्वनी क्रमांक 1390 संपर्क साधू शकता. रेल्वे गाड्यांविषयीची सूचना आताच आपण ऐकलीत. आता ऐकूया स्थानिक सूचनांमध्ये हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. धनश्री अमृत निमजे ही 26 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट बांधा सडपातळ रंग गोरा चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला हिंदी मराठी आणि इंग्रजी ह्या भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा. अमृत तुकाराम निमजे प्लॉट नंबर 101 सोमनाथ पॅलेस तायवाडे नगर किंवा पोलीस स्टेशन बेलत रोडीशी संपर्क साधू शकता. सुरेश मारोतराव पंचभाई 56 वर्षांचे हे गृहस्थ मॉर्निंग वॉकला जातो म्हणून निघून गेले. यांची उंची 5 फूट 10 इंच बांधा साधारण रंग सावळा चेहऱ्याची ठेवण लांबट असून डाव्या हातावर सुरेश असं गोंदला आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास सक्करदरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. प्रिया अरुण कुमार सिंग 29 वर्षांची ही तरुणी कुणाला काहीही न सांगता मेडिकल हॉस्पिटलमधून निघून गेली. हिची उंची 5 फूट बांधा सडपातळ रंग गोरा चेहऱ्याची ठेवण मध्यम असून हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग खापरी रेल्वेजवळ मिहान नागपूर किंवा अजनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकता. सौंदर्या विनय सूर्यवंशी 33 वर्षांची ही महिला घरून निघून गेली आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच बांधा साधारण रंग गोरा चेहऱ्याची ठेवण लांबट असून हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा. विनय रमेश सूर्यवंशी थवापी कॅन्टीन मागे मानकर यांच्या घरी किरायाने पारडी नागपूर किंवा पोलीस स्टेशन पारडीशी संपर्क साधावा. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे 46 वर्षांचे हे गृहस्थ घरून निघून गेले आहेत. यांची उंची 5 फूट 8 इंच बांधा मध्यम रंग सावळा असून यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आकाश गजानन मानकर मुक्काम पोस्ट टेंभूरखेडा तालुका वरुड जिल्हा अमरावती किंवा पोलीस स्टेशन भांडेवाडी नागपूर इथे संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी आणखी एक निवेदन. करिश्मा फगलाल दमाटे 28 वर्षांची ही तरुणी राहते घरून

बेपत्ता झाली आहे. सोबत 1.5 वर्षांची मुलगी आहे. या महिलेची उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता गोपाल यादव, ला मेरिडियन हॉटेलजवळ नवीन बांधकाम खापरी, तालुका जिल्हा खडागड, किंवा पोलीस स्टेशन बेलतरोडी नागपूर इथे संपर्क साधावा. तनिषा संजय अवधे 22 वर्षांची ही तरुणी आपल्या राहते घरून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, हिच्या उजव्या हातावर विंचू गोंदलेला आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास वडिलांना कळवण्यासाठी पत्ता संजय बाबूलाव अवधे, राहणार जय भीम चौक, हिवरी नगर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवनशी संपर्क साधू शकता. सुदर्शन रामदयाल शाहू, राहणार रमणा मारुती नागपूर, हे 53 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता आहे. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल असून हनुवटीवर मस्सा आहे. यांना हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता रेणुका सुदर्शन शाहू, राहणार रमणा मारुती नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवनशी संपर्क साधता येईल. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी आताच आपण निवेदन ऐकलं. यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:30 होतात आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष.

0: श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाची. अभिजित बोरीकर आणि चमू आपल्यासाठी सादर करणार आहेत एक सुंदर असा संगीतमय कार्यक्रम. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: रसिक श्रोतेहो नमस्कार. आजच्या आकाशवाणीच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात मी सौ स्नेहल खंडागळे आपणा सर्वांचे स्वागत करते. संगीत शाकुंतल मधील भरतवाक्याने मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तेव्हापासून नाचता गायत मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा एक कलाप्रकार निर्माण झाला आणि तो म्हणजे नाट्यसंगीत. शतकानुशतके आपल्या मनावर गारूड घालणारी आणि संगीताच्या सुरांनी भावनांचे मूकबंधन उलगडणारी ही एक अनमोल परंपरा आहे. या अविट गोडीच्या नाट्यगीतांची सुवर्णपाने उलटण्यासाठी आणि सुरांच्या दुनियेत जाण्यासाठी आज आपण ही मैफिल आयोजित केली आहे. आज नाट्यगीत गायनासाठी आपल्याला लाभले आहेत सौ रसिका पुजारी आणि सौ नेहा रामेकर इंदूरकर. त्यांना संवादिनीवर साथ करतायत श्री विजय येल्लुरे आणि तबल्यावर साथ करतायत डॉक्टर अभिजित बोरीकर. चला तर मग पहिले नाट्यगीत ऐकूया, राधा धर मधु मिलिंद जय जय. हे संगीत विद्याहरण मधील नाट्यपद गातायत रसिका पुजारी.

सोहम हर डमरू बाजे। सोहम या शब्दाचा अर्थ मी तोच आहे असा होतो। शिवाचा डमरू वाजताना त्यातून सोहम असा नाद निघतो, जो विश्वाच्या अस्तित्वाचा मूळ ध्वनी मानला जातो। म्हणजेच कल्पना करा, हा ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि पावसाचा महिनाही सुरू आहे, महादेवाचा डमरू वाजत आहे आणि त्या नादाने संपूर्ण चराचर सृष्टी डोलते आहे। त्यात शिवानी केलेल्या तांडव नृत्याचे भव्य वर्णन ऐकायला मिळते। ह्यातील भक्तिरस आणि आक्रमकता या दोन्हीच्या संगमामुळे थेट कैलास पर्वतावरच्या महादेवाची प्रतिकृती डोळ्यांपुढे उभी राहते। हे नाट्यगीत आपल्यासमोर सादर करतायत नेहा रामेकर इंदूरकर।

कवयित्री शांता शेळके आणि गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेले नाट्यगीत आता आपण ऐकणार आहोत. अनेकांनी हे नाट्यगीत वेगवेगळ्या प्रकारे सादर केले आहेत. दरवेळी ऐकताना त्यातील नवीन जागा, हरकती आपल्याला प्रथमच ऐकतो आहोत अशी अनुभूती देतात. ज्यामध्ये एक विरहिणी सुरांना साकडे घालते, विनवणी करते की माझ्या दुःखी रात्रींमध्ये तुम्ही चंद्र बनून या आणि हे सुरांनो, तुम्हीच माझे दूध बनून माझ्या प्रियकराला माझ्या मनाची अवस्था सांगा. हीच अवस्था सुरात मांडते हे सुरांनो चंद्रभा या नाट्यगीताद्वारे रसिका.

आता आपण प्रसिद्ध संगीत नाटक स्वयंवर मधील अत्यंत लोकप्रिय असे नाट्यगीत ऐकणार आहोत. नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांनी हे नाट्यपद अजरामर केले आहे. नाटकात जेव्हा रुक्मिणी कृष्णाच्या प्रेमात पडते आणि त्यालाच आपला पती मानू इच्छिते तेव्हा ती आपल्या मनातील भावना व्यक्त करते. ती सुरांमधून सखीमार्फत कृष्णाला सांगू इच्छिते की तिने मनात केवळ त्यालाच वरले आहे. अतिशय सुश्राव्य आणि लोकप्रिय असे नाट्यगीत आता आपल्यासमोर सादर करीत आहोत नरवर कृष्णासमा, आणि गात आहेत नेहा रामेकर इंदूरकर.

0: आजच्या मैफिलीत नाट्यगीतांच्या या स्वरांनी आपण स्वरांची उधळण अनुभवली. तुम्हा सर्व रसिक मायबापांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच सुरम्य मैफिलीत. धन्यवाद.
1: वा क्या बात है अभिजित बोरीकर.

आणि चमू यांच्याद्वारे सादर केलेला संगीतमय कार्यक्रम अति उत्तमच होता. आम्ही आशा करतो तो तुम्हाला सुद्धा खूप आवडला असेल. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.

0: इंद्रधनुष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजता आहेत. काहीच क्षणात आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला वनिता मंडळ कार्यक्रम.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्तिमार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्चं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात मांडण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फूल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितच आहेत. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा

0: अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. मग घराच्या बागेत बाल्कनीत कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
1: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
0: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमोदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
1: बर.
0: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
1: ओके.
0: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यानी.
1: असे एक एक शोध
0: शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
1: बरोबर.
0: गुलाबाचं देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
1: बरोबर.
0: अँटी एजिंग पण तो असतो. पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
1: बरोबर.
0: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचं असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
1: बरोबर.
0: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
1: ओके.
0: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं. ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: असे एक एक शोध लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर.
0: म्हणजे ती पुष्पौषधीच असतात. मानसिक रोगांवर त्याचा जास्त, डिप्रेशन.
1: बरोबर.
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती.
1: बर.
0: आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असं एक शोध
0: शोध लावत
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्या सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा, तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे?
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असते ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली
0: नाही, ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का, म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही कारण

0: बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घराच्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर, आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं
0: मग ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो
1: बर
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो.
1: बर,
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या?
0: हा पाकळ्या.
1: बर, म्हणजे ब्रह्मकमळाचं काही करायची गरज नाही.
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर, म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळाची.
1: हो हो.
0: निशिगंधाचं आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बर, मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का? मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत
1: बर
0: ते सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणालात तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाही,
1: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
0: देशी गुलाब आहे तो सहजपणे येऊ शकतो.
1: बर,
0: गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो.
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या असतात,
0: गुलाबी पाकळ्या असतात त्याला वास असतो.
1: बरोबर,
0: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही. नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंगनं छान येती.
1: बर,
0: निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो. जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
1: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते.
0: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे ती खोकल्यावर आहे.
1: बर,
0: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
1: बर बर.
0: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे. आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचा आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची आणि ते तेल जर आपण गुडघ्यानं चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
1: हा, म्हणजे हा एक त्याचा
0: औषधी उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्यावेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची.
1: बर,
0: म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून
1: राहतात.
0: गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
0: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बर, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे

0: कीटक येणार आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी?
1: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
0: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
1: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
0: बर.
1: आणि लसूण असते, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची, कडुलिंब आणि लसूण, आणि त्याच्यात जर तुम्ही थोडंसं गोमूत्र घातलं
0: बर
1: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
0: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी
1: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
0: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
1: तो कडुलिंब, लसूण हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
0: आणि गोमूत्र
1: थोडंसं घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग
0: बरोबर
1: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा, तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
0: खरंय, त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे.
1: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
0: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
1: तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फूल खाण्याची वापरण्याची त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
0: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
1: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला, शेतात,
0: बरोबर,
1: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
0: बर.
1: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
0: बरोबर.
1: आता काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्यांच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
0: बर.
1: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
0: बर.
1: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
0: बरं, मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
1: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत.
0: हा,
1: ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
0: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात?
1: काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
0: बरं, आणखी कुठली आहेत?
1: बहाव्याची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
0: बरोबर,
1: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
0: बरं,
1: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात
0: बहाव्याच्या. त्याचे उपयोग काय?
1: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
0: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
1: उन्हाळ्यात येतो, मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
0: बर, गुलकंद म्हणजे फक्त साखर
1: खडी साखर आणखीन त्या पाकळ्या असं तुम्ही काचेच्या बरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
0: बर.
1: आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
0: बर.
1: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
0: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
1: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
0: बर.
1: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची साल.
0: बर.
1: दातांसाठी आपण वापरू शकतो, हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळ होत नाहीत.
0: बर.
1: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
0: बर.
1: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत

0: केला तर जुनाट सर्दी खोकला दमा बरा होतो.
1: बर
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं फुलं साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ का कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाक

0: कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता तो हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
1: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
0: बर,
1: कमळ
0: हा,
1: नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग
0: मग ती कुठली कमळ का कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
1: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाक आणि कमळ म्हणजे ते सहस्रदल, लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते
0: म्हणजे
1: गुलाबी जो आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
0: बरोबर,
1: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवली आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
0: बर,
1: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
0: बर,
1: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्या आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
0: बर,
1: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीये मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
0: बर, एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का? असं विचार.
1: सुरंगीचं स्पेशली तसं आहे, सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत.
0: बर,
1: आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
0: बर,
1: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्म मानी इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात आहेत, वेंगुर्ला सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात. आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
0: बरोबर,
1: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
0: बरोबर,
1: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
0: बर
1: तरी पण तुम्ही चालू शकतो.
0: बर,
1: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
0: बरोबर, म्हणजे पण खर तर तो ऋतू उन्हाळा
1: असतो
0: पण त्यांचे गुणधर्म
1: थंड असतात.
0: बरोबर, त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
1: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा, बहावा पण थंडावा देतो.
0: बरोबर,
1: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
0: बरोबर, त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
1: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात, धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
0: बर,
1: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
0: बरोबर, मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
1: आहेत, पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे,
0: बर,
1: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
0: बर,
1: बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
0: बरोबर, आता या ज्या औषध म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
1: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान

0: हां
1: गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात. तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
0: बर बर, फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर केला
1: वापर करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशकं मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत. आपल्या घरच्या बागेतली, कुंडीतली,

0: फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर केला पाहिजे,
1: वापर करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशकं मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत. आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
0: बर, आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
1: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ती केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत, पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
0: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
1: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून आवळा घालून पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअरडायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
0: बरोबर. ह्या आपण थोडस फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो, अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
1: आहेत ना, आपण गवती चहा घरात लावू शकतो.
0: बर,
1: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
0: बर,
1: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
0: बर,
1: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्यभर सुगंधित होऊ शकतं
0: आणि त्याच्यामध्ये थंडाव्याचं
1: प्रमाण खूप आहे. त्यामुळे वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
0: बर,
1: वेखंडाचे पण कंद मिळतात.
0: बर,
1: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
0: बर,
1: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो, केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा आपण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळे खोकला कमी होतो, तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
0: तुळस असावी घरात.
1: तुळस
0: आपण असतेच म्हणजे बरेच,
1: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळं की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्यच चांगलं राहतं त्यामुळं.
0: बरोबर,
1: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो. त्यामुळं
0: बरोबर
1: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
0: बरोबर,
1: वातावरण चांगलं होतं, वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
0: बरोबर,
1: आपण कडीपत्ता लावू शकतो. कडीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
0: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
1: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात, पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या, खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात, गुच्छानी येतात.
0: बर,
1: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे, रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
0: बर,
1: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला नुसताच.
0: बर,
1: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
0: वा, खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिलीत हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं, तर त्यासाठी
1: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे, केस काळे राहतात त्यांनी, पांढरे
0: व्हायचं प्रमाण
1: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध

0: पसरतो की
1: बरोबर
0: त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं.
1: हो
0: आणखीन अॅरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्पौषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात की म्हणजे सुवासामुळे आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर.
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात,
1: हो,
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून, तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला, काही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो.
1: बर.
0: आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
1: बर.
0: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते प्राजक्ताच्या पानाने.
1: बर.
0: अनंताची जी फुलं असतात पांढरी, जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं,
1: बरोबर,
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो.
1: बर.
0: असं त्या औषधी फुल आणि त्याची मुळं खूप औषध आहे. त्याच्यापासून सारी वाद्याचं हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अॅरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो. आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अॅरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो. तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइलमध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अॅरोमा थेरपीचा खूप उपयोग होतो.
1: बर.
0: आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत.
1: बर.
0: तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अॅरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अॅरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्याच या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं, पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अॅरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं. लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बर. म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
0: माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं
1: विसर्जन
0: करतो. असं नाही, त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी

0: शरीरासाठी ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते
1: बरोबर.
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता. त्यामुळे त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचं त्याच्या वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं. त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची पाण्यात घालून ठेवायची. आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा. हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं जे तत तुम्हाला सांगितलंय ते मी माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत वापर झाल्यानंतर का फेकू नये त्याचा पुढे काय उपयोग होईल असं शोधत शोधत माझ्या छंदातून वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली. कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल. पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून. सांगेल कथा शौर्याच्या ती, अभिमानाच्या धैर्याच्या. मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या. सांगेल सारा इतिहास ती, सांगेल खुणा पुसलेल्या. दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या. रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद. युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद. सांगेल आक्रमणे परकीयांची, सांगेल गुलामगिरीचा अपमान. सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान. निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल. प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल. भाषांबद्दल बोलेल ती, सांगेल परंपरा संस्कृती. स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचं असेल तिला देशाभिमानाचं रोप. शब्द. तसं तू बरंच जाणतेस, आता हेही जाण. बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण. खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल. हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल. शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट. शब्द म्हणजे लख ऊन, शब्द म्हणजे धुकं दाट. शब्द जाणतात सारं काही, शब्दही बोलतात शब्दातून. जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून. मौन काही वाईट नाही, मौनाची एक भाषा असते. पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते. भाषा असो कोणतीही, शब्द असतात महत्वाचे. शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही. प्रॅक्टिकल वागूया का थोडं? म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला. पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही. प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही. आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही. काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर. प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर. कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर. आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर. खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून? खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून. घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून. आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवी

कवितेतून सार सार समजून आता जगू वास्तवात. स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात. आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झंकार यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील स्पृहा जोशी यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांच्या स्वरातील दासू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, यानंतर ठीक 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय

0: आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण टीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला। 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला। राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं। राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते। इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं। ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं। भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे। व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहारीन, कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील। भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे। दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट

सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जीरामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नीमूबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा

0: झाला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला। जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता। माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला। यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली।
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, दुपारचे 12:15 वाजलेले आहेत। आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा। सुरुवातीला ऐकणार आहोत भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं हे गीत।

भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं गीत आपण ऐकलत भावधारा या कार्यक्रमात. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं हे गीत.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते हो, दुपारचे 1:55 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पावसाची पहिली चाहूल लागली की मन नकळत आकाशाकडे धाव घेतं. दूरवर दाटून आलेले ढग, वाऱ्याची सळसळ, झाडांच्या पानांतून उमटणारी कुजबूज आणि मातीचा तो दरवळणारा सुगंध, हा सगळा अनुभव मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. नाही अशाच पावसाळी क्षणाचं शब्दचित्र अक्षरशः आपल्यासमोर उभं करतात ते म्हणजे निसर्ग कवी बा भ बोरकर. बा भ बोरकरांची एक सुंदर कविता आहे, प्रसिद्ध आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, गडद निळे. ऐकूया हीच कविता. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु छपल चरण अनिल गण निघाले. दीन लंगुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी. पद्मराग वृष्टी होय, माड भव्य नाचे. गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा. तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले. गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरि करुणा, हरित धरा हो गहना. मंदाकिनी वरुण धवल विहग वृंद डोले. गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील, स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे. गडद निळे जलद भरून आले. मीन चमकुनी उसळे, जलवलई रव मिसळे. नवथर रस रंग गहन, करीती नयन ओले. गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित. तृण विसरुनी जवळील ते, खिळवी गगनी डोळे. गडद निळे जलद भरून आले. टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विजती डोंब. वत्सल ये वास भूमी, आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरून आले. श्रोते हो, गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत वाढलेल्या कवी बोरकरांच्या मनात निसर्गाविषयी अपार प्रेम. म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग हा फक्त वर्णनाचा विषय नाही, तर तो एक जिवंत सखा बनूनच वावरत असतो. आता हेच पाहा ना, या कवितेत गडद निळे जलद भरून आले ह्या पहिल्याच ओळीत कवी आपल्या नजरेसमोर पावसाने भरलेले निळेशार मेघ उभे करतात. ही केवळ ढगांची दाटी नाहीये बरं, तर जणू काही आकाशाने नव्या ऋतूचं स्वागत

0: करण्यासाठी एक भव्य दरबारच सजवलेला आहे. शीतलतनु चपल चरण अनिल गण निघाले या ओळींकडे विशेषत लक्ष वेधलं जातं. केवळ वारा नाही तर अनिल गण म्हणजे अनेक वाऱ्यांचा समूहच जातोय. आणि तो कसा जातोय तर अतिशय चपळतेने जातोय. आणि यात वाऱ्याला चपळ चरण अशी प्रतिकात्मक उपमा देखील दिली आहे. आणि इतकंच नाही तर त्याची तनू म्हणजे त्याचं शरीर आहे तरी कसं, तर अतिशय थंड. ही संपूर्ण कविता विशिष्ट गेयतापूर्ण आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. गडद निळे गडद निळे या अनुप्रास अलंकारामुळे ही कविता आणखीनच खास वाटते. मराठी कवितेवर विशेषतः पावसाच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच अगदी पाऊस म्हटला ना किंवा पावसाळी हवामान देखील झालं तरी ही कविता आपोआप डोळ्यांसमोर येतेच.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, अझोला या हिरव्या वनस्पतीचा वापर आपल्याला धान शेतीमध्ये कसा करता येईल या अनुषंगानं काल आपण कृषीवाणीतून माहिती जाणून घेतली होती। लक्षात घ्या, अझोला जर आपण वापरतो म्हटलं तर जमिनीचा पोत हा सुधारत असतो। नत्रखताची साधारणपणे प्रति हेक्टरी 25 ते 30 किलो या प्रमाणात बचत होते। धान्य उत्पादनात देखील 20 ते 25% वाढ झाल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच हिरवळीचा खत म्हणून आपल्याला अझोलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल। याव्यतिरिक्त जनावरांच्या खाद्यामध्ये देखील आपल्याला त्याचा वापर करता येतो। कुक्कुटपालन, बदकपालन, मत्स्यपालन ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी खाद्य म्हणून देखील त्याचा उपयोग करता येतो। शेतकऱ्यांनो लक्षात घ्या, मात्र शेतामध्ये अझोला जर मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर सर्वसाधारणपणे आपण 40 चौरस मीटर आकाराचा वाफा तयार करावा। त्यामध्ये गायीचं शेण, सुपर फॉस्फेट आणि त्यामध्ये ताजं अझोला मातृकल्चर आपण मिसळून घ्यावं। धान लागवडीसाठी वापरण्यात येणारी ओलिताकालची जी जमीन असते ती निवड करताना आपण थोडी काळजी घ्यावी। जमीन तयार करताना ती सपाट करून घ्यावी। साधारणपणे 20 मीटर बाय 2 मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत आणि पाणी देण्यासाठी पाट तयार करावे। अशा वाफ्यामध्ये सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर पर्यंत पाण्याची पातळी आपल्याला राखावी लागते। अशा वाफ्यामध्ये आपल्याला 10 किलो गायीचं शेण 20 लिटर पाण्यात मिसळून घ्यावं आणि तयार केलेलं जे द्रावण आहे ते वाफ्यामध्ये शिंपडून घ्यावं। सुरुवातीला 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण त्यात टाकून घ्यावं। अशा प्रत्येक वाफ्यामध्ये ताजं अझोला कल्चर आपण टाकावं। अझोला लागवडीनंतर 4 ते 8 दिवसात प्रत्येक वाफ्यात 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आपण फेकावं। 2 ते 3 आठवड्यात अशा वाफ्यामध्ये हिरव्या चटईसारखी अझोलाची वाढ झालेली आपल्याला दिसून येते। वाफ्यातून अझोला गोळा करून आपण टाकावा आणि पाणी देखील काढून टाकावं। तर अशा रीतीनं कास्तकऱ्यांनो धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान शेतीसाठी तसंच आपल्या जनावरांसाठी अझोला निर्मिती शेतामध्ये करायला काही हरकत नाही।
0: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी।
2: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून।
3: बिल भरायच्या आधी तरी येईल ना?
2: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय।
2: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
4: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

0: प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळ आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा कात्रस्त होतात. हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते.

0: प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:10 झालेली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
3: श्रोते हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून 4 भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोते हो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उत्संबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षताकृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
4: रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
4: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
3: खरं
4: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरण पूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं, भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील,

पार्वती शंकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी आपण ऐकणार आहोत. त्यांना मृदंगमची साथ आहे एन एस कल्याणरामन यांची आणि व्हायोलिनची साथ आहे शारदा मुरली यांची. कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात पार्वती शंकर यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी ऐकूयात.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत आत्ताच आपण ऐकलत. आपण ऐकलात पार्वती शंकर यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी. त्यांना मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमन यांची आणि व्हायोलिनची साथ होती शारदा मुरली यांची. कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दौर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जख्मी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडी पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलम्ब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,500,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG

0: पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचं आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत ठीक संध्याकाळी 5 वाजता. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता पुन्हा भेटूयात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 च्या सुमाराला समुद्राला

0: 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती आली होती, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं. याबरोबरच हे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीतमध्ये मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी. यांना मृदंगमची साथ दिली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गवळा किरवाणी आणि विजयनगरी ऐकलात. यांना मृदंगमची साथ दिली होती रोहित प्रसाद यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या सर्व युव मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोणताही मोठा सल्ला देणार नाही, यशाची डेफिनेशन ही सांगणार नाही किंवा आयुष्य कसं जगावं हेही शिकवणार नाही. आज मी फक्त एका माणसाची गोष्ट सांगणार आहे. कदाचित ती गोष्ट ऐकताना तुम्हाला तुमचा एखादा मित्र आठवेल, तुमचे बाबा आठवतील, तुमचा भाऊ आठवेल किंवा कदाचित त्या गोष्टीत तुम्हालाच तुम्ही भेटा. तर त्या माणसाचं नाव आहे अभिजित देशमुख. वय 32, एका नामांकित IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर. कॉलेजमध्ये असताना त्याने एका वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं, मोठी नोकरी, स्वतःचं घर, आई वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि कुटुंबाला कधीही कोणतीच कमतरता भासू देणार नाही. काही वर्षांनी त्या वहीत लिहिलेलं जवळजवळ सगळंच खरं झालं. मोठी नोकरी मिळाली, चांगला पगार मिळाला, गाडी आली, स्वतःचं घर झालं आणि त्याच्या आयुष्यात आली स्वरा, त्याची पत्नी. काही वर्षांनी त्याच्या आयुष्यात छोटा आरवही आला. बाहेरून पाहिलं तर अभि

निश्चितकडे सगळं होतं, पण काही गोष्टी बँक खात्यात जमा होत नाहीत तर नात्यांमध्ये जमा कराव्या लागतात. दररोज सकाळी अभिजित ऑफिसला निघायचा, आई मागून आवाज द्यायची, अरे बाळा अरे दोन घास तरी खाऊन जा. तो घड्याळाकडे पाहायचा, आई आज उशीर होतोय ग, नंतर उद्या करतो. स्वरा डब्बा हातात द्यायची, हा शक्य असेल तर थोडं लवकर या, अहो आरव तुमची वाट पाहतो रोज. अभिजित हसत म्हणायचा, हो आज नक्की. आरव धावत यायचा, बाबा आज क्रिकेट खेळायचं आहेत. हो रे आज नक्की खेळू. तो निघून जायचा आणि घरात तीन माणसं त्याच्या आज नक्कीची वाट पाहत राहायची. ऑफिसमध्ये मात्र वेगळंच जग होतं. ईमेल, मीटिंग, प्रेझेंटेशन, टार्गेट, डेडलाईन, एका कामातून दुसऱ्या कामात, एका स्क्रीनमधून दुसऱ्या स्क्रीनमध्ये कधी दिवस संपायचा त्या

0: एका स्क्रीन मधून दुसऱ्या स्क्रीन मध्ये कधी दिवस संपायचा त्याला काही कळायचं नाही. संध्याकाळी आईचा फोन यायचा, बाळा कधी येणार आहे, आई थोडा कामात आहे, नंतर येतो कॉल करतो तुला. रात्री स्वराचा मेसेज यायचा, जेवण गरम करून ठेवते या लवकर, पण जेवण पुन्हा पुन्हा गरमच होत राहायचं आणि शेवटी थंड व्हायचं. एके रात्री स्वरा शांतपणे म्हणाली, अभिजित मला एक गोष्ट सांगा, आपण एकाच घरात राहतो की फक्त एका पत्त्यावर? त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं, कारण घरासाठी तो काम करत होता पण घरासोबत जगत नव्हता. एक रविवार अभिजितने स्वतःहून आरवला, म्हटलं चल आज आपण भरपूर क्रिकेट खेळू. आरवचा आनंद ओसंडून वाहत होता. त्याने बॅट आणली, बूट घातले, दारात उभा राहिला. तेवढ्यात ऑफिसचा फोन आला, सर फक्त 15 मिनिटाचा कॉल. अभिजित आत गेला. 15 मिनिटं एक तासात बदलली, एक तास 4 तासात. संध्याकाळ झाली, तो बाहेर आला. घर शांत होत, आरव झोपला होता. त्याच्या उशाजवळ त्याची छोटीशी बॅट पडली होती आणि एक चित्र होत. त्या चित्रात एक घर होत, आई होती, आरव होता, पण बाबा नव्हते. त्याने खाली लिहिलं होत, बाबा ऑफिसमध्ये आहेत. त्या 4 शब्दांनी अभिजित पहिल्यांदा हादरला. दुसऱ्या दिवशी तो डॉक्टरांकडे गेला. तपासण्या झाल्या, डॉक्टर हसून म्हणाले, तुम्हाला आजार नाही, तुमच्याकडे फक्त वेळ नाही. घरी परत येताना अभिजित खूप विचार करत होता, यश म्हणजे नेमकं काय? मोठा पगार, मोठं पद, की ज्या मुलासाठी आपण इतकी धावपळ करतो त्याच्यासोबत 10 मिनिटं मनापासून हसता येणं? त्या दिवसानंतर त्याने नोकरी सोडली नाही, स्वप्नही सोडले नाही, त्याने फक्त प्रायोरिटीज चेंज केल्या. त्याने जेवताना मोबाईल बाजूला ठेवणं सुरू केलं. आईसोबत रोज 10 मिनिटं चहा प्यायला सुरुवात केली. स्वरासोबत दिवसातला कमीत कमी एक तरी संवाद, फक्त आणि फक्त नात्याविषयी, कामाविषयी नाही. आणि आरव सोबत रोज 10 मिनिटं क्रिकेट खेळणं. हो, पुन्हा कधी उशीर झालाच नाही असं नाही, पुन्हा काम वाढलं, पुन्हा मीटिंग आल्या, पण आता प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी तो स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, मी कामासाठी जगतोय की जगण्यासाठी काम करतोय? मित्रांनो, वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काम कमी करणं नाही, तर कामाला त्याची जागा देताना आयुष्यालाही त्याचा वेळ देणं. कारण ऑफिसमधली तुमची खुर्ची उद्या दुसरा कोणीतरी भरू शकतो, पण तुमच्या मुलासाठी बाबा, आईसाठी मुलगा आणि पत्नीसाठी जोडीदार ही जागा कोणालाच भरून काढता येत नाही. तर मित्रांनो, आज 5 जुलै, आज जगभर नॅशनल वर्कहॉलिक्स डे पाळला जातो. हा दिवस काम करणाऱ्या माणसांचा गौरव करण्यासाठी नाही, तर कामाच्या धावपळीत स्वतःला हरवून बसू नये याची आठवण करून देण्यासाठी आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला अभिजितची गोष्ट सांगितली, कारण प्रत्येकाच्या घरात एक ना एक अभिजित हा असतोच. त्याची वाट पाहणारी आई असते, एक स्वरा असते, आणि दारात बॅट हातात घेऊन उभा असलेला एक आरवही असतोच. आज घरी गेल्यावर फक्त 10 मिनिटं द्या, कदाचित तुमच्या आयुष्यातल्या कोणाचं तरी आज नक्की हे वचन खरं होईल. करून बघा, नक्की मजा येईल. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूया वेदविश्वाचा ही मालिका, आपली रेडिओ मैत्रीण अश्विनी खवसे हिच्यासोबत.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, वेदविश्वाचा या मालेत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. तर सुरू करूया प्रवास वेदविश्वाचा या मालिकेचा आणि जाणून घेऊया घडामोडी जगभरातल्या. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये भारत आणि जपान देशांनी संरक्षणाच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत जपान शिखर परिषदेत दोन्ही देशांच्या प्रमुखांनी 16 अत्यंत महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या अंतर्गत आता भारत आणि जपान एकत्रितपणे अत्याधुनिक लष्करी उपकरणांची आणि संरक्षण साहित्याची निर्मिती करणार आहेत. यामुळे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील दोन्ही देशांचे सामरिक स्थान अधिक

0: मजबूत होणार आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. युक्रेनची राजधानी कीववर आज रशियन सैन्याने भीषण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका निवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक माहितीनुसार तब्बल 27 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक समुदायाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना तात्काळ शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर पुन्हा एकदा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता वळूया आपल्या देशातील आणि राज्यातील महत्वांच्या बातम्यांकडे. संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंडला मान्सूनचा जोर कमालीचा वाढला असून आज रविवार सायंकाळपर्यंत राज्याच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि लगतच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. शेवटी नजर टाकूया क्रीडा मैदानातील घडामोडींवर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नुकतीच T20 फलंदाजांची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशन यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जगातील अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ईशानच्या या यशामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आगामी मालिकांमध्ये त्याची ही कामगिरी कायम राहील असा विश्वास क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप 2026 आता अत्यंत रोमांचक आणि हाय व्होल्टेज टप्प्यावर पोहोचली आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या महाकुंभातील बाद फेरीचा म्हणजेच राऊंड ऑफ 16 सर्वात मोठा आणि बहुप्रतीक्षित सामना आज रविवार 5 जुलै रोजी न्यू जर्सीच्या प्रसिद्ध मेटालाइफ स्टेडियमवर खेळवला जात आहे. 5 वेळचा जगज्जेता ब्राझील आणि युरोपचा उदयोन्मुख संघ नॉर्वे यांच्यातील हा बाद फेरीचा थरार थेट सुरू झाला असून कोट्यवधी क्रीडाप्रेमी टीव्ही स्क्रीनला खेळले आहेत. या ऐतिहासिक सामन्यात ब्राझीलचा स्टार फॉरवर्ड व्हिनिसियस ज्युनियर आणि नॉर्वेचा गोलमशीन मानला जाणारा अर्लिंग हालांड यांच्या थेट टक्कर पाहायला मिळत आहे. बाद फेरीच्या आदल्या रात्रीपर्यंत दोन्ही संघांनी अमेरिकेतील सराव शिबिरात रणनीती आखण्यासाठी प्रचंड घाम गाळला आहे. आजच्या या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट उपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की करणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यानंतर आज रात्रीच मेक्सिको सिटीमध्ये मेक्सिको आणि इंग्लंड यांच्यातही बाद फेरीची दुसरी लढत रंगणार आहे. यामुळे आजची रविवारची रात्र फुटबॉल चाहत्यांसाठी मनोरंजनाचा मोठा धमाका ठरणार आहे. मित्रांनो, जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा वेध आपण घेतला आजच्या वेधविश्वाचा या मालेत. भेटूया मग पुन्हा वेधविश्वाचा या मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. धन्यवाद.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो वेधविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अश्विनी खवसे हिच्यासोबत. आता ऐकूयात करिअर मंत्र या मालिकेत CA कौस्तुभ औरंगाबादकर यांची अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी अश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हा प्रवास नेमका कसा असतो, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, या क्षेत्रात यशाचा नेमका मंत्र कोणता, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक यशस्वी CA कौस्तुभ औरंगाबादकर. चला तर मग थेट त्यांच्याशी संवाद साधूया आणि घेऊयात आजचा करिअर मंत्र. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या करिअर मंत्र या मालिकेत. कसे आहात?
3: मी मजेत.
2: कसं वाटतंय आज आकाशवाणी मध्ये मुलाखत द्यायला तुम्ही आला आहात?
3: मला बरं वाटतं ऍक्च्युली.
2: नक्की आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला फार आवडेल, तुमच्या कामाचा अनुभवही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
3: जसं तुम्ही सांगितलं, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी प्रॅक्टिस करतो नागपुरातच. आणि माझं जे एरिया ऑफ वर्क आहे ते मेनली सिस्टम्स ऑडिट आणि इंटरनल ऑडिटमध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी GIला चार्टर्ड अकाउंटंट्स ट्रेडिशनल प्रॅक्टिस म्हणतात, जसं GST चे काम झालं, इन्कम टॅक्सचे काम झालं, लिटिगेशन झालं, हे पण हँडल करतो. असं सगळं काम माझं
2: प्रकार आहे
3: माझा.
2: नक्कीच. आपण जर लहान मुलांना विचारलं तर त्यांचं एक असं ठरलं असतं शाळेतल्या की

0: बदललेला असता. तर तुम्ही नेमकं कधी ठरवलं की आपल्याला सीए बनायचं आहे?
1: त्याची एक गंमतच आहे. ऍक्च्युली मी 9वीत जवळपास एका ठिकाणी फिरायला गेलो होतो आणि तिथे मी एका चार्टर्ड अकाउंटंटला भेटलो होतो. हा, तर त्यांनी त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यासोबत प्रवास करताना मला एक त्यांचा प्रभाव पडला माझ्यावर आणि तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा वाटलं की आपणही असं चार्टर्ड अकाउंटंट व्हायला पाहिजे. पण नेमकी गोष्ट अशी आहे की जेव्हा 10वीची परीक्षा झाली तर एक आपण असेसमेंट करतो आपलं की माझा कुठला विषय चांगला आहे, कुठल्या विषयात मी वीक आहे. तर ते असेसमेंट केलं आणि तेव्हा मला असं जाणवलं की माझं सायन्स आणि मॅथ्स दोन्ही वीक आहे. आणि त्याच्यामुळे मग माझं असं होतं की असा कुठला कोर्स निवडायचा आहे की ज्याच्यात ते दोन्ही विषय नाही राहणार. आणि तेव्हा मग चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असं मी ठरवलं. आता नेमकी गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांची ही धारणा असते की चार्टर्ड अकाउंटंटमध्ये मॅथ्सचं इन्व्हॉल्वमेंट जे आहे ते खूप असतं, पण असं नाही आहे. म्हणजे फक्त फाउंडेशन मध्ये म्हणायला गेलं तर फाउंडेशन लेवलवर तुम्हाला मॅथ्स असतं आणि त्याच्यानंतर इतर कुठल्याही लेवलवर सीए मध्ये मॅथ्स नाही आहे.
0: अच्छा.
1: फक्त तुम्हाला एक बेसिक अरिथमॅटिक्स जे असतं, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, इतकंच मॅथमॅटिक्स सीए मध्ये असतं.
0: अच्छा. तर तो एक प्रभाव पडला तुमच्यावर आणि तुम्ही निर्णय घेतलात की आपल्याला सीए व्हायचं आहे.
1: हो,
0: नक्कीच. सीएचा हा जो कोर्स आहे याचं नेमकं काय स्ट्रक्चर असतं?
1: जसं मी सांगितलं, लेवल्स असतात 3. फाउंडेशन लेवल एक असते, त्याच्यानंतर इंटरमिजिएट एक असते, फायनल लेवल शेवटची लेवल असते. याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं बिहेवियरल ओरिएंटेशन होतं, एक दोही प्रकार असतो. त्याच्यानंतर एक सेल्फ बेस्ड ऑनलाईन मॉड्यूल म्हणून आत्ता एक नवीन सुरू केलं आहे ICIE, तर ते पण असतं जे तुम्हाला आर्टिकलशिपच्या मध्ये पूर्ण करावं लागतं. असा एक एकंदरीत कोर्स स्ट्रक्चर असतो.
0: सीए बनण्यासाठी एक काय ऍव्हरेज भांडवल असावं लागतं?
1: भांडवल म्हणायचं झालं, मी तर असं म्हणेन की सीए भारतातला सगळ्यात स्वस्तात आटोपणारा कोर्स आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही जर ICIE फीज बघाल, म्हणजे जे सीए इन्स्टिट्यूट आहे त्यांना द्यायची फी जर बघितली तर ती पूर्ण तिन्ही लेवल्स करता 1 लाखापेक्षाही कमी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला क्लासेस लावावे लागतात प्रत्येक सब्जेक्टचे, तर त्याच्याकरता जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये वगैरे जातात. तर एक ओव्हरऑल बघायला गेलं 4 ते 4.5 लाखात तुमचं पूर्ण सीए होतं, प्रोव्हाइडेड तुम्ही ते पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करता.
0: पण साधारण किती वेळ लागतो हा कोर्स पूर्ण कम्प्लीट करायला आणि फायनली सीए बनतपर्यंत?
1: वेळ म्हणायचं झालं तर जसं मी आता म्हटलं की तुम्ही किती अटेम्प्ट्स घेता त्याच्यावर ते बऱ्यापैकी आधारित आहे. जसं जर डायरेक्टली तुम्ही जर सगळं थ्रूआउट तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये सगळं पास होत आहे तर मग जवळपास 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो या कोर्सला. पण जर तुम्ही अटेम्प्ट्स घेत आहे किंवा तुम्ही एका लेवलवर नापास झाले समजा, तर मग या कोर्सचा अवधी वाढतो. हा, पण असं आहे की कोर्सचा अवधी जरी वाढला तरी तुम्ही जेव्हा पास होता तेव्हा तुमच्या डिग्रीची किंमत तितकीच असते जितकी एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या डिग्रीची असते.
0: नक्कीच. जर एखाद्या विद्यार्थ्याला सीए बनायचं आहे तर त्याच्या आतमध्ये काय क्वालिटीज असणं आवश्यक आहे?
1: क्वालिटीज मी म्हणेन सगळ्यात पहिले तर पेशन्स पाहिजे, त्याच्यानंतर चिकाटी हवी, त्याला परसिवरन्स म्हणतो आपण, आणि तिसरं म्हणजे सातत्य हवं. जे बरेच मुलं असतात की जे खूप वेळ एका ठिकाणी स्थिर नाही बसू शकत, तर तुम्हाला ती एक क्वालिटी स्वतःमध्ये डेव्हलप करावी लागते ज्याच्यात मग तुम्ही एका ठिकाणी बसता, व्यवस्थित अभ्यास करता, सातत्याने अभ्यास करता.
0: साधारण किती तास अभ्यास करणं अपेक्षित असतं?
1: किती तास असं काही
0: फॉरवर्ड तासावर डिपेंड नसलं पण तरी एक व्यवस्थित मन लावून जे आपण म्हणतो.
1: नाही, कसं असतं की काही मुलं एक पाठी असतात तर त्यांचा अभ्यास 4 तासातही होऊ शकतो. काही मुलं माझ्यासारखे असतात ज्यांना 12 तासही कमी पडतात.
0: तुम्ही साधारण किती तास अभ्यास केला?
1: मी 12 ते 14 तास दिवसाचा जेव्हा मी फायनल मध्ये होतो. इंटरमिजिएट आणि फाउंडेशन मध्ये तितका अभ्यास नाही करावा लागला.
0: त्याची काही लेवल कमी असते अभ्यासाची की आणखी काही फरक?
1: सिलेबस कमी असतो.
0: अच्छा.
1: लेवल तर कठीणच असते.
0: बरोबर. सीए

0: तर जॉब मध्ये काय स्कोप असतो, किंवा त्याच्या आधी जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही पण प्रॅक्टिस करत आहात, तर जॉबच्या आधी जे प्रॅक्टिस करतात त्याचं काय महत्व आहे?
1: तुम्ही आर्टिकलशिप बद्दल विचारता. आर्टिकलशिपचं महत्व असं आहे की तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्सपोजर हवं असतं. जेव्हा तुम्ही कुठलंही प्रोफेशन घ्या, सीएच नाही कुठलंही प्रोफेशन घ्या, त्याच्यात जसं बुकिश ज्ञान जे असतं जे आपल्याला पुस्तकांमधून मिळतं, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं प्रॅक्टिकल एक्सपोजर किती आहे प्रोफेशनला हेही तितकंच महत्वाचं असतं. आणि त्याच्याचमुळे आर्टिकलशिपचा जो कालावधी असतो, 2 वर्षाचा आहे आता, आमच्या वेळी तो 3 वर्षाचा होता, तो 2 वर्षाचा कालावधी खूप महत्वाचा असतो. कारण त्याच्यात तुम्हाला सगळं प्रॅक्टिकली गोष्टी कशा घडतात, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या क्लायंट सोबत डील करत असता, तेव्हा प्रॅक्टिकली कशा गोष्टी घडतात, काय काय तुम्हाला त्याच्यात चारात घ्यावं लागतं तुमच्या पुस्तकी ज्ञानाला बाजूला ठेवून, ते सगळं तुम्हाला कळतं. त्याच्यामुळे आर्टिकलशिप महत्वाची असते. आता तुम्ही स्कोप बद्दल विचारलं की एक सीए झाल्यानंतर कुठला स्कोप असतो, तर याच्यात असं असतं की सीए झाल्यावर तुम्ही स्वतःच प्रोफेशन प्रॅक्टिस करू शकता किंवा मग तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये जॉब करू शकता. आता जर जॉब पर्स्पेक्टिव्ह घेतला तर जिथे फायनान्स आहे तिथे सीएची गरज पडते. तर सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये म्हणा किंवा सर्व्हिस सेक्टर कंपन्यांमध्ये जिथे फायनान्स डिपार्टमेंट आहे तिथे सीएची नेमणूक होत असते. याच्या व्यतिरिक्त आता आयटी कंपन्यांमध्ये पण सीएचं इन्व्हॉल्वमेंट वाढलेलं आहे. कारण ज्या आयटी कंपन्या प्रोडक्ट बेस्ड असतात, ज्या ईआरपी बनवतात, सॉफ्टवेअर्स बनवतात कुठलेही मॉड्यूल्स हँडल करण्याकरता, तर त्या आयटी कंपन्यांमध्ये एक प्रोसेस फ्लो करता सीए हवा असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं मी सिस्टम्स ऑडिट करतो, तर सिस्टम्स ऑडिट म्हणजे हाच प्रकार असतो.
0: अच्छा, तर तुम्ही कोणत्या आयटी मध्ये आहात की कोणती प्रोडक्ट बेस्ड कंपनी?
1: प्रोडक्ट बेस्ड आयटी कंपनी मध्ये मी ही सर्व्हिस देतो.
0: पण मग या प्रॅक्टिसचा ऍक्च्युअल जॉब मध्ये कसा फायदा होतो?
1: जर तुम्ही हे आर्टिकलशिप मध्ये करताय सगळं, तर डेफिनेटली जर तुम्हाला पुढे जाऊन तुमचा प्रॅक्टिसचं मन नसेल, एकंदरीत जेव्हा तुम्ही सीए करत असता तेव्हा तुम्हाला कळून जातं की तुमचा कल कुठे आहे, प्रॅक्टिस करायची आहे की जॉब करायचा आहे. तुम्ही जर जॉब पर्स्पेक्टिव्हने विचार करत असाल तर आर्टिकलशिपमध्ये या गोष्टी शिकणं फार महत्वाचं असतं. आयटी कंपन्यांशी रिलेटेड मी बोलतोय.
0: सीए झाल्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला आणखी शिकायची इच्छा असेल तर सीए झाल्यानंतरही त्याच्यासमोर कोणकोणते कोर्सेस अवेलेबल असतात?
1: ऑफिशियली म्हणायचं झालं तर सीएच्या नंतर किंवा असं म्हणता येईल की सीएच्या वर चढ, म्हणजे जसं आता ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, तर सीए प्रोफेशनल डिग्री असल्यामुळे त्याच्या वरती असं कुठलं डिग्रीचा कोर्स नाही आहे. पण डेफिनेटली स्किल्स वाढवण्यासाठी डेफिनेटली जसं डॉक्टरांमध्ये सुपर स्पेशलायझेशन असतं, स्पेशलायझेशन असतात, तसे सीए मध्ये पण स्पेशलायझेशन असतात. तुम्ही इंटरनॅशनल टॅक्सेशनचे कोर्सेस करू शकता, सिस्टम्स ऑडिटचे कोर्सेस करू शकता, इंटरनल ऑडिटचे कोर्सेस करू शकता, जे तुम्हाला एकदा पास झाल्यानंतर कुठल्या क्षेत्रात वळायचं आहे किंवा कुठल्या क्षेत्रात तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं आहे, त्या प्रत्येक क्षेत्राकरता एक स्पेशलाइज्ड कोर्स आयसीएनीच डिझाईन केलेला असतो जो तुम्ही करू शकता. आणि सीएच्या वरचढ जर म्हणायचं झालं तर तुम्ही पीएचडी परस्यू करू शकता. हां, म्हणजे डॉक्टरल प्रोग्राम्स असतात जिथे सीएची डिग्री रेकग्नाइज होते, तर तुम्हाला एक वेळ एमफिल वगैरे जे करावं लागतं ते त्याच्यातून तुम्ही एक्झेम्प्ट होऊन जाता. म्हणजे सीए जर तुम्ही असाल तर तुम्ही डायरेक्ट पीएचडी परस्यू करू शकता नेट देऊन.
0: अच्छा, एंट्रन्स एक्झाम स्किप करता?
1: हां
0: नक्कीच. सीए बनल्यानंतर भारतात आणि विदेशाबद्दल जर बोलायचं झालं तर कुठे जास्त स्कोप जाणवतो?
1: जर तुम्ही प्युअर सीए च्या रोल मध्ये जर बोलत असाल तर विदेशात स्कोप कमी आहे. कारण कसं असतं, भारतात आयसीआय आहे, तसं प्रत्येक देशात स्वतःची एक अकाउंटिंग बॉडी असते, स्वतःच एक इन्स्टिट्यूट असतं. त्यांचं जे ट्रेडिशनल फील्ड असतात जसं की ऑडिटिंग झालं, टॅक्सचं कन्सल्टन्सी झालं, तर या फील्ड मध्ये इतर देशातले ज्याही कंपन्या किंवा क्लायंट्स असतात ते त्या देशातल्या चार्टर्ड अकाउंटंटला किंवा तत्सम डिग्री मिळवलेल्या व्यक्तीला प्राधान्य देतात. पण जे नॉन सीए फील्ड्स आहेत जसं की सिस्टम्स ऑडिट झालं, ते बेसिकली एक नॉन सीए फील्ड आहे ज्याच्यात तुम्हाला अनालिटिकल माइंडसेट लागतो आणि तुम्हाला ऑडिटचं ज्ञान लागतं, पण तिथे तुमची सही नको असते. तर अशा फील्ड्समध्ये भारतीय सीए

0: ला जगभरात स्कोप आहे. एखाद्या देशात जिथे आय टी खूप डॉमिनेटिंग आहे किंवा आय टी कंपन्यांचे प्रोडक्ट्स खूप डॉमिनेटिंग आहे, जसं एस ए पी आहे, सेल्स फोर्स आहे, अशा कंपन्या ज्या देशांमध्ये काम करतात त्या देशांमध्ये तुम्ही सेटलही होऊ शकता आणि तुम्हाला एक डिसेंट जॉबही मिळू शकतो ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट.
1: नक्कीच. तुम्ही मघासपासून आय सी ए बद्दल बोलत आहात, तर या ॲक्टच्या अंतर्गत जे इतर फॉरेन इन्स्टिट्यूशन सोबत जो टायअप केला जातो त्याचा काय फायदा होतो विद्यार्थ्यांना?
0: एक डायरेक्ट फायदा असा होतो की एखादं जेव्हा आय सी आय एखाद्या फॉरेन अकाउंटिंग बॉडीसोबत टायअप करतं किंवा मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन करतं, तर त्याच्यात असं असतं की तुम्हाला त्या अकाउंटिंग बॉडीच्या परीक्षा ज्या असतात त्याच्यात एक्झेम्पशन्स मिळेल. आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही जर सी ए असाल तर एक फॉरेन युनायटेड किंगडमची अकाउंटिंग बॉडी आहे ए सी सी ए, त्या अकाउंटिंग बॉडीचे 13 पेपर्स असतात, त्यांचं मेंबर व्हायला, तर त्या 13 पैकी 9 पेपर्स तुमचे एक्झेम्प्ट होऊन जातात. 4 पेपर्स देऊन तुम्ही डायरेक्टली ती डिग्री घेऊ शकता, प्रोफेशनल डिग्री. तसंच इंग्लंड अँड वेल्सची अकाउंटिंग बॉडी आहे, त्याच्यासोबत एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आहे. सी पी ए ऑस्ट्रेलियासोबत आहे, तर अशा बऱ्याच अकाउंटिंग बॉडीज आहेत ज्याच्यासोबत आय सी आयचं टायअप असतं. त्याच्यामुळे मग तुम्ही तिथे प्रोफेशन प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे जे मी आत्ता म्हटलं होतं, तुम्ही प्युअर सी ए रोल जो असतो तो बाहेर प्रॅक्टिस नाही करू शकत किंवा बाहेर त्याच्याबद्दल जॉब तुम्ही इतका असा नाही शोधू शकत, तर तो जर तुम्हाला शोधायचा असेल, तुमची प्रोफेशनल वर्थ जर तिथे तुम्हाला आणायची असेल त्या पर्टिक्युलर देशात, तर मग मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग राहिलं आय सी आयचं, तर ती आणणं फार सोपी पडतं.
1: तुम्ही फार महत्वाची माहिती देत आहात. खरं तर म्हणजे हा असा विषय आहे जे विद्यार्थी सी ए करू पाहतात त्यांना याची फार माहिती नसतं, त्याच्यामुळे आजची मुलाखत त्यांना फार महत्वाची ठरेल. आपण आता सध्या ए आय वर बोलूयात. ए आय चा प्रभाव फार वाढून राहिला आहे, तर याचा अवास वापर बघता या फील्डवर ए आय चा काही परिणाम होऊ शकतो का?
0: ए आय चा परिणाम डेफिनेटली होऊ शकतो. जिथे मोनोटोनस काम जे असतं, जे काम वारंवार होत असतं, ज्या गोष्टींना ऑटोमेट ए आय खूप लवकर करतं. एखाद्या प्रोफेशनचं किंवा एखाद्या प्रोफेशनलचं स्किलसेट असतं त्या मोनोटोनस कामांमध्ये नसतं, ते त्याच्या इंटरप्रिटेशनवर खूप डिपेंड करतं. तर जिथे ज्या फील्ड्समध्ये इंटरप्रिटेशन येतं, जसं की लिटिगेशन झालं, तुम्ही इन्कम टॅक्सच्या केसेस घेताय, जी एस टीच्या केसेस घेताय, तर त्याच्याकरता तुम्ही कायदा इंटरप्रेट करताय, तर सध्याचे जे ए आय मॉडेल्स आहेत ते इतके डेव्हलप्ड किंवा इतके हुशार नाही आहेत की ते तुम्हाला कायदा इंटरप्रेट करून देत, ते तुमचं तुम्हालाच करावं लागेल. तर अशा फील्ड्समध्ये एरियाजमध्ये ए आय इतकंसं काम नाही करत, पण जिथे प्रोसेस मोनोटोनस होते, जसं इन्कम टॅक्सचं रिटर्न भरणं झालं, जी एस टीचं रिटर्न भरणं झालं, तर याच्याबद्दल कोणीही ए आयला विचारून की प्रोसेस काय असते आणि स्वतः ते ट्राय करून ते डेफिनेटली तुमचं काम कमी करू शकतं. पण जिथे प्युअर प्रोफेशनल कॉम्पिटन्स किंवा प्रोफेशनल अक्युमेंट ज्याला आपण म्हणतो, प्रोफेशनल डोक्याची गरज असते, तिथे ए आय काम नाही.
1: ए आयचा वापर करून कुठेतरी आपण आपल्याच कामाला मागे पडत असं वाटतं का?
0: मला पर्सनली नाही वाटत, कारण मी ए आयचा वापर जो आहे तो माझ्या कंपॅनियनसारखा करतो, जे जिथे मला खूप सारं डेटा मायनिंग सारखी गोष्ट करायची असते, इंटरनेटवर शोधायचं आहे एखादी गोष्ट आणि मला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी हव्या आहेत, तेव्हा मी ए आयचा वापर करतो. जिथे मला वेगळ्या वेगळ्या लिंक्स मिळतात, मग मला जी लिंक वाटते की हा या लिंकवर मला जी माहिती हवी ती मिळते, त्याच्यात मी पुढे जातो, असा मी यायचा वापर करत असतो.
1: नक्कीच. शेवटचा प्रश्न, जे विद्यार्थी या क्षेत्रात येऊ पाहतात किंवा करिअर बनवू पाहतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: संदेश एकच देईन. कसं असतं की आपण जो अभ्यास 10वीपर्यंत केलेला असतो, शाळा आपल्याकडून तो अभ्यास करवून घेते, त्याच्यामुळे एक सेल्फ डिसिप्लिन आलेलं असतं आपल्यात. पण जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये जे स्वातंत्र्य आपल्याला मिळतं, त्याच्यामुळे ते सेल्फ डिसिप्लिन कुठे ना कुठे हरवतं आणि सी एमध्ये नेमकं तेच हवं असतं आणि ते हरवल्यामुळे बऱ्याच मुलांना अपयश येतं सी एमध्ये. तर एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही ते सेल्फ डिसिप्लिन जे आहे ते स्वतःचं हरवू नका, तुम्ही तुमचा टेम्पो हरवू नका अभ्यासाचा, सातत्य ठेवा अभ्यासात. पुस्तक वाचताना किंवा कुठलंही अभ्यासाचं पुस्तक म्हणा किंवा साधारण काही तुम्ही साहित्य वाचताय,

0: ते वाचताना तुम्ही एक ऍप्लिकेबिलिटीच्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकाला बघा. तच वाचतो आहे किंवा
1: वाचायचं म्हणून
0: वाचायचं म्हणून वाचू नका.
1: नक्कीच तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप मनापासून आभार. तुम्ही आज जे मुद्दे मांडले, जे सांगितलं, ते खरंच बाहेर ठिकाणी कुठे सांगितलं जात नाही, किंवा जे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू पाहणारे आहेत त्यांना या प्रकारचं कदाचित मार्गदर्शनही नसेल मिळत. तुम्ही आजच्या मुलाखतीसाठी आलात वेळात वेळ काढणं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.
0: मी पण आकाशवाणीला धन्यवाद म्हणतो त्यांनी मला बोलवल्याबद्दल.
1: नक्कीच
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो CA कौस्तुभ औरंगाबादकर यांची अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत. आज 5 जुलै नॅशनल वर्क कॉलेज डे च्या निमित्ताने एकच गोष्ट पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो. कामावर प्रेम करा, यशासाठी मनापासून मेहनत करा, पण त्या धावपळीत तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी वेळ काढायला विसरू नका, कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याला हातात पद, पगार किंवा पुरस्कार नसतात, हातात राहतात त्या फक्त जपलेल्या नात्यांच्या आठवणी. याच सुंदर विचारासह आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी समर बोबडे तुमचा निरोप घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साकरकर.

0: सोबतच पतंजली योगसूत्र, योग वाशिष्ठ यासारख्या भारतीय ज्ञानपरंपरेतील विचारांचा अभ्यास करून भारतीय संदर्भातील परिपूर्ण मानसशास्त्र विकसित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. गोसंवर्धन, गोसेवा आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचं अनन्यसाधारण महत्व जनमानसात रुजवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप नागपुरातील डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे, ज्या माध्यमातून केवळ गायीचं संरक्षण संवर्धन नव्हे तर तिथं संशोधन झालं पाहिजे, विविध उत्पादनांचा विकास झाला पाहिजे आणि त्यांचं ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस यावेळी म्हणाले. ही उत्पादनं विविध ठिकाणी विकण्यासाठी नाममात्र दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले गेले होते. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बालसंरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बालसंरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. संपूर्ण राज्यातून विठ्ठलभक्त पालखी घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. नागपुरात देखील पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं आणि वारकऱ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी तरुणांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत वारकऱ्यांचं स्वागत केलं. दरम्यान यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे तिसरं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमद, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. मृग नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसानं सध्या दमदार हजेरी लावल्यामुळे अमरावती जिल्ह्यात रखडलेल्या खरीप पेरण्यांना मोठी गती आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 682,992 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 50% क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. भंडारा शहरातील खाम तलाव इथं रस्ता फुटल्यानं नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यानं स्थानिक प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करत आज शिवसेना पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 24 तासांच्या आत रस्ता दुरुस्ती झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक मृदुल जाणे यांनी वर्धा जिल्ह्यातून लेप्टोजेनिस हिस्टेरिका, पॉलिरॅकिस पंक्टीलाटा आणि पॉलिरॅकिस टिबियालिस या 3 अत्यंत दुर्मिळ मुंगी प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातून या प्रजातींची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्धा जिल्ह्यातील मुंग्यांच्या विविधतेवर सुरू असलेल्या PhD संशोधनादरम्यान या दुर्मिळ प्रजातींचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात मान्सून दाखल होऊनही अपेक्षित असा दमदार आणि सर्वदूर पाऊस होत नसल्यामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या

काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ 19.24% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. अकोला पाटबंधारे विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी 340.80 मीटर असून त्यात 16.622 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी मोरणा प्रकल्प सर्वाधिक 43.30% भरला असून त्यामध्ये 17.95 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हवामान. विदर्भात मागील 24 तासात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा इथं सर्वाधिक 120 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आज देखील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम इथं देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या वर्धा, अमरावती आणि वाशिम वगळता अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं लाहेरी बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्याला पूर आला असून गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमरका इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत भामरागड तालुक्यात 190.6 दशांश मिलीमीटर पाऊस पडला आहे. आज गडचिरोलीसह जिल्ह्याच्या अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठाचं घटक महाविद्यालय असलेल्या मॉडेल कॉलेजमधील बीबीए शाखेचा विद्यार्थी रोहित राठोड याची इंग्लंड इथं होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोहित भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार असून त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं ही अभिमानाची बाब असून त्यानं उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी दिले आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं काबो वेर्देवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांना आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असल्याचं सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तेडके यांचं आज निधन. मान्यवरांकडून आदरांजली. आणि आज विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर संध्याकाळचे 6:10 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू यांनी गायलेलं मितवा या चित्रपटातलं हे गीत. रचना आहे मंदार चोळकर यांची आणि संगीतबद्ध केली आहे शंकर एहसान लॉय यांनी.

नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या बालदोस्तांचं मी प्रतिभाताई मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे. बाहेर रिमझिम पाऊस, गार वारा आणि सगळीकडे हिरवाई. वा वा वा, अशा सुंदर वातावरणात आपला आजचा कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे बरं का. कारण आपल्या गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये भेटीला आला आहे आपलाच एक बालमित्र. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आला आहे एक अतिशय गुणी, मेहनती आणि बहुगुणी बालमित्र. अगदी लहान वयातच त्यांनी शाळा तसंच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय भगवद्गीता स्पर्धेत त्याची निवड झाली, त्यात त्याने पारितोषिकही मिळवलं. हा मान मिळवून त्याने आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला. याशिवाय त्याने नाटकातही सुंदर अभिनय केलेला आहे आणि गाण्याचीही त्याला आवड आहे. त्याचं नाव आहे योगीराज कुलकर्णी. चला तर मग आपल्या या बालदोस्ताचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार योगीराज.
1: नमस्कार.
0: तुझं आमच्या या गंमत जम्मत कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: योगीराज, तू कोणत्या शाळेत जातोस?
1: माझ्या शाळेचे नाव IES कात्र विद्यालय बदलापूर आहे.
0: अच्छा, तू बदलापूरहून आलायस?
1: हो.
0: खूप लांब आहे ना बदलापूर?
1: खूप लांब आहे.
0: बरं, मला सांग, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस ना?
1: हो.
0: तर या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
1: मला आई बाबांनी स्पर्धेमध्ये पुढे जायला सांगितलं आणि मग मला आवड झाली.
0: तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस?
1: मी फॅन्सी ड्रेस, अजून डान्स, चित्रकला, जिमनॅस्टिक, गाणं आणि खूप सारं.
0: म्हणजे इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस.
1: हो.
0: आणि त्याच्यामध्ये क्रमांक पण मिळवलेले आहेत.

0: हेस है ना, मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, हो ना? वा वा वा, छानच आहे. आपला बालमित्र खूप हुशार आहे. हां, मला सांग योगीराज, भगवद्गीता स्पर्धेत तुझा चौथा क्रमांक आलाय बरोबर, आणि तीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुझी निवड झाली होती. मग असं तुला निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं?
1: मला छान वाटलं आणि पुढे जाण्याचा कॉन्फिडन्स आला.
0: मग ती भगवद्गीता पाठ करण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी तू कशी केली होतीस?
1: म्हणजे माझे गुरु होते नयनाजी, त्यांचं नाव. तर पहिले मी त्यांच्याकडे जायचो, नंतर त्यांनी व्हॉइस कॉल केला आणि मग माझी भगवद्गीता पाठ झाली.
0: मग कशी केलीस? खूप पाठांतर करावं लागलं का तुला?
1: हो,
0: आणि मग कोणी करून घेतलं पाठांतर तुझं?
1: आई बाबा आणि नयनाजीने.
0: त्याचा एक छोटा भाग बोलून
1: श्लोक
0: दाखवशील? हो. श्लोक बोलून दाखव.
1: ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्रावरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोऽथ लभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणि निर्माणमोहार्जितसङ्गदोषा अध्यात्मनित्याभिनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ताः सुखदुःखसद्मैर्गच्छन्ति मूढाः पदमं व्ययन्तत न तद्भासते सूयो न शशङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम नमैवांशो जीवलोके जीवभूतस्य नाथन मम षष्ठानिन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते शरीरं यदवाप्नोति यच्चाभृत्यामतीश्वरा गृहीतैतानि संयाति वायुर्गन्धानि वाश्रयात्।
0: छान छान, मस्तच म्हटलं सा. मला सांग, तुला रामरक्षा सुद्धा येते ना?
1: हो,
0: मग ती म्हणून दाखवतस?
1: अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम्

0: सोमशानम् नवकमलधरस्पर्दिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूणसीता मुखकमलं विलोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधकमुर्जतां मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य षट्कोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलः श्यामं रामं लाजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुक्तमण्डितं सासीतूणधनुर्बाणपाणिर्लक्तं च लान्तकं फलीलया जगत्रा तु आविर्भूतमजं विभुं रामरक्षापटेन्त्राज्ञपापग्नि सर्वकामदा।
1: तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस,
0: हो,
1: मग तो अनुभव कसा होता तुझा?
0: छान होता आणि मला मजा पण आली तेवढीच।
1: कसं, तू कोणत्या क्लासला वगैरे जातोस का?
0: नाही नाही नाही, बघून बघून।
1: पण मग तू कसं शिकलास ऍक्टिंग करणं?
0: ऍक्टिंग म्हणजे आई बाबांनी शिकवलं मला की नवरस कसे असतात, नवरस मध्ये कोणते कोणते फिलिंग असतात ते शिकवलं।
1: मग तुला माहिती आहेत का नवरस कोणते आहे?
0: थोडी थोडी माहिती आहे।
1: बर, आणि मग हे नाटकात तू जेव्हा काम केलंस तर मग कोणती भूमिका केली होतीस त्याच्यामध्ये?
0: मी एक दोन नाटक केली अशी, एक होत ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असे कळस,
1: बर,
0: त्यात मी सूत्र संचालक होतो आणि स्टोरी अशी होती की आई बाबा आणि मुलगा वारी जात होते तर त्यांचा मुलगा हरवला,
1: बर,
0: मग त्यांना एक वारकरी भेटतो, मग ते ज्ञानदेव तुकारामांचं सगळी गोष्ट सांगतात। त्यात मध्ये मध्ये म्हणजे माझी अजून एक होती अँकर स्वरा कदम, तर आम्ही दोघं अँकर होतो, तर त्यांचं मध्ये मध्ये झालं तर मग शेवटी त्यांना त्यांचा बाळ मिळतो अशी कहाणी म्हणे।
1: बर,
0: आणि दुसरं नाटक आहे बालरंगोत्सव,
1: बर,
0: त्यात माझा रोल झालेला हनुमान, नाटकाचं नाव होतं मॉडर्न रामायण।

0: त्यात म्हणजे राम होता तो अमेरिकेवर आणला राम आणि तो इंग्लिश बोल. आता राम कधी इंग्लिश बोलू शकतो का? नाही ना.
1: मग
0: मग शेवटी मग आई बाबांचं पण दाखवले, गणपतीचं पण दाखवले, म्हणजे गणपती चालू आहे आणि त्यात नाटकाचं असे.
1: बरं, म्हणजे छान मजा मजा होती त्या नाटकामध्ये.
0: म्हणजे आणि माझा रोल होता हनुमान.
1: मग हनुमान इंग्लिश बोलतो की
0: नाही?
1: नाही. बरं बरं, छानच. आणि खूप असं वेगळं काहीतरी सांगितलंच. बरं मला सांग, तू गाणं पण शिकतोयस ना?
0: हो.
1: मग तुला गाणं आणि अभिनय म्हणजे नाटकात तू काम करतो, मग दोघांमध्ये काय आवडतं? बरं,
0: दोन्ही आवडतं, कारण मला गाणी पण छान आवडतात, गायला पण छान आवडतात आणि ऍक्टिंग मध्ये एक्सप्रेशन द्यायला छान आवडतात, त्यामुळे मला दोन्ही आवडतं.
1: आणि गाण्यामध्ये सुद्धा एक्सप्रेशन असतं ना?
0: हो, गाण्यामध्ये पण असतं. आणि मी आपलं माती काम आहे ना, क्ले असतात, क्ले छोटे छोटे गणपती बनवतो, घरी अष्टविनायक बनवले.
1: हा वा, छान. आणि मग ते
0: अष्टविनायक म्हणजे ते अष्टविनायक नाही, वेगळे वेगळे कलर मध्ये बनवले.
1: कलर मध्ये? बर. मग ते कोणी शिकवलं तुला?
0: ते मी युट्यूब वर बघून बघून शिकलो.
1: अरे वा, छानच. बघितलं का बालदोस्तांनो, आपण सध्याची मुलं तुम्ही सगळे मोबाईल वापरता, पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे योगीराजने ओळखलं आणि त्याने युट्यूबवरून मातीचे गणपती कसे बनवतात ही कला त्याने शिकली, ती आत्मसात केली आणि त्याने त्याच्या घरामध्ये छान गणपती बनवलेले आहेत. मला वाटतं यातून तुम्हाला शिकायला मिळालं असेलच की आपण सुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तर त्याचा योग्य वापर कसा करायचा, आपल्या शिक्षणासाठी किंवा त्यातून काहीतरी कला शिकण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
0: म्हणजे मी टीव्हीवर पण दत्तमाला म्हटली तर बाबांना काही कळलंच नाही, बाबा आई आजी. मग नंतर बाबांनी गुगलवर सर्च केलं की हा काय म्हणतोय आणि मग त्यांना कळलं की दत्तमाला.
1: म्हणजे आपल्याला मोबाईल मधून खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात ना.
0: आणि ते पण आहे, जर मी टीव्ही लावला ना तर देवाचंच काहीतरी बघतो.
1: का तुला आवडत असं भक्तीमय सगळं वातावरण?
0: मी दत्तगुरूंचा भक्त आहे आणि माझं एक छोटस देवघर पण आहे. देवघरामध्ये सगळे देव आहे, म्हणजे जसं की श्रीपाद वल्लभ, दत्तगुरु, स्वामी समर्थ, हनुमान आणि खूप सारे. मजा अशी झाली की आता माझ्याकडे खूप सारे देव आहे, नरसिंह, सरस्वती. त्या बाबांनी एक चौरंग पण आहे, दोन पाट आणले, एक माझ्या पूजेसाठी आणि एक चौरंग, म्हणजे दोन पार झाले आमच्याकडे, एक माझ्या पूजेसाठी आणि गणपतीसाठी.
1: वा. आणि मग मला सांग, तू शुभम करोती म्हणतो?
0: हो म्हणतो.
1: छानच. बरं मला सांग, तू गाणं गातोस ना?
0: हो गाणं गातो.
1: तर आम्हाला एक गाणं.
0: आणि आणि मजा अशी आहे की मी झोपाळ्यावर ब्रशिंग करताना, केस विचताना गाणी गातच बसतो.
1: हा, म्हणजे सगळ्यांनाच गाणी ऐकवतोस तू. आम्हाला पण ऐकव ना.
0: ऐकू. मी एक अभंग ऐकवणार होतो, तो तुकडोजी महाराजांनी लिहिलाय.
1: बर.
0: आणि त्यात ते अभंग आहे ना, तो मी थोडे वाढवला पण आहे, तुम्हाला म्हणून नको.
1: हो हो.
0: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता मी माझ्याकडं दत्ता

0: मंच गाजला, मंच गाजला वर करी सजला, मंच गाजला वर करी सजला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना।
1: वा छान, आणखीन दुसरं कोणतं गाणं येतं तुला?

तुकाराम जगण्याचा पाया शब्दांचे हिमाय अक्षरांचे दान शब्दांचे हिमान अक्षरांचे दान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया

0: तुकाराम जगण्याचा पाया।
1: वा छानच. मला सांग योगीराज, तू इतक्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतोस, छान तुला कला आहे तुझ्याकडे, गणपती
0: हाँ।
1: वगैरे बनवतोस मातीचे, तर हे सगळं करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आपला शाळेचा अभ्यास, हो ना, अभ्यास तर आपल्याला करावाच
0: अभ्यास
1: लागतो, मग तू हे कसं करतोस?
0: मी थोडा थोडा करतो, म्हणजे थोडा अभ्यास करतो, थोडा खेळतो, थोडा केक मेकिंग करतो, थोडा देवाची गाणी बघतो।
1: अच्छा, म्हणजे तू दोन्ही समतोल छान साधतोस, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मग इतर वेळी या सगळ्यांची तयारी स्पर्धेची वगैरे
0: म्हणजे
1: करतोस.
0: संध्याकाळी शाळेवरून आल्यावर मी काहीतरी खातो, क्लासला जातो, क्लासवरून आल्यावर होमवर्क करतो, होमवर्क केला की मग मी थोडा खेळतो आणि मग रात्री जेवतो आणि आईबाबांच्या आवरेपर्यंत नाटकाची किंवा काही असेल त्याची प्रॅक्टिस करतो।
1: वा छान असं वेळापत्रक तयार झालेलं आहे,
0: हां
1: हो ना. बरं मला सांग, आत्ता तू हे सगळं करतोयस, तुझे नंबर पण येत आहेत, तू जिकडे जातो तिथे
0: हाँ
1: पारितोषिक तुला मिळतंय वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तर मग हे सगळं तुझ्या मित्रांना, जे शाळेमध्ये तुझे मित्रमैत्रिणी आहेत आणि शिक्षक सुद्धा, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात मग याविषयी?
0: मग याविषयी टीचर आणि मित्र बोलतात, पहिले मित्र बोलतात, मग सगळे मित्र गोळा होतात माझ्याकडे आणि मग ट्रॉफी बघायला हालचाल करतात आणि मग नंतर टीचर बघतात आणि मग टीचर म्हणतात अरे वा कशात मिळाले, मग मी सांगतो की कशात मिळाले आणि मग टाळ्या वाजवतात आणि मग मधल्या सुट्टीत मी पटकन डबा खातो आणि टीचरना परवानगी येतो की मी सगळ्या शाळेला दाखवू का, टीचर हो म्हणाल तर दाखवतो, नाही म्हणाल तर नाही।
1: बर, म्हणजे त्यांना पण खूप कौतुक आहे शिक्षकांना
0: हो
1: तुझं, हो ना, आणि मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा. वा छानच. योगीराज तुझं मोठं झाल्यावर काय बनायचं स्वप्न आहे, काय व्हायचंय तुला?
0: मला सायंटिस्ट बनायचंय, म्हणजे मी लहानपणी पुस्तक वाचायचो सायंटिस्टनी, तर मला अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, कल्पना चावला यांचे फरक कळले, जसं की ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर जातात
1: बरोबर,
0: आणि सायंटिस्ट इथेच राहतात आणि ते नवीन नवीन काहीतरी बनवतात,
1: शोध
0: शोध
1: लावतात,
0: लावतात म्हणजे।
1: हो ना.
0: आणि जर हे नाही झालं तर शंकर्या, शंकर्या मला आई म्हणतेच, म्हणजे पु ल देशपांड्यांसारखा, पु ल देशपांड्यांसारखा मी लेखक बनणार।
1: वा
0: तसंही माझ्याकडे आता आता माझ्याकडे एक वही आहे, त्या वहीत मी काही लिहित बसतो, चित्र काढतो, त्यांची माहिती लिहितो, कुठे कुठे फिरलोय ते लिहितो आणि खूप सारे लिहितो, जसं की स्तोत्र, मंत्र आणि काही
1: म्हणजे तुला जे मनात येईल
0: जे मनात येईल ते
1: लिहितोस तू,
0: हो,
1: म्हणजे लिखाण करतोस. वा
0: त्यामुळे माझं हँडरायटिंग पण सुधारेल आणि मग मोठ्या झाल्यावर जर काही लिहायला सांगितलं मोठा धडा तर लिहिता येईल।
1: बरोबर, तुला सरावही होईल ना
0: हा सराव
1: त्याने, आणि छान आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काही सुचतंय नवीन ते लिहिलं की आपल्यालाही छान वाटतं
0: हा,
1: ना,
0: आणि मग आपल्याला ब्रेन पण असं
1: ऍक्टिवेट
0: ऍक्टिव्ह
1: राहतो.
0: होतो।
1: बरोबर. योगीराज तुझ्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला आणि तुझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने अनेक मुलांना, आपले जे बालमित्र आहेत त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल याची खात्री वाटते मला, आणि भविष्यातही तू अशीच प्रगती करत राहो आणि आयुष्यात तुला खूप मोठं यश मिळो हीच

0: आमच्या सगळ्या बालमित्रांकडून आणि आकाशवाणीकडून तुला खूप खूप शुभेच्छा यासाठी. आज तू इथे आलास, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण योगीराज कुलकर्णी या बालमित्राबरोबर गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
1: गम्मत

0: श्रोते हो, गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: से बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: Hey guys!
3: आज तर पार्टी हवीज
4: आधी चैंपियन बरोबर सेल्फी घेऊया।
5: आइडिया इथेच करूया पार्टी,
3: पिझ्झा पार्टी।
4: यस, चल तुझे कार्ड आणि पिन दे,
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
4: बाय गर्ल्स,
3: कुठे चालली आहेस?
4: ऐकलं नाही?
3: नो शेअरिंग।
4: RBI सांगते, जाणकार कारवाना, सतर्क रहा।
6: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
7: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे

0: अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी भिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर पेरलमलभट्टी पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे.

0: गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरीमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
5: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
8: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
5: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी

0: आत्ता सध्या ज्या मतदारयाद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
1: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
0: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेली आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात. आणि त्याच्यामुळं काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्यायोगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
1: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
0: आम्ही तर 76% काम आमच्याच स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशावेळी काय करायचंय प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि ते टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे. आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही, तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल. आपला 2002 मधलं राज्य

0: 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओकडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती. ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्र प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झाला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओकडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काहीच तो त्याला थांगपत्ता नसेल तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. फॉर्म त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल म्हणजे ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल ज्यांचं नावच सापडलं.

0: नाही 2002 मतदार यादीमध्ये, त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील, आता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत, आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा हो झालेला आहे, तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक, हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते. आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये, महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत, कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे, तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय

असं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि डीटीएच आणि डीआरएमवर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक आषाढ 14 शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हे छानसं गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. कीर्तनकार आहेत शकुंतला जोग.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी.

मंडळी, आज निरूपणासाठी हा तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराज ज्या ठिकाणी असं म्हणतात, मनुष्याला सद्गुरूला शरण गेल्याखेरीज देहाचं सार्थक करून घेता येणार नाही. सद्गुरूचा कृपा हस्त मस्तकावर पडल्याशिवाय त्या मनुष्याला तेज प्राप्त होणार नाही. जसं

पौर्णिमेचा चंद्राच्या प्रकाशाशिवाय रात्रीला शोभा नाही, प्रखर सूर्यप्रकाशाशिवाय दिवसाला शोभा नाही, तसंच राजाशिवाय राजाला शोभा नाही, आणि त्याचप्रमाणे गुरुशिवाय किंवा गुरुला शरण गेल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही. म्हणून पहिल्या कव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय मनुष्याला सोय सोय म्हणजे मार्ग सापडणार नाही. आता दुसरा दृष्टांत असा. एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांकडे एक चित्रकार आला व आपण उत्तम चित्रकार आहोत, अगदी आपली हुपेहूप तस्वीर मी करतो असं त्याने सांगितलं. भगवंतानी त्याला नाव गाव कुठे शिकला वगैरे सर्व माहिती विचारली. नाव गाव सांगितलं परंतु शिकायला कोठेच गेला नाही म्हणाला. भगवान म्हणाले, अरे गुरुशिवाय विद्या शिकलास, हे कसं शक्य आहे? जन्माला आल्यावर आई गुरु असते आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षक गुरु असतात. भगवंताने पाहिलं की याला गुरुचे महती आपण समजावूनच दिली पाहिजे. म्हणून भगवान म्हणाले, बरं मग तू माझी तस्वीर काढतोस ना, काढ. आणि म्हणून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. एकदा काढलं, भगवंताला दाखवलं, भगवंतानी काहीतरी खोड काढली. दुसऱ्यांदा काढलं, परत दाखवलं, तरी पण परत खोड काढली. दोन तीन वेळा चित्र काढलं तरी भगवान आपले एकसारखे खोड काढतच राहिले. शेवटी तो निराश झाला. भगवान म्हणाले, अरे घरी जाऊन तरी तू तस्वीर तयार करून आणलीस ना तरी चालेल. म्हणाला, बरं आहे, भरपूर तरी वेळ आपल्याला मिळेल. आणि मग घरी जायला निघाला. जाता जाता वाटेत निराशाने एके ठिकाणी बसला. इतक्यात विण्याची तार वाजली.

असं भजन करीत नारदांची स्वारी त्या ठिकाणी आली आणि त्याला डोक्याला हात लावलेला बघितला, निराश झालेला बघितला म्हणून चौकशी केली. शेवटी होय नाही करता करता त्याने आपलं दुःख सांगितलं आणि नारदांचे पाय धरले व म्हणाला की मला यातून काहीतरी सोपा उपाय सांगा. नारद म्हणाले, हरकत नाही, सांगतो की त्यात काय एवढं मोठंच. आता असं कर, घरी गेलास ना की 8x8 चा एक आरसा घे.

त्या आरशावर जर्जरीत असा पडदा सोड आणि उद्या दरबारात जाऊन भगवान तस्बीर दाखव असे म्हणताच पडदा बाजूला कर आणि आरसा पुढे कर. भगवान जसे असतील तसंच्या तसं प्रतिबिंब त्यामध्ये दिसेल, मग भगवंताला काहीच खोड काढता येणार नाही. चांगला उपाय सांगितला आणि छान गुरु भेटला, आनंदला, घरी गेला आणि नारदांच्या सांगण्याप्रमाणे तसं केलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारात हजर झाला. भगवंतांनी विचारलं, काय आणली का तस्बीर तयार करून? हो, दाखव ना. व भगवंताच्या पुढे पडदा बाजूला करून आरसा दाखवला. भगवान हसले, म्हणाले, काय कोण गुरु भेटला? तर भगवंतांचे पाय त्यांनी धरून सेतलं की अहो, नारदांनी सिंह युक्ती मला सांगितली. भगवान म्हणाले, अरे आम्ही देव असून सुद्धा मी सांदीपनी ऋषींना गुरु केलं, प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं आणि तू तर यक्कचित मानव, मग तुला गुरु नको करायला? गुरु केल्याशिवाय किंवा गुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्या कलेचं तेज पसरत नाही. तेव्हा मनुष्याने गुरु हा केलाच पाहिजे आणि हाच आशय मनात ठेवून तुकाराम महाराज पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात.

आपे गावी श्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई असं दाम्पत्य राहत होतो आणि त्यांच्या पोटी हे आमचे चरित्रदायक जन्माला आले. संसार करत असताना मध्येच संन्यास घेऊन पुन्हा संसारात पडले आणि ही चार अपत्य जन्माला आली. मोठे निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. पण ही चार अपत्य जरी आली ना तरी हे सगळे अवतारी पुरुषच होते असं म्हटलं तरी हरकत नाही. ते असे

कृत्याचा आपल्या मुलांना त्रास होतो म्हणून अधिकारी लोकांच्या सांगण्यावरून माता पित्यांनी देहांत प्रायश्चित घेतलं. रात्री झोपताना मोठा मुलगा निवृत्तीनाथ याला आपल्या भावांचा सांभाळ करण्यास सांगितलं. निवृत्तीनाथ हे नाथपंथीय, त्यांचे गुरु गहिनीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु निवृत्तीनाथ अशी ही परंपरा. धीर गंभीर निवृत्तीनाथाने आपल्या या सर्व भावंड निराश झालेली आहेत त्यांचं सांत्वन करायचं ठरवलं.

निवृत्तीनाथ हेही त्यावेळी वयाने लहान, परंतु माता पित्यांच्या मागे सर्व भावंडांची जबाबदारी पडल्यामुळे त्यांना आपोआप मोठं व्हावंच लागलं. ज्ञानेश्वर माऊलीला त्यांनी हटयोग शिकवला आणि कर्मयोग सांगितला व कर्तव्य कर्म करीत असताना प्रसंगाला उचित अशा वेळी याचा उपयोग करावा असा उपदेश केला. हे सर्व भावंडही निवृत्तीनाथांच्या आज्ञेतच असायचे. एकदा या भावंडांना मांडे खायची लहर आली. आता काय करावं? समाजाने तर आपल्याला बहिष्कृत केलंय, मग हे कसं शक्य होईल? मुक्ताई कुंभार आईत गेली, परंतु तिला कोणीही खापर दिलं नाही. विशोबांनी तशीच तजवीज करून ठेवलं ते. मग मात्र ज्ञानेश्वर माऊलीने ठरवलं की आपण आता ह्या गुरुपदेशाचा उपयोग याच वेळी आत्ता करायला हवा. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं पहा.

या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी जरा घडून आणल्या असल्या तरी त्याच्या पाठीमागे संत निवृत्तीनाथ गुरु यांचे आशीर्वाद आणि पाठबळ निश्चितच होत. त्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली आणि मग ती समाजापुढे उपकृत करण्यासाठी म्हणून निवृत्तीनाथांकडे परवानगी मागितली. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञाना, तू तर ज्ञानाचा ईश्वर आहेस, सागर आहेस, माझी परवानगी कशाला. परंतु निवृत्तीनाथांनी पसायदान देवाजवळ मागायला सांगितलं आणि मग ज्ञानेश्वरांनी पसायदान असं मागितलं.

अशात नाही रे, समाजासाठी यांनी पसायदान मागितलं. समाजाची उन्नती व्हावी, समाजात समाज भरभराट व्हावा आणि तळागाळातील सर्व माणसांना माणसांचं ऐक्य घडावं या उद्देशाने त्यांनी सर्व तीर्थयात्रा केली. या निवृत्तीनाथांची समाधी नाशिकला आहे. आपल्या या गुरुपदेशाने स्वतः अप्रकाशित आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊलीला मात्र प्रकाशात आणलं त्याने. प्रत्येक कार्य करताना गुरुचे मार्गदर्शन हवेच आणि गुरुचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा असल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही. हात असे मनात धरून तुकाराम महाराज पूर्व पद्यामध्ये असे म्हणतात,

श्रोते हो, आत्ताच आपण संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या शकुंतला जोग. मंडळी, आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
5: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
4: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
6: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन

0: जीवन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
1: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे। 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे। बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं। त्या 70 वर्षांच्या होत्या। गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली। ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली। त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं। भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली। तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले। तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत। परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत। गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते। जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे। जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे। टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT-वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे। या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत। कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे। नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे। इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे। बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे। व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

0: यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वामनराव घोरपडे यांच्या स्वरातलं हे भारूड.

0: जवळाला करीन म्हटलं पुर्याणी भात. अहो कधी नव जवळ आलं आणि काहीतरी चांगलं करावं म्हणून म्हटलं. जवळाला करीन म्हटलं पुर्याणी भात, पण बोलता बोलता झाली बघा ही रात. अहो कधी नव तारे जावाई, त्यांची विचारपूस करता करता रात्र झाली.
1: अरे बाबा.
0: आणि म्हणून मग काय म्हणायचं,
1: काय म्हणायचं,
0: कधी नव.

0: आराम करतील.
1: आणि
0: म्हणून म्हणायचंय,
2: जवळला टाकीन म्हटली खाट, पण तिच्या पायाची लागली या वाट. अहो नवऱ्याला मी म्हणत होते,
1: काय म्हणत होता,
2: की कुठून तरी तिचा ते पाय तुटलेला आहे, लाकूड तोडून आणा.
1: लाकूड तोडून?
2: पण नवरा काय म्हणाला,
1: काय म्हणाला,
2: की महाराष्ट्र शासनाने वनीकरण बंद केलेलं पाय लाकूड तोडायचं, तेव्हा ते अधुरच राहिलं
1: का.
2: आणि म्हणून काय म्हणायचं,
1: काय म्हणायचं,
2: कधी

0: लग्नाची का?
1: हो लग्नाच्या वेळी जवायला सांगितलं होतं घडी घेईन म्हणून. पण म्हणून काय झालं?
0: काय सांगितलं?
1: जवायला घेईन म्हटलं घडी. अहो पण जवायाची जात मोठी वेडी. अहो चार जवाई.
0: चार जवाई?
1: अहो एका जवायला जर घडी घेतली तर सर्व जवायला घडी घ्यावं लागेल. आणि म्हणून मला काय म्हणायचं?
0: म्हणायचं
1: कधी नवत.

0: एका जनार्दनी म्हणे जावाय नाही शिकला शाळा, माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा।
1: अडाणी गोळा?
0: अहो आज प्रौढ शिक्षण मिळालं झालेले, त्याचा आधार ते आपण घेतला पाहिजे। आणि म्हणून काय म्हणायचंय?
1: काय म्हणायचंय?
0: अरे एका जनार्दनी म्हणे जावाय नाही शिकला शाळा,
1: शिकला शाळा,
0: माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा। आणि म्हणून काय म्हणायचं?
1: काय म्हणायचं?

श्रोते हो, या लोकगीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायूनी यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद होत आहेत. तुम्ही मोबाईल ॲपवरचं प्रसारण ऐकत आहात. रेडिओ सेट DRM आणि DTHवर ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळाचा अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन ऐकत आहात. हे वर्णन सामना संपेपर्यंत प्रसारित होणार आहे. त्यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम हे DTH उपग्रह वाहिनीवरूनही प्रक्षेपित करण्यात येतील.

रात्रीचे 11:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. कमाल तापमानाची नोंद दोनही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 24, सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता दोनही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 93%. पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेत 51.8 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 88.4 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात सतत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अधूनमधून ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 26, किमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40 ते 50 प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. तसंच 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये कर्नाटक, गोवा, केरळम, कोकण किनारपट्टी, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव

0: OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: श्रोते हो, आपण मोबाईल ऍपवरचं प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 11:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संदीप खरे यांनी रचलेलं, संगीतबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं हे गीत.

बाभा बोरकर यांची रचना आपण ऐकली. आर्या आंबेकर आणि सहकारी यांच्या स्वरात संगीतकार वर्षा भावे. भावधारामध्ये यानंतर आपण ऐकणार आहात मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं हे गीत.

संदीप खरे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं शैलेश रानडे यांच्या स्वरात. आणि श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण मोबाईल ॲपवरून ऐकला. रात्रीचे 11:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात ऐकूया रोहित धारप यांनी गायलेला राग अभोगी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत बनारा रंगीले को. द्रुतबंदिश देखील एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत लाज रखो मोरी. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया रोहित धारप यांचं गायन राग अभोगी.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत रोहित धारप यांनी गायलेला राग अभोगी. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. श्रोते हो, आपण ऐकत आहात मोबाईल ॲपवरचं प्रसारण.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, आपण ऐकत आहात मोबाईल ॲपवरचं प्रसारण. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. आकाशवाणीच्या संग्रहातून
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.

0: सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग तिसरा. श्रोतेहो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
1: गेल्या भागात आपण ऐकलं, सुमती चित्राताईंचं सांत्वन करायला गेली होती. सुमतीची सून नम्रता थोडीशी हेकेखोर एककल्ली आहे असं सगळ्यांच्याच लक्षात आलंय. पण सुमतीनं लावलेल्या शिस्तीनुसार सगळेच नम्रताशी जमवून जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सुमतीचे पती विश्वनाथ यांना संख्याशास्त्रावरून भविष्याचे आडाखे बांधण्याची आवड नव्हे, वेळच आहे. नम्रताशी त्याच गप्पा चालतात त्यांच्या. लहानपणीच आई वडील विभक्त झाल्यानं नम्रताचा असा टोकेरी आणि एककल्ली स्वभाव झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. विश्वनाथ हे नवनातं आपल्या मुलाला पेळणार का या चिंतेत आहेत. सुनीता मात्र म्हणते, तिचे गुरु मुक्तिनाथ या साऱ्यातून शशांकला तारून देतील. सद्विचार, श्रद्धा आणि मंगलाची कामना करणारी सुमती विश्वनाथला म्हणते, नका भराभरा कन्क्लुजन्स काढू, मुक्तिनाथ सारं काही ठीक करतील. आता पुढे.

0: शशांकडे नम्रता यायची काही चिन्ह दिसत नाहीत. माझं चित्त लागत नाहीये, मी जरा टायपिंग क्लासमध्ये डोकवून येते, लगेच येते. हा
1: बघ, गेली बघ कशी फटाक देशी, बोलता बोलता पायात चपला सारखवायच्या आणि निघून जायचं, नेहमीची पद्धत आहे ना तिची.
2: बाबा पण सांगून गेलीये नाही आणि व्यवस्थित सांगून गेलीय.
1: हो, मुक्तीनाथांनी आदेश दिलेला दिसतोय बाईसाहेबांना.
2: तिच्या समाधानाचं सुकाणू मुक्तीनाथांच्या हातात आहे, हो ना. मग असू द्या ना, तुम्ही कशाला त्रास करून घेताय. ती तुमच्या अध्यात नसते की मध्यात.
1: अक्षय दे, तू मला नावं ठेवत तिची भलावण करत बसणार आहेस का? मग तू जा बरं आपल्या आकाशजींकडे, आम्ही काय राहू एकटे.
2: बाबा मी कुठेही जात नाहीये, मी आता फक्त माझ्या बाबांबरोबरच राहणार आहे.
1: आजचा दिवस.
2: हो हो हो, आजचा दिवस मी आणि माझे बाबा आम्ही दोघं मिळून आज खूप मज्जा करणार आहोत.
1: म्हणजे काय काय करणार आहोत?
2: काय करणार आहोत? काय करूया, आज आपण पत्ते खेळूया, कॅरम सुद्धा खेळू शकतो.
1: दॅट साऊंड्स इंटरेस्टिंग.
2: आज मी बाबासाठी फोडणीचे चुरमुरे सुद्धा करणार आहे, त्यावर मस्तपैकी बारीक शेव पेरणार आणि त्याचे बकाणे भरत माझे बाबा तमाम फिल्म इंडस्ट्रीला नावं ठेवणार
1: आणि ती निंदा माझी मुलगी मुकाटपणे ऐकून घेणार आहे.

0: वैजनाथ, तुला आठवतं मध्यंतरी आलोक त्रिलोकेकर नावाचा एक मुलगा आला होता आपल्याकडे त्याच्या कॉम्प्युटर कंपनीचा एक प्रस्ताव घेऊन. आपण एक पैसा सुद्धा भांडवल घालायचं नाही, ते लोक आपल्याला संगणक पुरवणार आहेत, प्राथमिक प्रशिक्षणही देणार आहेत.
1: खरोखर मॅम, अतिशय देखणा प्रस्ताव आहे. मॅम, आपण टायपिंग क्लासचं रूपांतर कम्प्युटर लॅबमध्ये करणार आहोत का? म्हणजे काय विचार काय झाला तुमचा?
0: हो, त्या दृष्टीने माझा विचार पक्का झाला वैजनाथ.
1: अरे वा, आवडलं मला मॅम.
0: अरे, शेवटी काळाबरोबर राहिलंच पाहिजे ना. टायपिंग क्लासेस काय आता बंद पडतील हळूहळू, अगदी इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर्स घेतले तरी सुद्धा.
1: यू सेड इट मॅम, काळाची पावलं तुम्ही अगदी अचूक ओळखलीत आणि हा गतिमान कालखंड आहे.
0: यावेळेला माधव जुलियानांची कविता आठवते बघ.
1: कोणती मॅम?
0: कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.
1: खरंय मॅम, पण आपण कधीच संपणार नाही का माहितीये, कारण तुमच्यासारख्या द्रष्ट्या मॅम आपल्या समोर आहेत.
0: बर बर, पुरे. तू त्या त्रिलोकेकरची अपॉइंटमेंट घे लवकरात लवकर. आपण या नव्या प्रकल्पाची सुरुवात नव्या उमेदीनं करूया.
1: येस मॅम, डन.
0: आणखी एक गोष्ट,

0: ही आपली टायपिंग इन्स्टिट्यूट, ही माझी अनेक वर्षांची रोजीरोटी. तिला निरोपाही तसाच इतमामानं द्यावा असं वाटतं मला. अरे, माझ्या टेबलावरच्या टाईपरायटरची मी पूजा करते रोज, तुला माहिती आहे. तो तेवढा नाही विकायचा, बाकी सगळं
1: माझ्याकडे लागलं, बाकी सगळं मॅम, डोंट वरी.

0: बघता का हो जरा प्लीज, कोण आहे ते?
1: अगं मी पेशन्सचा डाव मांडून बसलोय.
0: अहो मी गॅस पाशी आहे ना, बघा ना प्लीज.
1: बार बघतो, पण तुझ्याकडे कोणी आलं असेल तर?
0: आधी बघा तर, संगीता असेल पाठवा तिला स्वयंपाकघरात.
1: तू? अरे चा, आमच्या बायकोला काय टेलिपथी वगैरे आहे का काय? ती म्हणाली संगीता असेल. संगीता, तुमची काही फोनाफोनी झाली होती का?
2: हो फोनाफोनी झाली होती, पण ती इथे येण्याबद्दल नव्हती.
1: इथे येण्याबद्दल नव्हती म्हणजे नक्की नक्की टेलिपथी. जय मुक्तिनाथ. नक्कीच, आमच्या त्या मुक्तिनाथांनी परमभक्त सुमती देवींच्या कानात तू येणार असल्याचं शुभ वर्तमान सांगितलं असणार. तुला ठाऊक आहेत की नाही कोण आहेत मुक्तिनाथ?
2: नाही, मला साईनाथ माहिती आहेत.
1: मी विश्वनाथ आहे.
0: अहो संगीता चालली का?
1: हो, तुमचा अंदाज अगदी सही होता सुमतीबाई.
0: अहो मग आत पाठवा ना तिला, ती परकी आहे का?
1: अगो पाठवतोय, जा. संगीता, सुमती देवी आत बोलवत आहेत.
0: ये आलीस? अगं मी तुझीच वाट बघत होते.
2: पण मावशी, तुम्ही कसं ओळखलं की मी आली आहे म्हणून?
0: तू येणार हे ठाऊक होतं मला. ये, आधी गरम गरम पराठा खाऊन घे.
2: नको.
0: घे ग राजा, नाही म्हणू नकोस. खा. ए बाळा, बाळा रडू नकोस. अगं संगीता, यात तुझा काही दोष नाही आहे.
2: सगळ्यांना नाही हो वाटत तुमच्यासारखं.
0: काय झालं, तुला कोणी काही बोललं का?
2: कुणी बोलायचा प्रयत्न केला तर आनंदची आई त्यांना गप्प करते, पण सारखं सारखं तेच ऐकून एखाद दिवशी आईंच्याही मनात शकून आणि अपशकून या दळभद्री कल्पना डोकावल्या तर माझं जगणं खूप कठीण होईल.
0: बाळ, आपलं जगणं कसं सुसह्य करायचं ते आपलं आपणच ठरवायचं असतं. शांत हो बरं. लोक जैसा ओक हाती धरवेना हे संतवचन नेहमी ध्यानात ठेवावं आपण. आणि संगीता, खूप थोडी माणसं दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करतात हेही लक्षात ठेव.
2: ते मला पुरतं कळून चुकलंय मावशी, फार तरुण वयातच कळलंय. परवा आनंदची आत्या माझ्या सासूबाईंना काय सांगत होती ठाऊक आहे? माझी पत्रिका वाईट आहे, त्यातले ग्रहच आनंदला भोवले असण्याची शक्यता आहे म्हणून.
0: नाही ग, असं कोणी कोणाचं विधिलिखित असं बदलू शकतं का? संगीता, दुर्दैवाने आनंदचे या जगाशी असलेले ऋणानुबंध एवढेच होते.
2: तुमचं बोलणं ऐकून खूप हलकं वाटतंय मावशी.
1: मी येऊ का आत?
2: या ना काका.
1: नाही म्हणलं, तुम्हा दोघींचं काही गुप्तगू चाललंय की काय?
0: काय?
2: नाही नाही, तसं काही सिक्रेट नाही आहे. मावशींचं बोलणंच गोड आहे, जखमीवर खपली धरणार.
1: मग ठीक आहे. नाही, मी आपलं काय एवढंच विचारायला आलो होतो. संगीता, तुझी जन्मतारीख काय आहे का?
0: आओ आकडेशास्त्राचा विचार नंतर करा बरं का? आम्हाला ना आता क्लासला जायचंय. संगीता, अगं पराठा संपव ना पटपट. हे बघ, दही घे, वाटीत ठेवलंय ना, घे ना. अगं खूप छान लागतं पराठ्याशी. आणि आपण असं करूया, रिक्षाने जाऊया, म्हणजे पटकन पोचू आणि ऊनही नाही लागायला.

0: तुम्ही जरा वैजनाथला फोन करून सांगा हो आम्ही येतोय म्हणून.
1: मला कटवतीस का सुमती तू? ए संगीता, अगं चेहरा काय पडला तुझा? नर्वस झालीस? तू लगेच मनाला काही लावून घेऊ नकोस. मी सुमतीबाईंच्या हुकमाचं पालन करेन, अगदी विना तक्रार करेन. खरं सांगू का संगीता, मला आपला तुझा भाग्यांक काढायचा होता.
2: काका, दोनदा विधवा झाली आहे मी, माझा कसला भाग्यांक काढताय? भाग्य या शब्दाशी माझ्या आयुष्याचा काही संबंध तरी आहे का?
1: सॉरी, काहीतरीच बोलून गेलो बघ मी. सॉरी, माफ करा संगीता, प्लीज प्लीज. मी करतो फोन वैजनाथला.
0: नाही राहू दे, मी करते. संगीता जा बाळा, जरा चेहरा स्वच्छ धुवून ये बरं. तिकडे जा, माझ्या खोलीत जा.
2: येते.
0: अहो हे बघा, संगीता फार हळवी झालेली आहे. आत्ता आकडे शास्त्र नको. हा, मी काय म्हणते?
1: अगं आलंय माझ्या लक्षात, मी गप्प बसलो ना.
0: ठीक, मी जाते मग. जाता जाताच करीन फोन वैजनाथला.
1: बा
0: बस काय, केबिन आवडली का माझी संगीताई? इथे अगदी डिस्टर्बन्स नाही काही, आपण मोकळेपणाने बोलू शकतो. तुझ्या बाबतीत आनंद असताना मी कधी विचारच केला नव्हता ग.
2: मावशी, आनंद असताना मी किती आनंदात होते. अर्जुन जेव्हा बॉर्डरवर होता ना, तेव्हा मी सासू सासऱ्यांजवळच असायचे. फील्ड पोस्टिंग होती ना, बायकोला नेता यायचं नाही.
0: हो, मला कल्पना आहे त्याची. तेव्हा यायचा का ग आनंद तुमच्याकडे?
2: हो ना, वरचेवर यायचा. माझी आई आणि काका दोघांची विचारपूस करायचा. अर्जुनच्या लहानपणीच्या गमती जमती सांगून माझं मन रमवण्याचा प्रयत्न करायचा. दोघांनाही डोंगर दऱ्या पालथ्या घालण्याची आवड होती ना. नेहमी म्हणायचा, अर्जुन सैन्यात गेल्यापासून मी एकटा पडलो.
0: मित्र मित्र जीवाला जीव देतात हेच खरं.
2: मावशी अहो, आनंदने तर त्याही पुढचं पाऊल उचललं. अर्जुन बॉर्डरवर कामी आला आणि त्याबरोबर संसाराचा सारीपाट खेळ रंगायच्या आधीच उधळला गेला. आम्ही तिघही दुःखानं अक्षरशः बधीर झालो होतो. अर्जुनला वीरमरण आल्यामुळे लोकांची रीघ लागली होती घरी. नगरसेवक, सामान्य नागरिक, मुख्यमंत्री सुद्धा आले होते. आनंद आला तो मात्र ठोस विचार मनात घेऊनच. मी सुमंगलाची इच्छा करतो, हिचं आयुष्य असं नाही वाया जाऊ द्यायचं मला. अर्जुनला वचन दिलंय, तिला दुःख पोहोचू देणार नाही.
0: संगीता खरंच किती मोठं मन होतं ग आनंदचं. आणि मी पाहिलं ना, अर्जुनच्या आईबाबांनी सुद्धा अगदी झटपट तुझं लग्न करून दिलं आनंदच्या म्हणण्याप्रमाणे.
2: मावशी, तुमच्यापासून काय लपू? माझं दुःख इतकं उमाळून यायचं की आनंदचं जवळ येणं सुद्धा मला सहन व्हायचं नाही. हे सगळे आपल्यावर केलेले उपकार आहेत ही भावनाच मुळी मनाबाहेर पाऊल टाकायला तयार नव्हती.
0: साहजिक आहे. मग
2: काय सांगू तुम्हाला? म्हणाला, तुला स्वतःला आसासून वाटेल तेव्हाच. आणि खरंच मावशी, मी आपणहून जवळ येईपर्यंत त्याने वाट पाहिली होती.
0: कसा आतून बाहेरून स्वच्छ आणि निर्मळ मनाचा मुलगा होता ग तो.
2: आणि त्याचं ते निर्मळपणच मला अगदी मनापासून भावलं होत.
0: खरंय ग, पण संगीता आता परिस्थिती वेगळी आहे, खूपच वेगळी. तुझं उभं आयुष्य तुझ्यासमोर आवासून उभं आहे. तुला नुसतं आठवणींवर जगायला सांगणं म्हणजे सत्यापासून दूर पळायला सांगणं आहे. मी काय सांगते ते ऐक. ही आप

0: आपली टायपिंग इन्स्टिट्यूट आहे ना, ती आता मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये बदलते. परिवर्तन हा जगाचा नियमच आहे संगीता.
1: आय नो नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड.
0: हां, म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. टायपिंगची ही बॅच संपली की इथे सकाळ संध्याकाळ कॉम्प्युटरचे क्लासेस चालतील आणि दुपारच्या वेळात इथे ट्यूशन क्लास चालू. गणित, पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र, बस. इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांच्या शिकवण्या सुरू करू. संगीता, या क्लासची तू चीफ कोऑर्डिनेटर व्हावंस अशी माझी इच्छा आहे. अगं, तुझ्या मदतीला आणखी दोन एक्सपर्ट माणसं देईन ना मी, पण मुख्य जबाबदारी मात्र तू सांभाळायचीस. काय ऐकतेस ना?
1: हो मावशी, खूप भरून येत आहे मला. माझा एवढा विचार करता तुम्ही?
0: अगं, एम एस सी झाली आहेस तू, एवढं शिक्षण हातात आहे, त्याचा छान उपयोग करून घेऊया आपण.
1: मावशी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय.
0: हा बोल ना, काय झालं ग? तुला तुला आनंद नाही झाला हे सगळं ऐकून? हो, मला ठाऊक आहे. अजून तुझ्या जखमेवर पुरती खपलीसुद्धा धरलेली नाही. मी फार घाई करते का ग? पण संगीता, मला ना तुझी पाठी पुसून त्यावर सुखाची दोराक्षरं लिहायची आहेत ग.
1: किती सुंदर साधं सरळ मन दिलंय देवानं तुम्हाला मावशी. मला आनंदची फार आठवण येते हो. अवघड 30 वर्षांचं आयुष्य मिळालं त्याला. माझ्या आयुष्यात सुख घ्यावं म्हणून तो किती झटायचा, पण ज्या बातमीने तो हर्षभरित झाला असता ती बातमी त्याला सांगायचीच राहून गेली कायमची.
0: उगी उगी बेटा उगी. म्हणजे
1: दिवस गेलेत मला मावशी.
0: कोणाजवळ बोललीस का बाळा ही तू गोष्ट?
1: कोणाजवळच नाही, माझ्या सासूजवळही नाही.
0: आणि आई बाबा?
1: आईच्या तर डोक्यावर परिणाम झाला, ती सध्या मेंटल हॉस्पिटलमध्ये.
0: अरे बापरे. जय मुक्तीनाथा, जय मुक्तीनाथा, तुझाचा आधार जय मुक्तीनाथा.
1: खूप खूप एकटी पडली आहे मी. तुमची ही श्रद्धा मला तारून नेईल का मावशी?
0: बाळा, श्रद्धा म्हणजे तुमच्या जगण्याला मिळणारा आधार. श्रद्धा दुःखाचा परिहार करत नाही, पण दुःख सोसण्याची ताकद निश्चित वाढवते. हो, श्रद्धा आपला एकटेपणा दूर करते.
1: फार बरं वाटतंय मला ऐकून.
0: हो ना. हे बघ, पण संगीता, ही गोष्ट तू लवकरात लवकर चित्राताईंजवळ बोलायला हवीस. ते खूप गरजेचं आहे आणि तुझ्या हिताचंही आहे.
1: खरं आहे ते. कधी कधी मला चक्कर येते, पण त्यांना असं वाटतंय की मला दुःखा वेगाने चक्कर येते.
0: प्रश्न खूप गुंतागुंतीचा असला तरी तो सोडवायला हवाच ना. काहीतरी सोल्युशन निघेल यातून बाळ.
1: पण काय आणि कोणतं सोल्युशन मावशी? या मुलाला जन्म दिला तरी प्रश्न, न जन्म दिला तरी प्रश्न. मी म्हणजेच एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे मावशी.
0: संगीता बघ बाळ, तू आधी शांत हो, काळजी करू नकोस. चला आता आपण निघूया. तू सगळ्याचा शांतपणे विचार कर आणि मग काय तू निर्णय घे. हं, आणि कोचिंग क्लास बाबतही आत्ता काही निर्णय नको घ्यायला.

0: कुठलीच घाई कशाला ना, स्वतःला स्वतःला सगळ्या गोष्टींना पुरेसा वेळ दे बरं बाळ.
1: होय मावशी, नमस्कार करते,
0: आशीर्वाद.

0: अहो ऐकलं का?
1: काय ग?
0: मला ना थोडी काळजी वाटायला लागली हो, म्हणजे शशांक आणि नम्रताची हो.
1: अगं ती काय कुक्कुरी बाळ आहेत का त्यांची काळजी करायला? मस्त हनीमूनला गेली आहेत दोघ.
0: हो, पण एक साधा फोन नाही केला शशांकनं. खरंच मला काळजी वाटते.
1: आणि सुमते तू कधीपासून काळजी करायला लागली? अगं ती सगळी काळजी मुक्तिनाथांवर सोपवून दे, ते बघतील सगळं.

0: हे काय नम्रता, सामानाची बांधाबांध का करतेस तू?
1: मग काय करू?
0: अगं आपल्याला इथे येऊन फक्त 4 दिवस झाले.
1: हे बघ, मला खूप बोर झालंय तुझ्या बरोबर.
0: काय काय बोलतेस काय तू नम्रता?
1: हे बघ शशांक, तुला चांगलं माहितीये माझ्याकडे आत बाहेर असं काहीही नसतं. जे ते सगळं खुल्लम खुल्ला.
0: अगं
1: त्यामुळे मी उगाच तुला आवडावं प्लीज करावं म्हणून काहीही बोलणार नाही.
0: अगं असं काय बोलतेस तू? माझ्या आईला काय वाटेल? अगं माझे बाबा काय म्हणतील? आता हनीमून अर्ध्यावरच सोडून का आलो असं विचारलं मग.
1: अरे पण विचारलं तू बोलूच नकोस ना, तुला कानकुंड वाटत ना.
0: अच्छा मग तू काय बोलणार आहेस?
1: सरळ सांगून टाकणार, हनी नसलेला मून मिळाला म्हणून.
0: ए नम्रता प्लीज प्लीज डोंट बी सो रुथलेस.
1: हे बघ मी काही दुष्ट नाहीये.
0: अगं माहितीये मला, पण मला थोडा वेळ तर देशील.
1: हे बघ मला चर्चा नकोय, चल सामानावर.
0: आणि मी नाही आलो तर?
1: तर मी एकटी निघून जाईन.
0: नम्रता

0: हॅलो हॅलो, एक मिनिट.
1: किती वेळ?
0: अगं, आंघोळ करीत होतो.
1: आत्ता?
0: मग मी काय नोकरीत आहे का आता कोणाच्या? मस्त पैकी कलंदर आयुष्य जगतोय, दमादम मस्त. अरे ओ, तुमचे मस्त कलंदर कुठे आहेत?
1: दाराआड लपलेत लाजून.
0: लाजून ते का बाबा?
1: ते तुम्ही त्यालाच विचारा ना बाबा.
0: तो लाजलाय ना.
1: हो,
0: तू लाजली नाहीयेस ना?
1: नाही.
0: मग तुलाच विचारतो ना. सांग बघू मला, हनीमूनहून इतक्या लवकर कसे परत आलात तुम्ही?
1: आता आत येऊ द्याल की नाही आम्हाला? का सगळा पंचनामा दरवाजा बाहेरच करणार आहात तुम्ही?
0: नाही ग बाई, नाही. ये आत ये. ही अजून आलेली नाही आहे टायपिंग इन्स्टिट्यूटमधून, त्यामुळे स्वागत वगैरे मी शब्दांनीच करतो. वेलकम होम.
1: मलाही ओवाळून घेण्याची हौस नाही. ये रे शशांक.
0: अरे च्या, हे काय या शशांकचा चेहरा असा पडलेला काय?
1: त्यालाच विचारा ना बाबा, प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे का?
0: हो विचारतो, त्यालाच विचारतो. अरे बाबा शशांक, बरं वाटत नाही आहे का तुला?
1: अरे सांग ना बाबा, काय विचारतायत?
2: मला जरा एकटं सोडाल तुम्ही दोघं? इथून बोचकार तिथून बोचकार, काय आहे काय? काय आहे काय? प्लीज लिव मी अलोन, प्लीज.
0: अरे अरे हो हो असं. अरे भडकतोयस कशाला? अलोन तर अलोन.
1: तर काय, कथा कोणाची नि व्यथा कोणाला?
0: म्हणजे म्हणजे काय काय चाललंय? काय हे कोड्यात बोलणं काय चाललंय? हा हे बघ नम्रता, या घरात अशांती नसते कधीही. सुमतीचा कटाक्ष असतो तो. तो शशांक का इतका अपसेट काय? अरे अरे, मधुचंद्रला जाऊन आलात ना दोघं तुम्ही? एक तर सगळे दिवस न राहता लवकर परतलात, आणि वर चेहरे असे की माणूस मेलंय कुणी घरातलं.
1: वाटेल ते काय बोलताय बाबा?
0: माणसं मनाला येईल तशी वागू लागतात ना, तेव्हा मग परत तशाच प्रकारचा आहार मिळतो. थांबतच नाही ना इथे मी. बसा एकमेकांचे केस ओढीत, नाही तर जीव घेत.
1: अरे कुठे निघालात तुम्ही?
0: मसणात.
1: मसणात?
0: हो मसणात.
1: की काय ॲटिट्यूड दाखवतात ना.
2: मला काही सांगू नकोस.
1: मग कुणाला सांगू?
2: स्वतःशीच बोल.
1: आय कॅन डू बेटर थिंग्स. मी मस्तपैकी रेकॉर्ड लावणार आहे. नाहीतरी तुमच्या घरातला रेकॉर्ड प्लेअर धूळ खातच पडलाय. इथे एकच संगीत, जय मुक्तीनाथा जय मुक्तीनाथा.
2: माझ्या आईला नावं ठेवायचा तुला काही एक अधिकार नाहीये, समजलं?

0: Arıça, duy para teller, çakka. Ağın, nabrıda, çağırız diyorsak kasık ay para teller.
1: Ata yancı ulat tapasın, kat kat.
0: Kaya? Ağın mi, kaytarı vicharla tula nabrıda?
2: Aho, honeymoonla kiti divas zayca, hamza vayaktik prashna asu şakat nahi ka?
0: Bar. He kuthe?
2: Bahir gelin. आणि त्यांना शोधणेही कठीण आहे कारण जाताना मसणात जातो असं सांगून गेलेत ते
0: शशांक आत आहे का
2: असेल
0: शशांक काय रे अरे असं पडून करायला सवेळी आणि चहा तरी घेतलायस का आल्यावर
3: नाही गाई डोकं खूप दुखतंय माझं देतेस चहा
0: देते राजा चांगलं आलं घालून देते
4: आई तुमचा फोन आहे कोणीतरी आकाश म्हणून बोलतायत

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, अक्षता पल्लवी वैद्य, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमुगे, वैजनाथ आकाश आणि टॅक्सीवाला सुनील होळकर, मोहन अक्षय पेंडसे आणि सुमती इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत आत्ताच आपण ऐकलत पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग तिसरा. श्रोते हो, मध्यरात्रीचे 12:28 आणि 40 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.